नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 19 आषाढ शके 1948 अर्थात 10 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनईवादन आपण ऐकलत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या काही क्षणातच.

0: श्री देवेंद्र फडणवीस ने राज्य में एक समान नागरिक संहिता यूसीसी लागू करने के लिए रूपरेखा तैयार करने के लिए सर्वोच्च न्यायालय की पूर्व न्यायमूर्ति रंजना देसाई की अध्यक्षता में 7 सदस्यीय समिति के गठन की घोषणा की है। विदेश मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर कुवैत की यात्रा पूरी करने के बाद ओमान पहुंच गए हैं। उनके आगमन पर ओमान के विदेश मंत्रालय के महानिदेशक शेख अहमद अल मस्करी ने उनका स्वागत किया। डॉक्टर जयशंकर कतर, बहरीन, कुवैत, ओमान, न्यूयॉर्क और ब्रुसेल्स की 11 दिन की यात्रा पर हैं। फुटबॉल विश्व कप में फ्रांस ने मोरक्को को 2-0 से हराकर सेमीफाइनल में जगह बना ली है। अमेरिका के बोस्टन में खेले गए पहले क्वार्टर फाइनल में पहले हाफ तक कोई गोल नहीं हुआ। दूसरे हाफ में किलियन एम्बापे ने 60वें मिनट में और उस्मान डेम्बले ने 66वें मिनट में गोल कर फ्रांस को जीत दिलाई। और ब्रिस्टल में 4th T20 क्रिकेट मुकाबले में इंग्लैंड ने भारत को 9 विकेट से हराया है। भारत के 159 रन के लक्ष्य को इंग्लैंड ने 37 गेंद शेष रहते हासिल कर लिया। 5 मैचों की श्रृंखला में इंग्लैंड ने 3-0 की अजेय बढ़त बना ली है। दक्षिण पश्चिम मॉनसून पूरे देश में सक्रिय हो गया है। मौसम विभाग के अनुसार उत्तराखंड में कुछ स्थानों पर आज तेज वर्षा का अनुमान है। अगले 4 दिन तक दिल्ली, हरियाणा, चंडीगढ़, हिमाचल प्रदेश, बिहार, पूर्वी मध्य प्रदेश में तेज वर्षा की संभावना है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 6:05 होत आहेत। आता चिंतन हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत। लेखन आहे अनिल पानसे यांचं। ऐकूया चिंतन।
2: श्रोते हो नमस्कार। अजनंतर अजर अर्थात जरा म्हणजे वृद्धत्व नसलेला। जन्म आला की पुढे बालपण, तारुण्य, वृद्धत्व, मृत्यू या जीवनाच्या अवस्था अटळपणे येतात। बालपण तारुण्य सर्वांनाच हवंसं, पण म्हातारपण मात्र नको असतं। गेले तारुण्य गेले बळ, गेले संसारीचे सळ, वाताहत झाले सकळ शरीर आणि संपत्ती, अशी अवस्था होऊन बसते। वाचेसी अपवाडू कानी अनुघडू, पिंड गरुआ माकडू होईल हा। वाणीला बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही, कानाची कवाडे बंद होतील व पुष्ट शरीर म्हाताऱ्या माकडासारखे बेडौल होईल। गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने हलते तसे म्हातारपणी सर्वांगास कापरे भरेल। सोयऱ्याधाऱ्यास कंटाळ येईल। उभळीचा उजगरा सेजे या साईली या घरा, शिणवील म्हणती म्हातारा बहुता ते हा। रात्री खोकल्याची उभळ येऊन खोकणारा म्हातारा असेल तर शेजारी पाजारीही वैतागून म्हणतात हा म्हातारा सर्वांना दमवणार बघा। थोडक्यात दीनवाणी जीवन वाट्याला आल्याने वृद्धत्व नको असे वाटते। मुलाकडून तारुण्य उसने घेऊन आपले वृद्धत्व टाळू पाहणाऱ्या ययाती राजाची गोष्ट प्रातिनिधिक आहे। जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात। वर्धमान ते चाले मार्गरे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। हे जीवनाचे अटळ सत्य। भगवंत अज म्हणजे अजन्म असल्याने जन्मच नाही तर वार्धक्य कुठून येणार, म्हणून तो अजर आहे। तो सदैव आहे तसाच राहतो, कोणतीच स्थित्यंतर त्याला लागू होत नाही। ज्ञानीभक्ताने आयुष्याचे हे अटळ सत्य जाणलेले असते, त्यामुळे तो आधीपासूनच सावध असतो। म्हणवणे नाईकणे पावे तव आईकोनी घाली आघवे, पंगू न होता जावे तेथ जाये, दिठीजवळ जाये तव पहावे ते तुले पाहे, मुकत्वा आधी वाचाव आहे सुभाषिते। हात होती खुळे हे पुढील मोटके कळे, आणि करुणी घाली सकळे दाना दिके। तेव्हा ऐसी दशा येईल पुढे, तई मन होईल वेडे, तव चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान। ऐकू येतय तोवर चांगल्या गोष्टी, भगवंताचे गुणगान ऐकून घेतो। पाय धड आहेत तोवर तीर्थयात्रा वगैरे करून घेतो। डोळे शाबूत आहेत तोवर चांगल्या गोष्टी पाहून घेतो। आणि वाचा धडपणे चालू आहे तोवर मुखात चांगली वचने देवाचे गुणगान हे ठेवतो। पुढे हात काम देणार नाहीत हे ओळखून आधीच भरपूर दानधर्म करून घेतो। म्हातारपणी मन थाऱ्यावर राहणार नाही हे ओळखून आधीच आध्यात्मिक चिंतन करून ठेवतो। केवढा सावधपणा। तुम्ही आम्ही म्हणतो अध्यात्म, देवधर्म या म्हातारपणी करायच्या गोष्टी, पण सवय नसली की म्हातारपणी एकदम जमत नाहीत। जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी सेतची नाही पेरिले उगवेल कायचे।

0: तरुणपणापासूनच सदाचरण ठेवून नामस्मरणाची सवय लावून घ्यायला हवी. समर्थही म्हणतात, असो ऐसे वृद्धपण सर्वांशी आहे दारुण, म्हणून या शरण भगवंतासी जावे. हे फार महत्वाचे. जे अटळ आहे त्याचा आनंदाने स्वीकार आणि ही जाणीव वेळेत होणे गरजेचे. लडकपण खेल मेक होया, जवानी नींद भरसोया, बुढापा देख खर रोया, याचा काय उपयोग. जैसे चोर पाहे झोंबती, तव आजीची ऋषीजे संपत्ती, का झाकाझाकी वाती न वचता की जे. उद्या चोर द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच संपत्ती आपल्यापासून दूर करावी, किंवा दिवा आहे तोवरच झाकापाक करून ठेवावी, नंतर दिसणार नाही. तैसे वार्धक्य यावे, मगजे वाया जावे, ते आताची आघवे सवते केले. म्हातारपण येऊन ज्या गोष्टी व्यर्थ जाणार त्या ज्ञानी माणूस आधीच हातावेगळ्या करतो, तारुण्यातच वार्धक्याची तयारी करतो. म्हणवनी वृद्धाप्याचे नि आठवे, वृद्धाप्या जो नागवे, तयाचा ठाई जाणावे ज्ञान आहे. तारुण्यात शक्ती व बुद्धी विषय सेवनात खर्च झाल्यावर म्हातारपणी शरीर काय करील. वृद्धावस्थेत होणाऱ्या या दुर्दशेचे तारुण्यावस्थेतच स्मरण असल्याने जो वृद्धत्वाने ग्रासला जात नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. पेठे काका म्हणतात, ज्यांना वृद्धत्व ही संधी वाटते त्यांनी आपले तारुण्य योग्य पद्धतीने वापरले आहे असे समजावे. खरा आध्यात्मिक माणूस म्हातारपणी परिस्थितीने कदाचित एकटा असेल, पण तो एकाकी नसतो. आपण अजर नसू, पण असे कृतार्थ आनंदी वृद्धत्व आपल्याच हातात आहे.
1: चिंतन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. तर लेखन होतं अनिल पानसे यांचं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला वैभवी शेटे यांच्या स्वरात ऐकूया ललिता पंचकम.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत ज्ञानेश्वरांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता संत जनाबाईंचा अभंग, स्वर आहे आशा भोसले यांचा आणि संगीत वसंत प्रभू यांचं आहे.

0: समूह स्वरात साने गुरुजी यांची देशभक्ती परचना आपण ऐकलीत, आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी सातारा केंद्र आता प्रसारित करत आहोत आमचा कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्ते
1: सर. आपण कालच्या भागापासून आपल्या शेतकरी बंधूंना एकात्मिक पीक पोषण किंवा संतुलित पीक पोषणाविषयी बोलतोय. पीक पोषणापेक्षा जमिनीचं भरण पोषण महत्वाचं आहे हे तुम्ही कालच्या भागामध्ये सांगितलं. मग ह्या पोषणामध्ये जमिनीतला सेंद्रिय कर्ब आहे त्याचं महत्व किती आहे आणि ते वाढवण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न करणं गरजेचं आहे.
2: आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर आपण बघितला तर त्या ठिकाणी 0.5% पेक्षाही कमीच आहे. आपल्याला चांगली जमीन कधी मानता येईल की ज्यावेळेस त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो 1% जास्त असणं गरजेचं आहे. हा सेंद्रिय कर्ब आपण 40-50 वर्ष जर पाठीमागे गेलो तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब आपला 4% होता आणि त्यामुळे उत्पादन जे आहे ते सहजासहजी कुठलीही खतं वगैरे न वापरता चांगल्या पद्धतीचं व्हायचं. परंतु काळानुरूप सेंद्रिय खताची उपलब्धता असेल किंवा पीक पद्धतीत होणारे बदल असतील आणि मशागती काही चुकीच्या पद्धतीचा वापर असेल याच्यामुळे सेंद्रिय कर्ब जो आहे तो जमिनीचा या ठिकाणी दिवसेंदिवस घटत गेला. आता ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होण्याला प्रामुख्यानं कारणं जी आहेत ते म्हणजे ज्यावेळेस उष्ण हवामान जास्त असते. बघा आपल्याकडे शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसातच जमिनीची नांगरट करतो आणि नांगरट केल्यानंतर ज्यावेळेस जास्त तापमान असते त्यावेळेस सेंद्रिय पदार्थाचं विघटन फास्ट होतं आणि त्यामुळे जमिनीतला सेंद्रिय कर्ब जो आहे तो कमी होतो. दुसरी गोष्ट आपले शेतकरी पिकाचा अवशेषाचा वापर करत नाहीत. आता जागरूकता झाली आता करू लागलेत परंतु पूर्वी जर बघितलं तर पाचट असेल किंवा भाताचा कोंडा असेल किंवा त्या ठिकाणी गव्हाचं काड असेल पराठे असतील काही मूळ असतील ही शेतातच त्या ठिकाणी जाळून टाकली जायची. त्याच्यामुळे ह्या अन्नद्रव्याचा जे नाश व्हायचा आणि ते जाळल्यामुळे जे तापमान तयार व्हायचं त्यामुळे जमिनीतले जीवाणू जे आहेत हे जीवाणू मरून जायचे त्यामुळे त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब कमी होतोय अशी परिस्थिती आहे. मग हा जमिनीतला सेंद्रिय कर्ब म्हणजे तरी काय तर जे सेंद्रिय पदार्थ आहेत कुजणारे म्हणजे पाला असेल पालापाचोळा असेल शेणखत असेल किंवा इतर घटक असतील हे जमिनीमध्ये कुजून जो चांगल्या पद्धतीचा ह्युमस तयार होतो जो पिकाला उपयुक्त राहतो पिकाच्या उत्पादन वाढीसाठी उपयुक्त राहतो जमिनीची संरचना चांगली होण्यासाठी उपयुक्त राहतो जमिनीची जलधारण क्षमता वाढण्यासाठी उपयुक्त राहतो हा सेंद्रिय कर्ब म्हणता येईल त्याला. तर हा अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा घटक जो आहे तो जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे. याचबरोबर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीनं जमिनीला आच्छादन करणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि कमीत कमी

0: पिकाची शेताची जी आहे नांगरट असेल किंवा मशागत असेल जेवढ्या कमी पद्धतीने करू तेवढी जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकून राहायला मदत होईल. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी SRT सारखं तंत्रज्ञान विकसित झालं की ज्या ठिकाणी 20-25 वर्ष शेताची नांगरटच केली जात नाही अशा ठिकाणी निश्चितच 4-5 वर्षापर्यंत जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढलेलं आपल्याला दिसून येत. दुसरी गोष्ट, आपल्याकडे फळशेती भरपूर होते, या फळशेतीमध्येही जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आपल्याला निश्चित दिसून येतो. त्यामुळं आच्छादन असेल, शून्य मशागत पद्धत असेल, या गोष्टीचा जर वापर केला तर सेंद्रिय कर वाढायला आपल्याला निश्चित मदत होते.
1: अगदीच खरंय. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: कृषीवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणी सातारा केंद्र. आता माहिती घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आज सकाळी 6:50 परिसर हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्ष संपदा या सदरातील माहिती आपण ऐकत आहात. लेखन आहे डॉक्टर विनोद पतंगे यांचं. दिनविशेष 6:55, संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ठीक 7 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर आणि त्यानंतर 7:45 शेळके अॅग्रो हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सुगम संगीताचा कार्यक्रम 7:50 8 समाचार प्रभात हे दिल्ली केंद्राचं हिंदीतील बातमीपत्र. 8:15 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम तर 8:25 विमोहन हार्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत, 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:30 आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा आमचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आनंद यात्री कवी बाब बोरकर यांच्या 8 जुलै या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम, बोरकरांच्या काव्यविश्वात. लेखन आहे डॉक्टर मेधा क्षीरसागर यांचं आणि यामध्ये सहभाग सचिन प्रभुणे आणि डॉक्टर मेधा क्षीरसागर. निर्मिती साहेब वैदेही कुलकर्णी यांचं. आज सकाळी 9:30 आविष्कार मराठी साहित्य पत्रिका. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली. 10:05 सक्सेस एबॅकस अँड एज्युकेशन, तर 10:10 नंदादीप हॉस्पिटल. 10:15 पी एन गाडगिळे अँड सन्स आणि 10:20 ओळख बाजारपेठेची हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सकाळी 10:30 सुगम संगीत. 11:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम. 11:30 हिंदी चित्रपट संगीत. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, तसंच 3:00 प्रादेशिक बातम्या. दरम्यान विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सायंकाळी 5:00. सायंकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 5:30 आमचा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 आमची शेती आमचा परिसर. आज या कार्यक्रमात आत्मनिर्भर शेतकरी अप्पासाहेब गायकवाड मुक्काम पोस्ट मारडी तालुका मांड जिल्हा सातारा यांची

कुक्कुटपालन याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत, तसंच कृषीवाणी हा कार्यक्रम 8 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम 8:45 समाचार संध्या, 9 वाजता News@9 तर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम पुन्हा एकदा रात्री 11 वाजता हिंदीतून, तसंच 11:05 इंग्रजीतून बातम्या। हे होते आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम.
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची पाचवी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72-94-94-64-64.
1: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच पाचवी विंग बुकिंग सुरू.
3: डिप्लोमाला नापास झालात,
4: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
3: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
4: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
3: तोही मोफत.
4: संपर्क 98-220-71-571.
5: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
6: ब्लड शुगर, HbA1c, तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
5: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
2: साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 अवेन्यू
7: 1BHK 17.25 लाख, 2BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
2: 99 अवेन्यू विकासनगर सातारा 97-92-99-99.
8: आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत चालली आहे. वेळेवर फायलिंग साठी संपर्क करा अकाउंटिंग सोल्युशन्स ला. आपल्याकडे ITR फायलिंग, अकाउंटिंग, ऑडिट सपोर्ट आणि CA कोऑर्डिनेशन या सेवा उपलब्ध आहेत. आजच संपर्क करा. सुबोध देशपांडे 960-417-4147. 960-417-4147.
5: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप.
4: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
5: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
9: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
5: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
9: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
5: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
9: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.

0: सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत परिसर हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्ष संपदा या सदरातील माहिती आपण ऐकत आहात. याचं लेखन केलंय डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य अनरेंगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी. ऐकूया परिसर हा कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, या मालिकेमध्ये पुढील वनस्पती ही दशमुळातील महत्वाचे द्रव्य आहे. गंभारी ही वनस्पती सातारा परिसरामध्ये विपुल प्रमाणात रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. या वनस्पतीला मराठी भाषेत शिवन असे म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये या वनस्पतीला पीतरोहिणी याच्या पिवळ्या रंगाच्या फुलांवरून, श्रीपर्णी हिची पाने अतिशय सुंदर समृद्धी देणारी, मधुपर्णिका पानामधून मधासारखा रस निघतो यावरून अशी पर्यायी नावं दिलेली आहेत. याच्या पिवळ्या फुलांवर या वृक्षाकडे मधमाशा आकर्षित होताना दिसतात. पुष्पागमन काळामध्ये फेब्रुवारी आणि मार्च, तसेच फलागमन काळ म्हणजे एप्रिल ते मे दरम्यान असतो. याची फळे मधाप्रमाणे गोड असतात, त्यामुळे अतिशय बल्य म्हणून आयुर्वेदामध्ये याची ख्याती आहे. आयुर्वेदामधील वैद्य याचा वापर विशेषतः स्त्रीवंध्यत्व विकारामध्ये करताना दिसतात. हा एक वेगाने वाढणारा पानझडी वृक्ष म्हणून याची उंची साधारणपणे 15 ते 20 मीटर पर्यंत असते. याची पाने आकाराने मोठी म्हणजे 10 ते 25 सेंटीमीटर लांब, हृदयाच्या आकाराची समोरासमोर जोडलेली असतात. याची फुले पिवळसर लाल रंगाची आणि सुवासिक असतात. याची फळे अंडाकृती लहान आणि पिकल्यावर केशरी पिवळ्या रंगाची होतात, ज्यांना गोड वास येतो. या वृक्षाची साल गुळगुळीत आणि राखाडी पांढऱ्या रंगाची असते. याच्या लाकडाला व्हाईट टीक किंवा पांढरा साग असे म्हणतात. हे लाकूड हलके मजबूत टिकाऊ असल्याने फर्निचर, प्लायवूड, खेळणी आणि जहाजांचे भाग बनविण्यासाठी वापरले जाते. या झाडांच्या फुलांमधील मकरंद उत्तम दर्जाचे मध तयार करण्यासाठी मधमाशांना आकर्षित करतो. या वनस्पतीची लागवड बियापासून केली जाते. बियापासून रोप तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो, परंतु 80% बिया रोप निर्माण करतात. देशी वृक्ष असल्यामुळे याची लागवड आवर्जून समाजसेवी संघटना तसेच सरकारी स्तरावर होणे गरजेचे आहे. दीर्घायुषी त्या त्या भागातील मोठमोठ्या झाडांचा, जंगलांचा, देवरायांचा, आमरायांचा, चिंचेच्या बनांचा झालेला ऱ्हास हा पृथ्वीवरील संकटाचे मुख्य कारण आहे. कारण ही झाडे त्या त्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनीत बायोमास साठवून त्यापासून ह्युमस व कर्ब तयार करून पाणी धरून ठेवतात. आपल्या देशात वड आणि पिंपळ ही झाड केवळ झाड नाहीत, ती दीर्घायुषी संत आहेत.
0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्ष संपदा या मालेतील माहिती आपण ऐकलीत. लेखन होतं डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं. परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतेह नमस्कार. आज आहे 10 जुलै. साहित्यिक रा. भी. जोशी यांचा जन्म 10 जुलै 1903. आधुनिक मराठी कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म 10 जुलै 1913. पद्मा या नावानं त्यांनी काव्यलेखन केलं. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्यानं त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनशील अंतर्मुख स्त्री मनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी ए कुलकर्णी यांचा जन्म 10 जुलै 1923. स्वातंत्र्योत्तर काळातले एक श्रेष्ठ मराठी कथाकार असणारे जी ए कुलकर्णी यांचं पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. त्यांना कथा हा साहित्य प्रकार आव्हान देणारा म्हणून प्रिय वाटतो. त्यांचं कथालेखन हा त्यांच्यापुरता एक शोध आहे. प्रसिद्ध रशियन कादंबरीकार डॉस्टोव्हस्कीप्रमाणे त्यांना मानवी जीवनाच्या अंतिम वास्तवाविषयी चिंतन करणं आवडतं. जी ए हे चार भिंतीतल्या माणसांची कथा काव्यात्मक शैलीनं सांगतात आणि माणसामधल्या भावबंधनाचं तसंच त्यांना अगतिक नगण्य बनवणाऱ्या नियतीच्या असीम शक्तीचं दर्शन घडवतात. ठिपका, विदूषक, दूत इत्यादी रूपककथांचं रूप वेगळं. त्या मनाचा पिच्छा पुरवणाऱ्या दुःस्वप्नासारख्या किंवा अतिवास्तववादी चित्रासारख्या वाटतात. पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेलचे जनक डॉक्टर आणि समाजसेवक डॉक्टर रजनीकांत आरोळे यांचा जन्म 10 जुलै 1934. त्यांनी आरोग्य सुविधा गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची कामगिरी बजावली. मुख्यत्वे कुष्ठरोग, क्षयरोग, आदिवासी भागातल्या बाळंतपणानंतरचे जंतुसंसर्ग आणि कुपोषण यावर त्यांनी कार्य केलं. अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सभासद लॉर्ड मेघनाथ देसाई यांचा जन्म 10 जुलै 1940. क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1949. पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म 10 जुलै 1950. जवळजवळ 4 शतकांमध्ये पसरलेल्या बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीनं नेहमीच शास्त्रीय गायन प्रकारांना प्राधान्य दिलं, परंतु गैरशास्त्रीय गायकीसाठी देखील त्या प्रसिद्ध आहेत. वयाच्या 26व्या वर्षी पद्मश्री प्राप्त करणाऱ्या त्या सर्वात तरुण कलाकार. तेव्हापासून संगीत नाटक अकादमी अशासारख्या विविध मान्यवर संस्थांनी त्यांना सन्मानित केलं आहे.

0: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट 2A या उपग्रहाचं फ्रेंच गयानातल्या कोवरू इथून प्रक्षेपण झालं 10 जुलै 1992 रोजी. इतिहासकार डॉ पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचं निधन झालं 10 जुलै 1979. साम्यवादी विचारवंत साहित्यिक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचं निधन झालं 10 जुलै 1989 रोजी. पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचं निधन झालं 10 जुलै 2005 रोजी. भारतीय अभिनेत्री नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक जोहरा सैगल यांचं निधन झालं 10 जुलै 2014 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार आहे, सुसंस्कारित मन हेच उत्तम समाजाचा पाया आहे. आजचा सुविचार पुन्हा एकदा, सुसंस्कारित मन हेच उत्तम समाजाचा पाया आहे. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: करी।
1: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स,
2: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA-90,
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी,
2: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन, कम्प्लीट केमिकल सोल्युशन।
1: राधा एंटरप्राइजेस D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा।
2: संपर्क 78759-59510।
3: या मुळव्या दिन हैराण झालोय नुसता, कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत। भलत दुखणं हाय गाड्या, ना सांगता येतय ना दडवता, काय करावं, कुठं दाखवावं?
4: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा। तिथं मुळव्याधीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत, योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा।
5: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com।
6: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
7: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
6: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
7: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये।
6: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा।
7: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
8: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46।
9: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे।
10: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे।
11: चला परिसर स्वच्छ करूया,
9: देशाचा आवाज बनूया,
12: एकीने आपला सातारा स्वच्छ बनवूया।

आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 7:08 होत आहेत. आता यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी पुणे केंद्राकडे.

0: वर्ष ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी
1: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर कालिदास आठवतो काळ लोपतो दूर
2: वॉचमॅन वॉचमॅन अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे टाकी बंद कर
3: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल

0: प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचार विनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जीवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता बंधुता शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग, भजन, कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो.

0: लागतो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंच मंडळ दिंडी क्रमांक 8 चे हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
1: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरेकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्ग

0: भजनाचा पायीवारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल रामकृष्ण हरी।
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला। अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे। घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं। तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे। दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देखले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं। राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली। धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। जिल्ह्यातील पाऊस पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
2: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे। त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत। धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात, मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत। धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे। पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे। धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे। शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे। असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे। तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव।
1: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे। हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। क्रिकेट। भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला। यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे। भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या। इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष गाठलं। विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही। काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं। हवामान। राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे। आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप। राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
3: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 7:20 होत आहेत।
4: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
5: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
4: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा।

0: संपर्क 9665784.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
3: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
4: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
3: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
4: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
3: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
5: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
6: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
5: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड्स, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
6: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
5: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा.
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता काही क्षणातच दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून

0: मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहे. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही यानिमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं
1: हो.
2: पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिलेली हो. तर एक परिवर्तनाची जनचळवळच झाली असं आपण म्हणू शकतो. नाही
1: हो, पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की ही स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
2: आपल्या महिला करतात.
1: महिलाच करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान, एक विशेष स्थान करून घेतलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षांमध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60%पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
2: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल. हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे. गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ, म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचं आहे की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
2: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने, आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
2: उत्पादन
1: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्क्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे

0: शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते, पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा, हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
0: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे, आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती, ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
1: पूर्ण
0: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्याअगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट
0: रिझल्ट
1: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
0: हो, निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1.5 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवले आहेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम

0: तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: अगदी खरं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे ऍक्च्युअली सुप्त गुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जागं करण्याचं, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर, फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, खर्चात झालेली बचत, महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल खरंतर खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा. हॅपी

0: आगरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
1: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
2: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
0: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
1: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
2: मग तरी ते का घर सोडून गेले?
1: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
1: बर बर, ये ना आत ये.
2: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या, हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
2: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
0: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
1: जरा हळू, मुलं आतमध्ये आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघे डिस्टर्ब आहेत, अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी दादा, शैलेश तर चुकलं हं, आणि त्याला त्याची चूक कळलीये. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
0: अगं शिवानी,
1: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
5: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
0: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हा चाडवायला हवं होतं.
1: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
4: नाही नको अगं वहिनी.
0: हे बघा, जेवला नाही तर ना मग मात्र.
4: बर ठीक आहे दादा, बसतो.
5: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
2: आई आम्हाला खूप भूक लागलीये.
1: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
4: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
0: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
4: तुम्ही चौघं बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
2: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
5: वा
3: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
4: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
1: शार्दूलला माहित होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
4: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
0: अगं थँक्यू काय. शैलेश शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्या इकडे शिफ्टिंग करा काय?
5: हो दादा नक्की.
2: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
6: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत. प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा इथे. 96-899-11-240, 9689-11-240.
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
7: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
8: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
9: ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता शेळके अॅग्रो हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
10: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
11: नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे बाबासाहेब शेळके आपल्या बरोबर आहेत. नमस्कार बाबासाहेब.

0: नमस्कार।
1: सध्या आपण बघतो की ऑफ सीझन आहे, म्हणजे पावसाला सुरुवात झालेली आहे, पेरण्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या कडून, त्यामुळे शेतकरी दादा आता जरा निवांत आहेत। तर या निमित्ताने आपण या ऑफ सीझनला शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज कडून त्यांच्यासाठी काही खास ऑफर आणली आहे का, याबद्दल आम्हाला सांगा।
0: हो निश्चितच। तर आता मान्सूनचं आगमन जरा उशिरा झालं आणि आताच पेरण्या लोकांच्या झालेल्या आहेत आणि आता शेतीची कामं आता तिथे चांगली येतील। उशिरा का होईना, पण पावसाचं आगमन झालेलं आहे। यावर्षी थोड्याफार प्रमाणात कमी पाऊस आहे, पण या कमी पावसाच्या याच्यावर आपण ती पिकं पण तशा पद्धतीची घेणार आहोत। तर आता कसं, जुलै महिना म्हणजे हा सगळ्यांचा आयडल पिरियड राहतो। पेरण्या झाली की शेतकरी बांधव निवांत होतात, आषाढी वारीचे शेतकऱ्यांना संकेत लागतात आणि सर्वजण वारीला जातात। तर आता आम्ही काय करतो, तर आपण या जुलै महिन्यासाठी खास शेतकरी बांधवांना आपण एक्सचेंज ऑफर दिलेली आहेत। जुना ट्रॅक्टर घ्या आणि नवीन ट्रॅक्टर घेऊन जावा, तसेच आपण त्याच्यावर डिस्काउंट पण जास्त देत आहोत। म्हणजे इतर सीझनपेक्षा या महिन्यात तुम्हाला 5-10% डिस्काउंट जास्त मिळत आहे। तसेच आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कमीत कमी की जे आज एवढ्या कमी व्याज दरात कुठल्याही ट्रॅक्टर खरेदीवर व्याजदर नाहीये, फक्त 2.99% व्याजदरावर आपण ट्रॅक्टर देत आहोत। आणि यामध्ये शेतकऱ्याचा एकदम फायदाच फायदा आहे, कारण की तुमचं व्याज एकदम कमी जाणार आहे। 3 वर्ष 5 वर्ष अशी ही परतफेड आहे आणि या परतफेडीमध्ये तुम्हाला हा व्याजदर बसणार आहे। फक्त 3 तासात आपण कर्ज प्रोसेस करून देत आहोत। तुम्ही सकाळी आला तर संध्या काहीपर्यंत तुम्हाला ट्रॅक्टरचे लोन सँक्शन करून आपण डिलिव्हरी देऊ शकतो। एवढ्या छान पद्धतीने आपण ही यंत्रणा राबवत आहोत।
1: म्हणूनच मला सुद्धा सगळ्या शेतकरी बांधवांना सांगायचंय की शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजची जुलै महिन्यातली ही खास मान्सूनची ऑफर आहे। जुना ट्रॅक्टरच्या बदल्यात तुम्ही कुबोटाचा नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकता, एक्सचेंज ऑफर आहे आणि शिवाय व्याजदर इतका कमी आहे, म्हणजे जसं आता बाबासाहेबांनी सांगितलं, अक्षरशः 2.99% इतका व्याजदर तुमच्यासाठी आहे। तेव्हा या संधीचा जरूर लाभ घ्या आणि ट्रॅक्टरची खरेदी जरूर करा। त्यासाठी संपर्क करा शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण। संपर्क 98-220-69-529, 98-220-69-529, 9822-06-9529। बाबासाहेब, आता दुसरा एक विषय म्हणजे जसा पाऊस सुरू होतो तसं तसं भात शेतीची कामं सुद्धा सुरू होतात, तर या भात शेतीसाठी आपल्याकडे काय ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध आहे याबद्दलही सांगा।
0: निश्चितच, कारण की भात शेती हा जो हा आपला पश्चिम भाग आहे सर्व, तर जावली, पाटण, वाई आणि कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती होती, सातारा तालुक्यामध्ये पण होती। तर या भात शेतीला पर्याय काय की सध्या मजुरांची समस्या खूप आहे, मग ट्रॅक्टर आता बरेच लोकांनी तारवे टाकून झालेले आहेत, भाताची रोपे येतील। तर आपल्याकडे भात शेतीसाठी 100% यांत्रिकीकरण योजना आहे, म्हणजे तुमच्या शेतीची मशागत करण्यासाठी छोटा ट्रॅक्टर, नंतर त्यामध्ये तुम्हाला नर्सरीचं प्रशिक्षण आपण दिलं जातं। जावली तालुक्यामधल्या 2 गावात आम्ही ह्या योजना राबवलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते शेतकरी बांधव आपल्या यांत्रिकीकरणाचा उपयोग करून भात शेती करत आहेत। ही भात शेती लावण्यासाठी आपल्याकडे कुबोटाचं मशीन आहे की जे पूर्णतः ऑटोमॅटिक मशीन आहे, ज्यामध्ये भात हा लागला जातो आणि ही भाताची रोपं फार एक समान अंतरावर आणि खूप कमी वेळात होतात। आणि याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या शोरूमला संपर्क साधा, आमच्या युट्यूब चॅनेलवर सुद्धा याची माहिती आहे, तसेच आमच्या फेसबुक पेजला पण माहिती आहे आणि आमच्या इथे आम्ही प्रत्यक्षिक दिलेलं आहे। भात लावण्यापासून ते काढण्यापर्यंतचे सुद्धा हार्वेस्टर आपले आहेत आणि जर कोणत्या शेतकरी बांधवांना भात लागणीचं प्रत्यक्षिक पाहिजे असेल तरी आम्हाला संपर्क साधला तर आम्ही त्यांना ते भात लागण करून दाखवू शकतो।
1: तेव्हा सगळ्या शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, जुलै महिन्यामध्ये खास मान्सून ऑफर आहे शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये। तुम्ही जुना ट्रॅक्टर द्या आणि त्या बदल्यात कुबोटाचा नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकता, व्याजदर फक्त 2.99% इतका। अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण। संपर्क 98-220-69-529, 98-220-69-529, 9822-06-9529। पुन्हा भेटूयात शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात बाबासाहेब शेळके यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
0: रामकृष्ण हरी।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम शेळके अॅग्रो आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून।
4: जेके देवी ज्वेलर्सची लाईटवेट ठुशी। जेके देवीज लाईटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट, ओनली ऍट जेके देवी अँड सन्स।

0: साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
1: रोज रोज हवे हवे
2: ताजे ताजे नवे नवे
1: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली अशोकजी परांजपे रचना ऐकूया. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेली अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात आता पंडित जितेंद्र अभिषेक यांच्या स्वरात मंगेश पाडगावकरांची रचना. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांना आपण ऐकलत. रचना होती मंगेश वाडगावकर यांची आणि संगीत दिलं होतं पु ल देशपांडे यांनी. आणि याबरोबरच आजचा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आज सकाळी 9:30 आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आनंदयात्री कवी बाभा बोरकर यांच्या 8 जुलै या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम बोरकरांच्या काव्यविश्वात.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:59 होत आहेत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे दिल्ली केंद्राचं हिंदीतील बातमीपत्र.

0: मेडिकल आय क्लिनिक, फेको व लेसर सेंटर इथे भेट दिली. या भेटी दरम्यान प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉक्टर प्रीतम वाघोलीकर यांच्याकडून डोळ्यांच्या आजाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेतली. तीच मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे. नमस्ते डॉक्टर.
1: नमस्ते
0: डॉक्टर. माझ्या काकांना गेल्या 6 महिन्यापासून नजर थोडी धूसर झाल्यासारखी वाटते. विशेषतः पेपर वाचताना किंवा एखादं बारीक अक्षर पाहताना डोळ्यावर जास्त ताण येतोय असं जाणवतंय. त्यांनी नुकताच चष्म्याचा नंबरही तपासून घेतलाय, तरी फारसा फरक पडलेला नाही.
1: ओके, अशा प्रकारच्या तक्रारींमागे मोतीबिंदू

0: या इथे बसा. येस, आपला अंदाज बरोबर ठरला. डोळ्यात मोतीबिंदू विकसित झालेला आहे. सध्याची परिस्थिती पाहता ऑपरेशन करण्याची गरज आहे.
1: ओ, ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलमध्ये होते का?
0: नक्कीच, आमच्या हॉस्पिटलमध्ये स्वित्झर्लंड मधील ऑर्टली कॅटारॅक्स 3 हे अत्याधुनिक फेको मशीन उपलब्ध आहे. या मशीनच्या सहाय्याने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, अचूक आणि प्रभावी पद्धतीने करता येते. या लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे केवळ 2.2 मिलीमीटरच्या अतिशय लहान छेदातून शस्त्रक्रिया करता येते, त्यामुळे शस्त्रक्रिया दरम्यान बुबुळाला कमीत कमी इजा होते.
1: ओके डॉक्टर, या ऑपरेशन साठी ऍडमिट व्हावं लागतं का?
0: खर तर आधुनिक फेको टेक्निक मुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता खूपच सोपी आणि रुग्णांसाठी आरामदायी झालेली आहे. ही वन डे केअर सर्जरी आहे. ऑपरेशन अत्यंत कमी वेळात पूर्ण होते, नंतर लगेच रुग्णाला घरी जाण्याची परवानगी दिली जाते.
1: दॅट्स ग्रेट. मोतीबिंदू व्यतिरिक्त आणखी कोणत्या शस्त्रक्रिया आपल्या क्लिनिक मध्ये केल्या जातात?
0: आमच्याकडे डोळ्यांशी संबंधित इतर अनेक शस्त्रक्रिया देखील केल्या जातात. यामध्ये लासरूप शस्त्रक्रिया, बुबुळावर वाढलेले मांस बिनटाका काढणे, तसेच डोळ्याच्या पापणीवरील गाठी काढणे अशा विविध उपचारांचा समावेश आहे. याशिवाय रुग्णांच्या गरजेनुसार आणि डोळ्यांच्या स्थितीनुसार विविध प्रकारच्या लेन्सेस देखील बसवून दिल्या जातात. शिवाय आमच्याकडे NABH देखील आहे.
1: NABH म्हणजे नेमकं काय?
0: NABH हे हॉस्पिटलच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे मानांकन देणारे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ठराविक उच्च दर्जाच्या मानांकनानुसार कामकाज केले जाते. यामध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेला, उपचारांच्या गुणवत्तेला आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीला सर्वाधिक महत्व दिले जाते.
1: ओ अच्छा, आपल्याकडे मेडिक्लेमचे कोणते ऑप्शन्स आहेत?
0: आपल्याकडे सर्व इन्शुरन्स कंपनीचे मेडिक्लेम कॅशलेस पद्धतीने करून दिले जातात. त्याचबरोबर ECHS ची सुविधा देखील आपल्या क्लिनिक मध्ये उपलब्ध आहे. शिवाय ऑन ड्युटी असणाऱ्या जवानांसाठी डोळ्यांची तपासणी आपल्याकडे फ्री मध्ये केली जाते. मी तुम्हाला काही टेस्ट लिहून देतो, त्या करा आणि मग आपण ऑपरेशनची डेट फिक्स करूयात.
1: चालेल डॉक्टर. तुमचं वडूज मध्ये पेडगाव रोडला देखील हॉस्पिटल आहे असं समजलं. आपल्याला त्या सेंटरला हे ऑपरेशन करता येईल का?
0: हो हो, अगदीच. इथे उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फॅसिलिटीज वडूजच्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे आपण ऑपरेशन तिकडे देखील करू शकतो.
1: डन डॉक्टर, मला आपल्या दोन्ही हॉस्पिटलचा नंबर मिळेल का?
0: हो, आपल्या सातारा हॉस्पिटलचा नंबर आहे 94-22-50-89-94 आणि वडूज हॉस्पिटलचा नंबर आहे 70-58-89-96-97.
1: सातार साठी 94-22-50-89-94 आणि वडूज साठी 70-58-89-96-97. थँक्यू डॉक्टर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुमच्याही घरात कोणालाही डोळ्यांच्या तक्रारी भेडसावत असतील तर त्यावर उपचार करण्यासाठी आजच वाघोलीकर आय क्लिनिक, फेको व लेझर सेंटरला अवश्य भेट द्या आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम.

तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो,

0: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
1: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत,
0: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
1: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
0: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
1: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार.
0: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी
1: सातारा आकाशवाणी.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: केसांच्या विविध तक्रारींसाठी विमोहन हर्बल केअर, विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
3: विकोपाला गेलेल्या केसांच्या समस्या आजचं एक भीषण वास्तव. आजकाल 20-25 केस इतके विरळ होतात की पुढे काय हा प्रश्न उठल्यापासून झोपेपर्यंत चैन पडू देत नाही. मग हातातला मोबाईल, इंटरनेटवरील सर्च आणि अनेकविध हेअर केअर प्रोडक्ट्सची ऑनलाईन खरेदी. तात्पुरता दिलासा आणि सरते शेवटी अजूनच बिकट झालेली अवस्था. आजच्या तरुणाईची एक गंभीर समस्या.
1: विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
4: माझं नाव स्नेहल आहे. मी भुईंजवरून आले आहे. माझे वय 24 आहे. मला केस गळती आणि केस पांढरे होण्याची तक्रार होती. त्यावरती आयुर्वेदिक त्यावरती उपाय चांगले सांगितले आणि चांगला परिणाम दिसतो. केस गळती पूर्ण कमी झालेली आहे आणि केस काळे झालेत. विमोहन बद्दल मी रेडिओवरील कार्यक्रमामध्ये ऐकलं. त्याच्यातून काही साईड इफेक्ट वगैरे झालेला नाहीये. ट्रीटमेंट चांगली होती. मी या ट्रीटमेंटने पूर्ण समाधानी आहे. केस सॉफ्ट झालेले आहेत आणि केस पांढरे होण्याचं प्रमाण अगदीच कमी झालेलं आहे.
1: विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
3: कुमारी स्नेहल नवले, वय वर्ष 24, मुक्काम पोस्ट जाम, तालुका वाई, जिल्हा सातारा. मागील 2 वर्षांपासून चालू असणारी मध्यम स्वरूपाची केस गळती 6 महिन्यांपासून चांगलीच वाढलेली होती. वयाच्या 15व्या वर्षापासूनच स्नेहलला केस पांढरे होण्याचा त्रास होता. सोबतच केस कोरडे पडणे

0: केसांना फाटे फुटणे अशी तक्रार देखील होतीच. ऑनलाइन मिळणारे हेअर सिरम, पार्लर मधील काही शॅम्पू असे वेगवेगळे प्रयोग झाल्यानंतर स्नेहल विमोहन मध्ये दाखल झाली ती आकाशवाणीवरील आपला कार्यक्रम ऐकून. पुढे साधारण 2 महिन्यांच्या ट्रीटमेंट नंतर काय घडले ऐकूयात स्नेहलच्याच शब्दात.
1: तुझं नाव सांगा.
2: माझं नाव स्नेहल नवले.
1: आपला पत्ता काय आहे, आपण कुठून आलेलो आहात?
2: मी भुईजवरून आलेले आहे.
1: तुमचं वय किती आहे?
2: माझं वय 24.
1: तुम्ही सध्या काय करता?
2: कॉलेज.
1: तुम्हाला काय त्रास आहे ज्यासाठी तुम्ही विमोहन मध्ये ट्रीटमेंट साठी आलेला आहात?
2: केस पांढरे झालेले आणि गळत.
1: साधारण तुमची केसांची जी तक्रार होती किंवा केस गळती होती ती कशा प्रकारची?
2: केस धुतल्यानंतर जास्त गळत होते आणि केस भरपूर प्रमाणात पांढरे होते.
1: विमोहनची माहिती तुम्हाला कशी मिळाली?
2: रेडिओवरील कार्यक्रम ऐकून.
1: साधारण किती दिवस झाले तुमची विमोहन मध्ये ट्रीटमेंट चालू आहे?
2: 2 महिने झाले.
1: आणि विमोहनच्या ट्रीटमेंट नंतर तुमच्या केसांच्या मध्ये नक्की काय काय फरक पडला, काय काय फरक जाणवतो तुम्हाला आता?
2: केसाचा गुंता व्हायचा तो कमी झालाय आणि केस पांढरे व्हायचे पण कमी झालेत. केस काळे झालेत बऱ्यापैकी आणि केस गळती पूर्णपणे बंद झाली.
1: जर कुणाला काही केसांची तक्रार असेल तर तुम्ही विमोहनची ट्रीटमेंट रेकमेंड कराल का?
2: हो नक्कीच.
1: विमोहनच्या ट्रीटमेंटचा काही त्रास किंवा साईड इफेक्ट तुम्हाला जाणवतो का?
2: नाही, उलट रोजच्या ह्याच्यामध्ये चांगला परिणाम.
1: कशा प्रकारचा हेअर फॉल होता आधी आणि आता काय काय कसं कसं फरक पडला?
2: केसावरती चांगलाच परिणाम पडलाय आणि आरोग्य पण चांगलं झालंय. केस गळती थांबली आहे आणि केस सॉफ्ट पण झालेत.
1: एकंदरीत तुम्ही सॅटिस्फाईड आहात का विमोहनच्या ट्रीटमेंट बद्दल? समाधानी आहात का?
2: हो.
3: केसांच्या विविध तक्रारींसाठी विमोहन हर्बल केअर, विमोहन हर्बल केअर सातारा.
4: संपर्क 98-90-76-02-76.
0: श्रोते हो, आपणही केस गळणे, केसांमधील कोंडा, कोरडे दुभंगलेले केस, निर्जीव निस्तेज केस, केसांना वाढ कमी असणे इत्यादी केसांच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आजच संपर्क करा विमोहन हर्बल केअर. संपर्कासाठी आमचा पत्ता 29 प्रताप कॉलनी हॉटेल प्रीतीच्या जवळ देगाव फाटा सातारा. अपॉइंटमेंट साठी आमचे फोन नंबर आहेत 962-33-55-987, 962-33-55-987, 98-90-76-02-76, 98-90-76-02-76. भेटण्यापूर्वी अपॉइंटमेंट आवश्यक.
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. यानंतर बरोबर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ

अँथनी अल्बनीझ यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक GCC कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित CII नॅशनल GCC बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. भारताची GCC परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिमविधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSV काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं.

0: गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7 समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्य पदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची 8:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला निखारे चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांना आपण ऐकलं. हे गीत होतं फमू शिंदे यांचं आणि संगीत बाळ पळसुले यांनी दिलं होतं.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
2: पण आजी तुझ्या नावे
3: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
7: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
6: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
7: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
4: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीपी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
3: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
4: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
3: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
4: संपर्क 78759 5 10.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।

सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं मायबाप या चित्रपटातलं. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता पुन्हा एकदा सुरेश वाडकर

आणि आशा भोसले यांना आपण ऐकणार आहोत. गीतरचना मादा देवकाते यांची आहे, संगीत दिलंय विश्वनाथ मोरे यांनी आणि चित्रपट दैवत.

दैवत चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांना आपण ऐकलं. तर गीत होतं मादा देवकाते यांचं आणि संगीत विश्वनाथ मोरे यांनी दिलं होतं. याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: ढाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
1: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
2: ढाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: या मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. भलतं दुखणं हाय गाड्या, न सांगता येतय ना दडवता. काय करावं, कुठं दाखवावं?
1: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्यादीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
2: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं साहिर धन्वी यांचं हे गीत होतं दाग या चित्रपटातलं. गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
5: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
6: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
5: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
6: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
5: संपर्क 98 225 900 किंवा 89 759 32 900.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती
2: साताऱ्यात वेदांत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं दो रास्ते या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: 17 मजली।
1: ओ 17 मजली, कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराड़कर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
4: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
3: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
4: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये।
3: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नान.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
3: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
2: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड्स, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
3: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
2: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
3: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: मुकेश आणि कंचन यांच्या स्वरातल्या धर्मात्मा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. तर गीतरचना इंदिवर यांची होती आणि संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 आणि 30 सेकंद होत आहेत. आता आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आनंदयात्री कवी बाभ बोरकर यांच्या 8 जुलै या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम बोरकरांच्या काव्यविश्वात. लेखन आहे डॉक्टर मेधा क्षीरसागर यांचं आणि यामध्ये सहभाग आहे सचिन प्रभुणे आणि डॉक्टर मेधा क्षीरसागर यांचा. निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं. ऐकूया आविष्कार मराठी साहित्य पत्रिका.
1: नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आज आविष्कार मध्ये आपण ऐकणार आहोत आनंदयात्री कवी बाभ बोरकर यांच्या 8 जुलै या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम बोरकरांच्या काव्यविश्वात. याचं लेखन डॉक्टर मेधा क्षीरसागर यांचं, सहभाग सचिन प्रभुणे आणि डॉक्टर मेधा क्षीरसागर. या कार्यक्रमाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत बोरकरांच्या काव्यविश्वात.

0: स्वर्ग नको सुर लोक नको मज लोभस हा इह लोक हवा तृप्ति नको मज मुक्ति नको पण येथील हर्षनी शोक हवा पार्थिवातच वास हवा परिदिव्याचा हव्यास हवा शास्त्रांचा अभ्यास हवा परिमानव्याचा ध्यास हवा।
1: मानव्याचा ध्यास आणि दिव्याचा हव्यास घेतलेला निसर्गाने नटलेला लोभस इहलोक प्राणात साठवू पाहणारा सौंदर्यासक्त उत्कट काहीसा बंडखोर पण जीवनावर मनापासून प्रेम करणारा आनंदयात्री कवी म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर अर्थात बा भ बोरकर। निसर्गातून होणारा जगण्याचा साक्षात्कार हीच त्यांची प्रेरणा। वी स खांडेकर त्यांना ज्वालेची पूजा करणारा पारिजातक म्हणायचे तर मंगेश पाडगावकरांनी त्यांना उन्हाचं चांदणं करणारा कवी म्हटलं। रसिक वाचकांसाठी ते बाकी बाब होते आणि घरच्यांसाठी आबा। प्रेम भक्ती आणि निसर्ग यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या कवितेत झाला आहे। कधी कुटुंबवत्सल कधी उत्कट कधी क्रांतिकारक तर कधी आध्यात्मिक अशी होणारी त्यांची कविता। बोरकरांच्या कवितेतला हा वत्सल भाव पहा।

0: तर कधी निखळ निसर्ग वर्णनही.
1: हास हास खदखदून असा हास दूध सागरा, लासल्या गिरीदरीत फेक फेस पांढरा. हासी तव वेद घोष, सृजनांचा दिव्य तोष, जीवन कल्लोळ हर्ष वर्षवी शुभंकरा. हास हास खदखदून असा हास दूध सागरा.
0: आणि कधी
1: चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. मम जीवन घुंगुर सर बांधिन तव परिसत्वर, क्षणभरी तरी तव भ्रमणी या निनाद वावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, या घरी स्थिरावे.
0: अशी साक्षात शिवतत्वाला केलेली विनवणी. बोरकरांच्या कवितेचे असे कितीतरी मोहक विभ्रम, आणि त्यामुळेच ही कविता मराठी वाचकांच्या मनात जाऊन बसली आहे. मराठी, कोंकणी, हिंदी, संस्कृत आणि पोर्तुगीज या भाषांमध्ये त्यांनी लेखन केलं. कविता, ललित लेखन, कथा, कादंबरी, चरित्र प्रबंध अशा सगळ्या प्रांतांमधून त्यांनी मुसाफिरी केली, पण त्यांचं मन रमलं ते काव्यलेखनातच. त्याचं कारण सांगताना ते म्हणत, कविता कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करते. तिच्याबरोबर उपजत येणाऱ्या छंद आणि ताल यांच्यामुळे ती परिणामकारक होते. सशक्त कवितेत वाचकाच्या मनाचा ठाव घेण्याची शक्ती असते. चित्रकला आणि नादमयता याला

0: कवितेत भरपूर वाव असतो आणि या सगळ्यांमुळे माझं मन कवितेतच रमलं. बोरकर कविता लेखनाला आत्मविस्ताराची साधना समजत. जे सुचेल रुचेल त्यावर ते लेखन करीत. घरातलं पारंपरिक आध्यात्मिक वातावरण, आजूबाजूची देवळं, त्यातले सणवार, व्रतवैकल्य आणि निसर्गचक्राची प्रत्यक्ष अनुभूती, यामुळे ते मनातून आध्यात्मिक झाले. त्यातूनच त्यांची कविता अवतरली, घडली. चिंतन, मनन आणि वाचनातून ती प्रगल्भ होत गेली. ती कविताच त्यांची जीवननिष्ठा बनली. गोव्याचा निसर्ग, समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, तिथली सुंदर मंदिरं, उत्सव, लोकजीवन, या सर्वांचा त्यांच्या कवितेवर प्रभाव होता. कविता कशी सुचते हे सांगताना ते म्हणतात,
1: हिरवळ आणिक पाणी तेथेच पुरती मजला गाणी, हिरवळ आणि पाणी तेथेच पुरती मजला गाणी, निळी तुनी पाखरे पांढरी किलबिलतात थव्यांनी, ऋतू ऋतूतून जिथे सोहळे तसेच उघड्यावरी मोकळे, आणि अंगणी शृंगाराची निर्मळ अमृतवाणी, हिरवळ आणि पाणी तेथेच पुरती मजला गाणी. माणूस जेथे हवा हवासा, माणूस जेथे हवा हवासा, अभंग ओवी मध्ये दिलासा, विश्वासावर जीवन सुस्थिर, श्रद्धा नेक इमानी, तेथे स्फुरती मजला गाणी, तेथे स्फुरती मजला गाणी.
0: नाद माधुर्य, चित्रदर्शी शैली, मधुर तरीही प्रभावी शब्दकळा आणि डौलदार रचना ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य. बोरकर स्वतः उत्कृष्ट चित्र काढायचे. त्यांनी काढलेली चित्र पाहून साक्षात दीनानाथ दलाल त्यांना म्हणाले होते की, बोरकर, तुम्ही आयुष्याची 5 वर्ष चित्रकलेला दिलीत तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार होऊ शकाल. ते चित्रकार झाले नाहीत, पण शब्दांच्या कुंचल्यांनी कवितारूपी चित्र काढत राहिले.
1: निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते, निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते, थंडाव्याची कारंजीशी कुठे गर्द बांबूंची बेटे, जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर, ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊन अनावर, तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला, तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला, फणा डोलवित झोंबू पाहे अस्तरवीच्या कवचकुंडला, अस्तरवीच्या कवचकुंडला.
0: वा, हे सुंदर चित्र रंगवणारी चित्रवीणा आपल्या परिचयाचीच आहे, पण त्याचबरोबर सर ओसरली जरा ही कविताही किती मोहक निसर्गचित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे करते पहा.
1: सर ओसरली जरा ऊन शिंपडले थोडे, सर ओसरली जरा ऊन शिंपडले थोडे, चमकले गारांपरी शुभ्र प्राजक्तांचे सडे, शुभ्र प्राजक्तांचे सडे, इटुकल्या पाखरानं निळी घेतली गोलांटी, इटुकल्या पाखरानं निळी घेतली गोलांटी, फूल लांबट पिवळे झाले सोन्याची वेलांटी, फूल लांबट पिवळे झाले सोन्याची वेलांटी, आले भिंगरी होऊन एक पोपटी पिसोळे, आले भिंगरी होऊन एक पोपटी पिसोळे, त्याला पाहून हसले ऊन पानातले थोडे, त्याला पाहून हसले ऊन पानातले थोडे.
0: सर ओसरून कोवळं ऊन पडलं की इतके सुंदर बदल सृष्टीत होतात की कवीला कविता लिहिण्याची प्रेरणा देऊनच जातात. असंच गोव्याचं चित्रमय वर्णन त्यांनी या पुढच्या कवितेत केलं आहे.
1: निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवतो त्याचं लावून या नाव, पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा, पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा.
0: त्यांच्या सौंदर्यासक्त नजरेला रंगा

0: ची झळाळी सतत जाणवत असे, पण श्रीकृष्णाचा निळा रंग त्यांच्या विशेष आवडीचा. स्वतःच्या कवितांनाही ते निळावतीच्या दीपकळ्या म्हणत. माझ्या गीतास या कवितेत ते म्हणतात,
1: निळावतीच्या दीपकळ्यानो आला माझ्या दारी, नाचून गाऊन रंगवली ही मम अंगण ओसरी.
0: त्यांच्या कवितांमध्ये अशी रंगांची उधळण झालेली दिसते. बन कळकांचे पिवळे गाळी, हळद लावणी आले ऊन, ढवळे ढवळे ढग, रंग सोनियाचे न्हालो, लाल जास्वंदी डहाळी, अगदी रंग संध्याकाळचे इथपर्यंत. पण निळा रंग त्यांना इतका आवडे की त्यांनी निळा नावाची एक कविताच लिहिली.
1: एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगराचा जरा, एक त्यांच्याहून निळा. मोरपिसाच्या डोळ्यांचा एक मखमाली निळा, मोरपिसाच्या डोळ्यांचा एक मखमाली निळा, इंद्रनिळातला एक गोड राजबिंड निळा, इंद्रनिळातला एक गोड राजबिंड निळा.
0: आणि अशी निळाई वर्णन करता करता शेवटी श्रीरंगाबरोबर आपणही निळे होऊन जाऊ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. नाद माधुर्य हेही त्यांच्या कवितेचं महत्वाचं लेणं. त्यांच्या प्रत्येक ओळीत एक लय आहे, प्रत्येक शब्दात एक नाद आहे आणि प्रत्येक कवितेत संगीत. त्यांच्या कवितेचा हा नाद केवळ कानांजवळ थांबत नाही, तो थेट मनात उतरतो. मी प्रयत्नपूर्वक कवितेत छंद नाद आणत नाही, तर ती उपजतच ती लय घेऊन येते असं ते म्हणत. त्यांच्यासाठी निमित्त मांडवी या नियतकालिकाने एक विशेषांक काढला होता. गोव्याचे नामवंत समीक्षक मनोहर नाईक यांचा त्यात एक लेख होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की बोरकरांचं छंदवैविध्य विलक्षण आहे. त्यांनी 386 वेगवेगळ्या वृत्त जाती छंदात कविता लिहिली आहे. त्यांनी माझी आगबोट ही कविता लिहिली, पण हा छंद तर वेगळाच होता, चाकोरी बाहेरचा नवा कोरा छंद. त्यांच्या नकळत त्यांनी या नव्या छंदाची निर्मिती केली होती. साक्षात कवी माधव जुलियन यांनी या छंदाचं नामकरण केलं जलारोहण छंद. कवितेला बोरकर लययोगाची हृदयंगम कला असं म्हणत. त्यांच्या कवितेला एक अमूर्त असं नादमाधुर्य होतं आणि रसाळ अशी लय होती. या नादमयतेचं रहस्य त्यांच्या शब्दयोजनेत आहे. ते विशिष्ट व्यंजनांची स्वरांची पुनरावृत्ती करून काव्यात संगीताची अनुभूती देत, अनुप्रास आणि यमक अलंकारांचा मुबलक वापर करीत. जलत भरुनी आले ही काव्यरसिकांची आवडती कविता. निसर्गाचं जणू धावतं समालोचन. आकाशात ढग आले, पाऊस पडला आणि आजूबाजूचं जग बदलून गेलं, याचं चलचित्रच बोरकर आपल्या समोर उभं करतात. पण यातला नाद लय यामुळे कविता बहारदार होऊन जाते.
1: गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे. आणि शेवटी टप टप टप पडती थेंब मनिवनीचे विजती डोंब, वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले, गडद निळे जलद भरुनी आले.

अक्षरांच्या खेळामुळे हे शब्द आपल्याही जिभेवर जणू नाचतात. ते म्हणत, जसा जिवंत प्राण्याला स्पंद असतो तसा कवितेला छंद असतो. तव नयनांचे दल हलले ग, ही अशीच एक छंदोमय रचना.

0: या ओळींमधली ळ आणि ले याची पुनरुक्ती किती लोभस आहे. त्यांची मातृभाषा कोंकणी. त्यांच्या कवितांमध्ये कधी कधी ते सानुनासिक कोकणी शब्दांचा वापर करतात, त्यामुळे ही कविता कानाला गोड वाटते. बोरकरांच्या शब्दकळेविषयी तर काय आणि किती बोलावं. मृदगंधासारखी तरल, माणुसकीचा ओलावा जपणारी, जीवनाचा आनंद पसरवणारी देखणी शब्दकळा. पण हे शब्दसौष्ठव काही उपजतच आलं नव्हतं. रोजची व्यवहाराची भाषा कोंकणी, घरात बोलली जायची ही कोंकणी, मराठीचं शिक्षण जेमतेम दुसरीपर्यंतच. अशा परिस्थितीतून मराठीतल्या अग्रगण्य साहित्यिकांच्या पंक्तीत मानाचं स्थान पटकावण्यापर्यंतचा हा अविस्मरणीय प्रवास. त्यांनी प्रयत्नपूर्वक शब्दांना आपलंसं केलं होतं. एखादा नवा अर्थगर्भ अनोखा शब्द मिळाला की एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाने ते त्याच्याकडे पाहत. ते मूल लोलकाशी खेळताना जसं खेळतं तसं त्याच्याशी खेळत, त्याच्याशी हितगुज करत, वेगवेगळ्या कोनातून उमटणाऱ्या त्याच्या विविध छटा जाणून घेत. त्यामुळे प्रत्येक शब्दाने त्याचं रहस्य आपल्याला सांगितलं असं ते म्हणत. त्यांना शब्दकोश फारसा वापरावा लागत नसे. कधी एखाद्या शब्दाबद्दल शंका आली आणि शब्दकोश उघडला तर मी ज्या अर्थानं ज्या छटेनं तो शब्द योजला असेल तो संदर्भ ती छटा बहुतेक वेळा बरोबरच असायची असं ते सांगत. डाळिंबीची डहाळीशी ही एक त्यांची नितांत सुंदर कविता.
1: डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू, डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू, सदा फुलीच्या थाटात नको सांजवेळी फुलू, नको चाफ्यांच्या श्वासांनी संगीत चालता लगटू, नको चाफ्यांच्या श्वासांनी संगीत चालता लगटू, गर्द झाडीत विजेचे नको लाघव प्रगटू, नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय, नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय, नको गोठवू ओठात दाट अमृताची साय, दाट अमृताची साय.
0: या ओळींशी आपण थबकतोच. किती तरल, किती संवेदनशील, आणि पुन्हा पुन्हा गुणगुणतो. नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय. किंवा बांगड्या या कवितेत ते म्हणतात,
1: बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया, जलवलये स्वरवलये दिनकर शशिकर वलये, मिसळुनी घडिल्या प्रणये गोड बांगड्या या, बांगड्या बघाया.

0: या प्रदोषकात निळ्या, या बिजल्या सोनसळ्या, लाजविती रुसुनी खुळ्या, आम्र किसलयाला बांगड्या बघाया.
1: केवळ संस्कृत प्रचुर शब्दच ते वापरत असं नाही. त्यांच्या एका सुंदर कवितेत घोरणे हा तसा गद्य शब्द सुद्धा कसा चपखल बसलाय बघा. कवितेचं नाव आहे एकादाच.
0: प्रत्येकाच्या घरी बाई काऊ कोकतो, बाई काऊ कोकतो. प्रत्येकाच्या घरी बाई काऊ कोकतो, बाई काऊ कोकतो, एखादाच परी त्याची खूण मोकतो. प्रत्येकाच्या परसात स्वर्ग सांडतो, बाई स्वर्ग सांडतो, एखादाच पण त्यानं घर मांडतो. आता याच कवितेत शेवटी कवी म्हणतात, प्रत्येकाला कुठेतरी भुंगा कोरतो, बाई भुंगा कोरतो. प्रत्येकाला कुठेतरी भुंगा कोरतो, बाई भुंगा कोरतो, तरी असा एखादाच सुखे घोरतो, बाई सुखे घोरतो.
1: त्यांच्या या शब्दवैभवात कोकणी शब्दही लखलखतात. व्हावळ, कोंड, खाजण, किरिस्ताव, सासाय, आवय, रुखावळ आणि पिसोळे असे कितीतरी कोकणी शब्द त्यांच्या मराठी कवितांची लज्जत वाढवतात. शब्दांची ताकद त्यांनी ओळखली होती. माझे शब्द अशी कविताच त्यांनी लिहिली.
0: थोर माझ्याहुनी माझे शब्द हे मी जाणतो, थोर माझ्याहुनी माझे शब्द हे मी जाणतो, त्राण त्यांचे वेढुनी मी प्राणपंथे चालतो. तेच वारे पावसाळी पोळता ज्वाळात मी, तेच वारे पावसाळी पोळता ज्वाळात मी, तारणारे हात तेही रोंबता गाळात मी. नाकळे कोठून येती ते असे माझ्या मुखी, नाकळे कोठून येती ते असे माझ्या मुखी, देवदूता सारखे का राखती दुखी सुखी, देवदूता सारखे का राखती दुखी सुखी. आज होती चौथरा ते माझिया पायातळी, आज होती चौथरा ते माझिया पायातळी, तेच छत्री होऊन देतील, तेच छत्री होऊन देतील अंती सावली. थोर माझ्याहुनी माझे शब्द हे मी जाणतो, त्राण त्यांचे वेढुनी मी प्राणपंथे चालतो.
2: आनंद यात्री कवी बाभ बोरकर यांच्या 8 जुलै या स्मृती दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकलात. बोरकरांच्या काव्यविश्वात याचं लेखन होतं डॉक्टर मेधा क्षीरसागर यांचं. सहभाग सचिन प्रभुणे आणि डॉक्टर मेधा क्षीरसागर. या कार्यक्रमाचा भाग पहिला आज आपण ऐकलात. याचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 आपल्या आविष्कार या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30. नमस्कार.

आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात आनंद यात्री कवी बाभ बोरकर यांच्या 8 जुलै या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम बोरकरांच्या काव्यविश्वात आत्ताच आपण ऐकलात. लेखन होतं डॉक्टर मेधा क्षीरसागर यांचं, सहभाग सचिन प्रभुणे आणि डॉक्टर मेधा क्षीरसागर यांचा होता, निर्मितीत सहाय्य होतं वैदेही कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

निवेदन बेवारस मयताचे तपास किंवा नातेवाईकांच्या शोध संबंधीचं हे निवेदन आहे. दिनांक 14 मे 2023 रोजी सकाळी 8:35 सुमारास जुनी MIDC प्लॅनेट चौक प्लॅनेट कंपनीच्या समोर एक पुरुष जातीचा अंदाजे 40 वर्ष वय असलेलं मयत मिळून आलेलं आहे. त्याची ओळख एक अनोळखी पुरुष, पत्ता माहीत नाही, नाव माहीत नाही, वय अंदाजे 40 वर्ष, रंग सावळा, चेहरा गोल, अंगाने सडपातळ, डोक्याचे केस काळे, अंगात काळे रंगाची पॅन्ट आणि VIP कंपनीची हिरव्या रंगाची अंडरवेअर. सदर मयताच्या उजव्या हातावर इंग्रजीमध्ये ए असे गोंदलेले आहे. तरी या वर्णनाची व्यक्तीबद्दल माहिती असल्यास पुढील नंबरवर संपर्क साधावा. सातारा शहर पोलीस ठाणे 0121 62 23 580. पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी 93 71 93 13 71. निवेदन संपलं.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडकेसर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर.
4: नमस्कार
3: डॉक्टर आशिष. असं कधी होतं का की रुग्णाला त्रास खूप होतोय पण आजार काही फार मोठा आहे असं वाटत तरी नाही? म्हणजे असं झालं होतं की ओळखीचे एक जण होते, ते सहज दाखवायला म्हणून डॉक्टरांना गेले, त्यांना वाटलं काहीतरी किरकोळ असेल तर त्यांना डायरेक्ट ऍडमिटच करून घेतलं डॉक्टरांनी. तर अशी केस तुमच्याकडे असते का आणि काय असतं याच्यामध्ये?
4: बऱ्याचदा रुग्णालाच त्यांच्या तक्रारी समजून येत नाहीत. असाच एक 50 बाई गेले 8 ते 10 वर्षे मानसोपचार त्यांना सुरू होता. त्यांना चिंता, नैराश्य, दडपण आणि दररोजच्या गोष्टी करताना लक्ष विचलित होणे अशा अनेक मानसिक विकारांनी त्या त्रस्त होत्या. यातच आता त्यांना मेनोपॉजचा काळ आला होता आणि त्यामुळे या आजारांमध्ये एक भर पडली होती आणि या सर्वांमध्ये त्यांचे स्वतःच्या शारीरिक दुखण्यांकडे थोडं दुर्लक्ष झाले असावे.
3: अच्छा.
4: त्यांना साधारण 1.5 ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला होता, खोकल्यातून चिकट किंवा पिवळसर किंवा हिरवा कफ पडत होता, अधूनमधून छातीत दुखत होते, श्वास घेताना त्रास होत होता, किरकोळ कणकण, ताप येत होता आणि या सर्वांबरोबर सतत प्रचंड थकवा, अशक्तपणा हा जाणवत होता. आधीच मानसिक विकारांनी ग्रस्त आणि त्यामध्ये खाणे आणखीनच कमी झाले, या सर्वांमुळे मानसिक विकारांचा भाग समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असावे. जेव्हा आमच्याकडे पेशंट आल्या तेव्हा फुफ्फुसाच्या आवरणांमध्ये पाणी झाले असेल असा अंदाज आम्हाला आला. जेव्हा प्रत्यक्ष छातीची सोनोग्राफी केली त्यामध्ये पस असावा ही शंका आली, त्यामुळे ते पाणी काढण्यासाठी प्लॅन केला आणि ती शंका खरी ठरली.

0: त्यामध्ये पस निघाला, त्याची तपासणी केली, त्यामध्ये क्षयरोगाचे निदान झाले. अर्थात योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बहिणीचा आजार कमी झाला.
1: याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचंच आहे सर, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. डॉक्टर आशिष, तुम्ही सांगताय अशा रुग्णांबद्दल की ज्यांना दिसत तर काही नाही पण खूप गंभीर आजार झालेला असू शकतो.
0: हो, तर ते त्यांचा क्षयरोगाचं निदान झाले आणि अर्थात योग्य त्या पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बाईंचा आजार कमी झाला आणि मानसोपचारासाठी जी औषधे सुरू होती त्या औषधांचा सुद्धा डोस कमी करू शकलो आम्ही.
1: अच्छा,
0: या सर्वांमुळे त्या या आजारातून बऱ्या झाल्या. खर तर क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि क्षयरोग अशा व्यक्तींमध्ये होतो ज्या व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक क्षमता कमी असते, जसे की मधुमेह, कर्करोग, दीर्घकालीन श्वसन विकार किंवा वेगवेगळ्या दीर्घकालीन विकारांसाठी स्टेरॉइड सारखी ट्रीटमेंट चालू असते. याचबरोबर काही अचानक कारणानिमित्त कामाचा ताण वाढतो, जागरणी होतात आणि खाण्याकडे दुर्लक्ष होते. अशा काळात रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन त्याचा त्रास होतो. अशा सर्व व्यक्तींमध्ये क्षयरोगाची पॉसिबिलिटी जास्त असते. ही महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, नेमके आणि नियमित उपचार महत्वाचे असतात.
1: बरोबर.
0: यामध्ये चाल ढकल करून चालत नाही, उपचाराचा डोस कमी करून चालत नाही. आणि सर्वात महत्वाचे, घाबरून न जाता सुरुवातीला तपासली जाणारी त्यांची थुंकी किंवा ब्रॉन्कोस्कोपी किंवा आपण ब्रॉन्कोस्कोपीमध्ये घेतला जाणारा ब्रॉन्क्युअल वॉश, जसं की ह्या केसमध्ये आपण त्यांचा पू काढला, पस काढला, तर त्यामधील क्षयरोगाच्या जंतूसाठी आणि त्याचबरोबर त्या औषधांच्या रेजिस्टन्ससाठी त्याची तपासणी करून घेणं आणि त्याची नेमकी ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवावं.
1: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थकेअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता सक्सेस एबॅकस आणि एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस एबॅकस.
7: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्कार मॅडम.
7: आजही आपल्याकडे आपल्या एका श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे, त्यांना उत्तर देऊयात. प्रश्न आपल्याला विचारला आहे सुनीता यांनी हडपसरीतून. त्या विचारतात की माझी मुलगी आत्ता 6वी मध्ये गेलेली आहे. खरं तर ती बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये खूप इंटरेस्ट घेऊन अभ्यास करते, त्याच्यात तिला चांगले मार्क्स पण पडतात, पण गणिताची मात्र तिला खूपच भीती वाटते. गणित विषय म्हणल्यानंतर मुळातच ती अभ्यासाला बसत नाही आणि त्यामुळे या एका विषयामुळे तिचा सगळ्या वर्षाचा जो स्कोर आहे तो कमी होतो, पर्सेंटेज घटतात. तर मग अबॅकसचा तिला उपयोग होईल का आणि 6वी मध्ये म्हणजे ती आता 12 वर्षाची आहे, तर त्याच्यामुळे काही इम्पॅक्ट पडू शकेल का?
8: खूप छान प्रश्न आहे. अबॅकस साठी अगदी 8वी पर्यंतचे विद्यार्थी आपल्याकडे अबॅकसला शिक्षण प्रशिक्षण घेत असतात. आणि बऱ्याच पालकांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की ते पहिल्यांदा त्या मुलांना गणितामध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, परंतु अबॅकस हे खेळण्यासारखं असल्यामुळं आणि अबॅकसमध्ये कोणतेही पाठांतर वगैरे नसतं, पाडेपाठ त्यांना करावे लागत नाहीत आणि अगदी बेसिक पासून अगदी 1+1+1=3 होतात, इथून त्यांना वेगळ्या पद्धतीने गणित शिकवलं जातं. त्यामुळे अबॅकस शिकल्यानंतर त्यांना गणित या विषयामध्ये इंटरेस्ट येतो आणि त्यानंतर मग त्यांचा अकॅडमिक मॅथ्स मधला सुद्धा स्कोर जो आहे तो वाढलेला जाणवतो. कारण की त्यांची पहिला भीती मनातली निघून जाणं

0: आणि गणित या विषयामध्ये इंटरेस्ट येणं हा महत्वाचा आहे. कारण की आज बऱ्याचशा क्षेत्रामध्ये त्यांना पुढे इंजिनिअरिंग असो, एआय असो, टेक्नॉलॉजी मध्ये कुठेही शिक्षण घ्यायचं झालं तर गणित हा विषयाचा पाया पक्का असणं गरजेचं असणार आहे. तसेच जर गणित विषयापासून ते दूर पळाले तर त्यांना करिअरमधले बरेचसे ऑप्शन कमी होतात. आणि असं म्हणतात की गणिताशिवाय काय नाही, आयुष्याच्या गणितात आघाडी ही घ्यावी लागणार त्यांना पुढे आयुष्यात आघाडी घ्यायची असेल तर. त्यामुळे गणित विषयापासून पळायचं नसेल आणि गणित विषयात इंटरेस्ट निर्माण मुलांचा करायचा असेल तर अभ्यास हा सर्वोत्तम पर्याय आहे.
1: अगदी. म्हणूनच श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधल्या त्यांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी तुम्ही देखील त्यांना अबॅकस आजच शिकवा. त्यासाठी संपर्क करा सक्सेस अबॅकसला 88 86 56 00 11 या नंबरवर. 88 86 56 00 11 88 56 00 11. किरण पाटील सर, जसं आता आपण म्हणालात की अबॅकसमुळे ही भीती जाते आणि खरंच मुलांना गणितात इंटरेस्ट निर्माण होतो, तर असं एखादं उदाहरण आम्हाला ऐकायला आवडेल.
0: आमच्या सातारमध्ये नायब तहसीलदार होते रसाळसाहेब म्हणून, त्यांनी मला प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं की माझे कन्याला मॅथ्समध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, तिला गणिताची भीती वाटायची, पण तिचे आता एक दोनच लेवल झालेले आहेत आणि गणितामध्ये तिला खूप इंटरेस्ट आलेला आहे. त्यांना शाळेतल्या शिक्षकांनी पण सांगितलं की आता ती गणितात खूप इंटरेस्ट घेतेय. तर असं मला, मी तुम्हाला उदाहरण हे शेअर करू इच्छितो.
1: नक्कीच.
0: आणि आता आपले जे अभ्यासाचे क्लास आहेत, आता शाळा सुरू झालेले आहेत, तर हे शनिवार रविवार क्लास असणार आहेत. सर्वसाधारण शनिवारी एक तास, रविवारी दोन तास अशा ह्या बॅचेस असतात. शाळेचा अभ्यास करत, अकॅडमिकचे क्लास करत ते हे करू शकतात. तसेच 3 महिन्याची आपली एक लेवल असते, असा सर्वसाधारण 1 वर्षाचा आपला कोर्स असतो. संपूर्ण अभ्यासक्रम आपण फक्त 4 लेवलमध्येच पूर्ण करतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची आणि पालकांच्या पैशाची देखील बचत होत असते. तसेच या 4 लेवल पूर्ण झाल्यानंतर वैदिक गणिताच्या ट्रिक्स आम्ही त्यांना मोफत शिकवतो, त्याचा पण एक वर्कबुक देत असतो.
1: अगदी. तेव्हा श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनात जर गणिताची भीती असेल तर ती घालवण्यासाठी मुलांना पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधल्या त्यांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी त्यांना सुद्धा अबॅकसच्या क्लासला जरूर घाला. आणि त्यासाठी संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 00 11 88 86 56 00 11 88 86 00 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सक्सेस अबॅकस आणि एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता नंदादीप हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक नंदादीप हॉस्पिटल.
6: श्रोते हो नमस्कार. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा येथील युरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय शेटे सर आहेत माझ्यासोबत. डॉक्टर तन्मय शेटे यांनी कोवई मेडिकल कोइंबतूर इथून युरोलॉजी मध्ये सुपर स्पेशलायझेशन केलंय. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल मध्ये अनेक पेशंट्स वरती ते उपचार करत असतात. डॉक्टर तन्मय सर नमस्कार.
7: नमस्कार.
6: वेगवेगळ्या केसेस बघतोय सर आपण. आजची जी केस आहे, या 45 वर्षांच्या फिमेल पेशंट आहेत. यांना पोटात खूप दुखत होतं म्हणून मग डॉक्टरांनी त्यांना टेस्ट करायला सांगितल्या. तर त्यांच्या किडनीमध्ये 30 mm खडा आहे असं आलं होतं. त्यासाठी सर्जरी करायला सुचवलं होतं. नंदादीप मध्ये त्या ऍडमिट झाल्या. काय होती या पेशंटची केस?
7: या पेशंट जेव्हा आपल्याकडे आल्या होत्या तेव्हा त्यांना बरेच दिवस झालं पोटात एकाच बाजूला दुखत होतं. त्यांनी आधी सुद्धा 2-3 वेळा सोनोग्राफी केली होती तर त्याच्यामध्ये किडनी स्टोन आहे असं सांगण्यात आलं होतं. सुरुवातीला 6-7 महिन्यापूर्वी स्टोन साधारण 20 mm 22 mm आहे असं 2-3 सोनोग्राफी केली. त्यांनी औषधही बरेच घेतलेली होती त्याच्यासाठी. त्याला शस्त्रक्रिया हाच पर्याय आहे. त्यामुळे जर एवढा मोठा स्टोन होता त्यांना तर त्यांचा सीटी स्कॅन करण्यात आला. सीटी स्कॅन मध्ये तो खडा साधारण 30 mm 32 mm पर्यंत मोठा आहे असं कळलं. तर आता एवढा मोठा स्टोन जर असेल तर जुन्या पद्धतीनं ओपन ऑपरेशन, टाक्याचं ऑपरेशन लागत होतं. पण आता आधुनिक पद्धत रुग्णींच्या द्वारे PCNL किंवा मिनी पर्क या

0: पद्धतीनं हे ऑपरेशन पूर्णपणे दुर्बिणीच्या सहाय्यानं केलं आणि हा पूर्णपणे खडा किडनीतून काढण्यात आला.
1: बरं, याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. व्हॉट्सअप वरतीही तुमचे प्रश्न पाठवू शकता. नंबर 9597449 69, 9597449 69, 9597445069. सर, तुम्ही सांगता या फिमेल पेशंट ज्या नंदादीप मध्ये ऍडमिट झाल्या होत्या त्यांच्यावरती लेझर थ्रू शस्त्रक्रिया करण्यात आली.
0: त्यांच्यावरती पीसीएनएल ही शस्त्रक्रिया करण्यात आली, म्हणजे परक्युटेनियस नेफ्रोलिथोटॉमी, ज्यामध्ये पेशंटला मूल देऊन त्याच्या पाठीमधून एक छोटीशी दुर्बीण किडनीमध्ये डायरेक्ट टाकण्यात येते आणि तो ट्रॅक मोठा करून दुर्बीण टाकून आपण लेझरच्या सहाय्यानं हा खडा पूर्णपणे फोडून काढतो. तर यांचा खडा खूप मोठा, म्हणजे 3 सेंटीमीटर पेक्षा मोठा खडा होता. तरी हे ऑपरेशन आपण दुर्बिणीनं केलं, त्याच्यामध्ये पेशंटला कुठला टाका नसतो. जिथून आपण दुर्बीण टाकली तिथं फक्त 3 ते 4 दिवसासाठी आपण एक ट्यूब ठेवतो, नेफ्रोस्टॉमी ट्यूब, ती सुद्धा दुसऱ्या दिवशी काढण्यात आली. आणि अशा प्रकारे अत्यंत आधुनिक पद्धतीनं दुर्बिणीच्या सहाय्याने एवढा मोठा खडा काढण्यात आपल्याला यश मिळालं आणि तो खडा पूर्णपणे आपण काढू शकलो. आणि यामध्ये रिकव्हरी सुद्धा पेशंटची खूप फास्ट असते. पेशंट साधारण 3 दिवशी आपण डिस्चार्ज केला आणि त्यांनी त्यांच्या रुटीन ऍक्टिव्हिटीला लवकरच सुरुवात केली आणि या आजारातून मुक्त झाले.
1: अच्छा, एकूणच बरेच पेशंट वेगवेगळ्या प्रकारचे कामं करणारे असतात ज्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करावी लागते.
0: हाच या लेझर शस्त्रक्रियेचा हाच आपल्याला बेनिफिट किंवा फायदा दिसून येतो, ज्यामध्ये पेशंटला जास्त वेळ आपण हॉस्पिटलमध्ये नाही ठेवत, साधारण 2 किंवा 3 दिवशी डिस्चार्ज करण्यात येतो आणि ते त्यांच्या रुटीन कामाला, ऑफिस वर्क असेल किंवा इतर काम असेल, त्याला लवकरात लवकर चालू करू शकतात. आणि या ऑपरेशनमध्ये कुठलेही टाके नसतात, त्यामुळे जखम भरून येण्याची काही काळजी नसते.
1: अच्छा.
0: आणि लेझरच्या सहाय्यानं केल्यामुळे, दुर्बिणीच्या सहाय्यानं केल्यामुळे पेन सुद्धा कमी असतं, ब्लिडिंगची रिस्क कमी असते, इन्फेक्शनची रिस्क कमी होते, टाके नसल्यामुळं पेशंटची रिकव्हरी सुद्धा फास्ट येते आणि ते आपल्या कामावर लवकरात लवकर जाऊ शकतात.
1: अत्याधुनिक उपचारांचे हे फायदे आहेत. या केस बरोबर आज वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. संपर्कासाठी आणि व्हॉट्सअप वरती प्रश्न पाठवायसाठी नंबर 9597449 50 69, 9597449 50 69, 9597445069. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, सातारा, प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात डॉक्टर तन्मय सरांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: ग्रह केंद्रित कार्यक्रम नंदादीप हॉस्पिटल आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता पीएन गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
6: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
5: श्रोते हो, नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो, नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपल्या मनापासून स्वागत. हिऱ्यांच्या दागिन्यांची क्रेज आता वाढत आहे. लग्न समारंभासाठी वेगळे भारदस्त दागिने, कधी खास प्रसंगी वापरण्याची स्पेशल डायमंड ज्वेलरी, महिला ऑफिसला जातानाही नाजूक असे हिऱ्यांचे दागिने वापरतात. पण हिऱ्याचं मूल्य आणि आकर्षण आहे ते त्याचे कट्स आणि आकार यामुळे. यासंबंधी त्याच्या विविध पैलूंची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण पीएनजीएस रिवा डायमंड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
7: नमस्कार.
5: सर, आमच्या श्रोत्यांना सांगा की हिऱ्यांमध्ये जे वेगळे वेगळे कट असतात ते कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यानुसार

0: त्याचा दर कमी जास्त का होतो?
1: छान प्रश्न आहे, कारण श्रोत्यांना माहिती असायला पाहिजे की हिऱ्यामध्ये वेगवेगळे कट्स असतात, नाही तर नॉर्मली आपण राऊंड ब्रिलियंट कट एवढं एकच म्हणतो. आता बाकीचे जे कट्स आहेत ते प्रिन्सेस कट आहे जो स्क्वेअर आकाराचा असतो, एम्ब्रॉयडर्ड आहे जो रेक्टेंग्युलर आकाराचा असतो, ओव्हल आहे जो लंबगोल असतो, त्यानंतर पियर कट म्हणतो जो आपण बदामाच्या आकाराचा म्हणजे हार्टच्या आकाराचा नाही बदामाच्या आकाराचा हार्ट कट तर असतोच असतो. त्यानंतर ट्रिलियन कट असतो जो ट्रायंग्युलर असतो पण त्याच्या साईड ज्या आहेत त्या त्रिकोणातल्या सरळ रेघांच्याऐवजी राऊंड शेपच्या रेघा असतात. आणि रोज कट हा जास्त करून पॉप्युलर आहे की त्याचं उमलत्या

0: आकाराचा हार्ट कट असतो जसतो, त्यानंतर ट्रिलियन कट असतो जो ट्रायंग्युलर असतो पण त्याच्या साईड ज्या आहेत त्या त्रिकोणातल्या सरळ रेघांच्या ऐवजी राऊंड शेपच्या रेघा असतात. आणि रोज कट हा जास्त करून पॉप्युलर आहे की त्याचं उमलत्या गुलाबासारखं ते दिसतं आणि त्याच्यामध्ये 3 ते 24 वेगवेगळे प्रकारचे कट त्याच्यावरती दिलेले असतात. आणि जेव्हा ब्रिलियंट कट म्हणून आपण म्हणतो त्याच्यामध्ये साधारणपणे 50 कट दिलेले असतात, पण रोज कटमध्ये जनरली 3 ते 24 कट असतात. ग्राहकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मात्र की त्यांना जर वेगवेगळ्या प्रकारचे कट्स पाहिजे असतील, वेगवेगळ्या आकाराचे डायमंड पाहिजे असतील, तर त्याच्याकरता वेगळी किंमतही मोजावी लागते.
1: मोडक साहेब, हिऱ्यांचे कट्स कसे असतात ते आपण सांगितलं, आता आम्हाला हेही सांगा की छोट्या आणि मोठ्या हिऱ्यांमध्ये कट्स वेगळे का असतात, त्याचं थोडं आम्हाला वर्णन करून सांगा.
0: आता मगाशी सांगितलेल्यामध्ये आणखीन एक आपण प्रकार सांगायचं राहिलो, म्हणजे तो स्पेशली केला जातो हार्ट कट, म्हणजे जो काय प्रेमाचं सिम्बॉलिक हार्ट असतं त्या आकाराचा हिरा. आणि आपण काही दिवसांपूर्वी वाचलं असेल की ढोलकिया साहेबांनी सुरतच्या मोदी साहेबांना भारताच्या नकाशाच्या आकाराचा हिरा कट करून दिलाय, म्हणजे आता इंडियन मॅप कट पण क्रिएट झाला इंडियामध्ये. आता जे छोटे हिरे असतात जे जडवले जातात दागिन्यांमध्ये ते जनरली ब्रिलियंट कटचे असतात, म्हणजे राऊंड ब्रिलियंट टाईपचेच असतात. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे आकार बनवणं खूप अवघड असतं, कारण की खूप छोटा हिरा असेल तर त्यामध्ये हे आकार कळूनही येणार नाहीत. मी जे मगाशी म्हटलं फॅन्सी प्रिन्सेस असेल किंवा आणखीन ओव्हल असेल किंवा ट्रायल असेल किंवा आणखीन रोज कट असेल तर हे कट दिसणार नाही, त्यामुळे ते जनरली राऊंड ब्रिलियंट कटच असतात. आणि जे मोठे म्हणजे त्याच्यातल्या एखाद्या दागिन्यात एक मेरुमणी आपण म्हणतो की त्यातला मोठा खडा जो असतो किंवा पेंडंटमध्ये सेंटर पीस जो असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कटचे आणि वेगवेगळ्या आकाराचे डायमंड वापरले जाऊ शकतात, पण जे छोटे छोटे डायमंड जडवलेले असतात ते मात्र जनरली राऊंड ब्रिलियंट कटचे असतात.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना डायमंड मध्ये कसे कट्स असतात आणि का असतात, त्याप्रमाणे हिऱ्यांचा दर कसा बदलतो आणि हे जे कट्स आहेत त्यांचे प्रकार कोणते याविषयीची संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम पीएन गाडगे अँड सन्स आताच आपण ऐकलात. सकाळचे 10:20 होत आहेत. आता ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: हॅलो गाईज, मी आहे तुमची रेडिओ मैत्रीण धन्वी आणि तुम्ही ऐकत आहात
5: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नव नव नव नव.
4: फ्रेंड्स, शेतीतील पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पिकास पाण्याची कमतरता भासल्यास पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो, त्यामुळे पिकांचे उत्पादन कमी होते. म्हणून माझ्या काकांनी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या नियोजनासाठी विहीर खोदली. विहिरीतील पाणी पिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पंप घ्यायचं ठरवलं. नवीन पंपाची चौकशी करण्यासाठी काकांनी मला सातारच्या पोवई नाक्यावरील रविवार पेठ येथील संकल्प पार्क मध्ये असलेल्या स्वाती एंटरप्राइजेस मध्ये जायला सांगितलं. कालच मी स्वाती एंटरप्राइजेसचे श्री भगवान महिपाल सरांना भेटून आले आणि त्यांच्याकडून त्यांच्या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेतली. नमस्कार सर.
6: नमस्कार
4: सर, मला आपल्या व्यवसायाची माहिती घ्यायची होती.
6: 1991 पासून मी गेली 27 वर्षे या व्यवसायात आहे. त्यानंतर 1997 स्वाती एंटरप्राइजेसची सुरुवात केली. आज आपल्या इथे सर्व प्रकारचे सबमर्शिबल पंप्स, ओपन वेल्स, छोटे टुल्लू मोटर्स मिळतात, त्याचबरोबर त्याचे स्पेअर पार्ट सुद्धा मिळतात. तसेच प्लंबिंगसाठी लागणारं मटेरियल मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा देतो.
4: अच्छा सर, मला आपल्या शॉप मधील सेक्शन पाहायला मिळतील का?
6: हो नक्कीच. हा आहे मोटर पंपाचा सेक्शन. यामध्ये शेतीसाठी आणि घरगुती उपयोगासाठी

0: लागणारे पंप आहेत। यामध्ये अगदी अर्धा एच पीपासून ते 200 HP पर्यंतचे सबमर्शिबल पंप आहेत। त्याचबरोबर मोनोब्लॉक पंपमध्ये 1.5 HP पासून ते 15 HP पर्यंतचे पंप आहेत। आपल्याकडे सबमर्शिबल पंपामध्ये युनिल आणि KMP हे 2 ब्रँड आहेत। याशिवाय आपल्याकडे मोटर पंप फिटिंगसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऍक्सेसरीज, केबल आणि प्लंबिंग रिलेटेड मटेरियल मिळतात।
1: सर, हे समोर कोणतं प्रोडक्ट आहे?
0: हे इलेक्ट्रिक स्टार्टर स्विच आहे। यामध्ये आपल्याकडे सम्राट या कंपनीचे स्टार्टर स्विच आहेत। आपल्याकडे 3 HP पासून ते 40 HP पर्यंतच्या मोटर पंपासाठी लागणारे स्टार्टर स्विच मिळतात। हे सर्व स्टार्टर स्विच ऑइल कूल पद्धतीचे आहेत। याची खासियत म्हणजे उन्हाळ्यामध्ये तापमान वाढल्यानंतर स्विचच्या पट्ट्या तापून गरम होत नाहीत, त्यामुळे ऑइल कूल पद्धतीचे स्टार्टर स्विच उन्हाळ्यातही चांगल्या पद्धतीने काम करतात। त्याचबरोबर आपल्या इथे वायरिंगसाठी लागणाऱ्या चांगल्या क्वालिटीच्या केबल मिळतात।
1: ग्रेट सर, PVC पाईपचा सेक्शन बघायला मिळेल का?
0: हो, इकडे या। हा पहा PVC पाईपचा सेक्शन। यामध्ये आपल्याकडे आयडॉल या ISI मानांकित कंपनीच्या पाईप्स आणि फिटिंग्स आहेत। यामध्ये सबमर्शिबल कॉलम पाईप्स, HDPE पाईप्स, रिजिड PVC पाईप, गार्डन पाईप्स, SWR पाईप आणि फिटिंग, स्प्रिंकलर पाईप आणि फिटिंग मिळतात। ड्रिप इरिगेशनसाठी लागणारं साहित्यही आपल्याकडे मिळतं। त्याचबरोबर बिल्डिंगच्या प्लंबिंगसाठी लागणाऱ्या CPVC आणि UPVC पाईप सुद्धा मिळतात।
1: सर, आपण आफ्टर सेल सर्व्हिस कशा प्रकारे देता?
0: आपल्या इथून पंप खरेदी केल्यानंतर 1 वर्षाच्या आत काही प्रॉब्लेम आला तर आपण शेतकऱ्यांच्या अगदी विहिरीवर जाऊन सर्व्हिस देतो। यात पंप रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम असू द्या, त्यांचे चार्जेस घेत नाही। 1 वर्षानंतरही आम्ही सर्व्हिस देतो, फक्त त्याचे चार्जेस घेतले जातात।
1: सर, या व्यतिरिक्त आपण आपल्या व्यवसायाबद्दल आणखी काय माहिती सांगाल?
0: आपण ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची देखभाल आणि दुरुस्ती करून देतो। यामध्ये पंप रिपेरिंग पासून ते प्लंबिंग रिलेटेड काम करतो। सातारा जिल्ह्यातील बऱ्याच गावात आपण पंप पुरवलेत। शिवाय पाणी पुरवठ्याची देखभाल आणि दुरुस्ती करतो। सातारा जिल्ह्या व्यतिरिक्त महाड येथेही आपण सर्व्हिस देतो।
1: सुपर्ब सर, तुमच्याकडून शेती उपयुक्त मोटार पंप पाईप्स या संदर्भात खूप छान माहिती मिळाली। मी घरी गेल्यानंतर काकांशी चर्चा करते आणि तुम्हाला कळवते। त्यासाठी मला तुमचा नंबर देता का?
0: हो, घे ना। 98-22-26-00-39
1: 98-22-26-00-39 थँक्यू सर।
0: वेलकम।
1: सो फ्रेंड्स, तुम्हाला जर शेतीच्या सिंचन आणि प्लंबिंग रिलेटेड साहित्य हवे असेल तर त्यासाठी सातारच्या पोवई नाक्यावरील रविवार पेठ येथील संकल्प पार्क मध्ये असलेल्या स्वाती एंटरप्राइजेसला अवश्य भेट द्या आणि आपल्या बाजारपेठेतील अशीच नाविन्यपूर्ण माहिती ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर। आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये। संपर्क 280-173।
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून।
3: मोठी सुनबाई,
4: हे तुझ्या नावे
5: इतकी काय घाई होती
4: अग,
3: आणि छोटी,
4: हे तुझ्या नावे
3: आणि हे माझ्या छकुलीच्या नावे।
6: पण आजी, तुझ्या नावेत
7: सगळंच। मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय। उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल।
3: शुभ बोला हो
6: काय।
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा।
10: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
11: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
10: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं। होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
11: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
12: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
13: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
12: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी।
13: मसवडकर ड्रेसेसच्या

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: या मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. हलत दुखणं हाय गाड्या, ना सांगता येतय ना दडवता. काय करावं, कुठं दाखवावं?
2: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्याधीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: डिप्लोमाला नापास झालात,
5: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
4: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
5: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या.
4: तोही मोफत.
5: संपर्क 98 220 71 571.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:30 होत आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अनुराधा पौडवाल यांना. ही गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीतबद्ध केली होती अरुण पौडवाल यांनी.
1: जेके देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी.
2: जेके देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
1: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082994 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
1: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
5: ब्लड शुगर HbA1c तळपायाची जळजळ डोळ्यांचे मधुमेही आजार मूत्रपिंड बिघडणे पायाच्या नसांची हानी शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
1: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्टिंग मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70.

0: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
0: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार।
1: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC Y। फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255।
2: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल 99 Avenue,
3: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
2: 99 Avenue, विकास नगर, सातारा, 97-97-92-99-99, 97-97-92-99-99।

0: अरुण दाते यांच्या स्वरातलं वारा कांत यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची पाचवी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72-94-94-64-64.
1: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच पाचवी विंग बुकिंग सुरू.
3: आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत चालली आहे. वेळेवर फायलिंग साठी संपर्क करा अकाउंटिंग सोल्युशन्स ला. आपल्याकडे ITR फायलिंग, अकाउंटिंग, ऑडिट सपोर्ट आणि CA कोऑर्डिनेशन या सेवा उपलब्ध आहेत. आजच संपर्क करा सुबोध देशपांडे 960-417-4147 960-417-4147.
2: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप, आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट. ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
4: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
5: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ETB प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
4: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
5: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
4: राधा एंटरप्राइजेस D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
5: संपर्क 78-759-599-510.
6: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल.
7: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
6: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
7: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
6: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा.
7: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
8: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
9: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
8: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.

0: आशा भोसले यांनी गायलेली नितीन आखवे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
2: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
1: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
2: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव सातारा.
1: संपर्क 98 220 25 900 किंवा

0: 89 759 32 900.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेवी योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
4: ब्लड शुगर, HbA1c, तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्टिंग. मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
5: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार. सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
3: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण. नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट. नो एनी हिडन चार्जेस.
5: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
3: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
5: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
6: डिप्लोमाला नापास झालात,
7: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
6: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
7: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
6: तोही मोफत.
7: संपर्क 98 221 71 571.

सुरेश वाडकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देवे यांचं. आणि याबरोबरच आजचा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11 वाजतात. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल 99 अव्हेन्यू
2: 1 BHK 17.25 लाख 2 BHK 24.20 लाख सर्व खर्चांसहित पार्किंग सह
1: 99 अव्हेन्यू विकासनगर सातारा 97972999 97972999
3: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप
4: आखीव रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
3: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
5: आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत चालली आहे. वेळेवर फायलिंग साठी संपर्क करा अकाउंटिंग सोल्युशन्स ला. आपल्याकडे ITR फायलिंग, अकाउंटिंग, ऑडिट सपोर्ट आणि CA कोऑर्डिनेशन या सेवा उपलब्ध आहेत. आजच संपर्क करा. सुबोध देशपांडे 960-417-4147 960-417-4147.
6: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
7: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
6: मदतीला आहे धाने दोस्त सच्चा.
7: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
8: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC Y. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
9: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
10: ऍट 64 अव्हेन्यू 1 BHK 2 BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72-94-94-64-64.
9: साताऱ्याच्या 64 अव्हेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
11: रोज रोज हवे हवे
12: ताजे ताजे नवे नवे
11: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया.
13: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
3: JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी.
4: JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
3: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.

जयवंत कुलकर्णी आणि पुष्पा पागधरे यांना आपण ऐकलं. गीतरचना फमू शिंदे यांची होती आणि संगीत दिलं होतं अली सईद यांनी. आणि याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 11:30 होत आहेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, हिंदी चित्रपट गीतकारांनी अनेक अर्थांची गीतं लिहिलीत. त्यातली काही गीतं गीतकारांनी अशी अर्थपूर्ण लिहिलीत की ती आपल्याला ऐकल्यानंतर मनात पुन्हा एकदा नव्यानं काहीतरी चांगलं वाटण्याची किंवा नैराश्य झटकण्याची उबळ दाटून येत असते. हमराज चित्रपटातलं असंच एक गीत आहे बघा, महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं. आपल्या जीवनात किती दुःख आलं, कितीही प्रसंग वेगवेगळे आले, तरी आपलं तोंड लपून मान खाली घालून जगायचं नसतं. या दुःखाला सतत सामोरं जाऊन मान ताट करून प्रत्येक प्रसंग आणि त्यावर येणारी जी प्रतिक्रिया ह्या सगळ्यांना तोंड देत पुढे जायचं असतं.

श्रोते हो, जीवन कशाला म्हणतात? दुसऱ्याचं दुःख वाटून घेता आलं पाहिजे, सर्वांवर प्रेम करता आलं पाहिजे, यालाच तर जीवन म्हणतात. चित्रपट गीतंसुद्धा याला अपवाद नाही आहेत. आता लक्षात घ्या, अनाडी चित्रपटात मुकेश याने गायलेलं एक गीत आहे, शैलेंद्र यांचं, ऐकूया.

हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आपण वाट बघत होतो तो पावसाळा आता सुरू झालाय आणि सगळीकडे भरपूर बरसलाय. आता सगळीकडे हिरवी झूल पांघरून अनेक रस्ते डोंगर आपल्याला दिसत असतील आणि हा हिरवा निसर्ग मनाला सगळ्यांनाच आवडत असतो. अनेक वाड्या वस्त्या गावं ही हिरवीगार झूल पांघरलेली दिसतात आणि ही गावं मनाला खूपच छान वाटतात. निसर्गाचं हे रूप मनात साठवून प्रत्येकजण आपलं गाव आठवत असतो आणि इतरांनाही सांगत असतो. यावरूनच हिंदी चित्रपट गीतकारांनी एक गीत लिहिलेलं आहे, ऐकूया ते.

श्रोते हो, आपल्याला काहीतरी सांगायचं असतं पण शब्द आठवत नाहीत, वाक्य जुळत नाहीत, मग आपण दुसऱ्याला म्हणतो आधी तू सांग, दुसऱ्याची

श्रोते हो, बोलण्याचाच विषय निघाला आहे तर एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात येते. खूप जणांना कुणीतरी चांगलंच बोललेलं आवडतं. कडवट बोलणं, कटू बोलणं कोणालाच आवडत नाही. काही अंशी ते खरं पण आहे. नेहमी चांगलंच बोलावं, आवडेल असं बोलावं असं म्हटलं जातं, त्यामुळे संघर्षाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग कमी येतात. आणि खूप जणांना हे चांगलं बोललेलं ऐकायलाही आवडत असतं.

याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करता होता. आज या कार्यक्रमात हमराज, अनाडी, बॉबी, चित्चोर आणि सफर या चित्रपटातली गीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी सातारा केंद्र दुपारचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून काही क्षणातच प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्यावरचा एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. तो असा की आयुष्य माणसाला सतत खिळवत असतं आणि त्या खेळालाच कदाचित जगणं म्हणतात. देवानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जगण्याचा एक धडा शिकवत असते. निसर्ग असो, माणूस असो, ऋतू असोत किंवा काळ, कधी विचार केलाय का आपल्या हृदयाची धडधड नेहमी एका ठराविक रिदममध्येच का चालते? ECG वर चालणारी ती वर खाली जाणारी रेषा ती फक्त हृदयाची धडधड दाखवत नाही, तर ती आयुष्याचं सर्वात सुंदर रूपक आहे. ती रेषा सतत वर खाली होत राहते, अगदी आपल्या आयुष्यासारखंच. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश, कधी भेटी, कधी विरह, कधी आशा, कधी निराशा. आणि गंमत म्हणजे त्या चढ उतारांमुळेच आपण जिवंत असल्याचं सिद्ध होतं. कारण ज्या क्षणी ती रेषा सरळ होते त्या क्षणी सगळं संपतं. मग आयुष्याकडून सतत सगळं सुरळीत असण्याची अपेक्षा तरी का? चढ उतार नसतील, संघर्ष नसेल, अनपेक्षित वळणं नसतील, तर ते आयुष्य कसलं? आयुष्य सुंदर आहे कारण ते प्रत्येक दिवशी नवीन ताल छेडतं. कधी मंद, कधी वेगवान, कधी विस्कटलेला, तर कधी अगदी सुरेल. पण तो ताल सुरू आहे, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं? म्हणून आयुष्य बदलण्याचा हट्ट कधी करू नका. त्याच्या रिदमवर प्रेम करायला शिका. कारण आयुष्याचं सौंदर्य सरळ रेषेत नसतं, ते प्रत्येक चढ उतारांत दडलेलं असतं. आणि जो त्या रिदमसोबत जगायला शिकतो ना, तोच खऱ्या अर्थानं जगायला शिकतो. जरा

0: मैत्रिणींनो, संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील संदीप खरे यांच्या गीत आणि संगीत नियोजनातील हे छानसं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 13. सहभाग
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे.
0: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
4: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं.

0: अय्या बबी मावशी रश्मी वहिनी या या अलभ्य लाभ अलभ्य लाभ.
1: वा वा मधु तुझा आवाज इतका मधुर आहे ना की तुझा आवाज ऐकून आणि तू म्हणालीस की कुणीतरी येणार येणार मग आम्ही लगेच आलो बघ धावत.
0: बर बर हरभराच्या झाडावर चढा वाजून आता तू वहिनी मला.
1: अगं तसं नाही खरंच तुझा आवाज गोड आहे हो की नाही आई.
2: हे कुणीतरी नेमकं कुठे येणार आहे मधु. अगं छबुताई सुनबाईंची गोड बातमी की काय.
1: तुम्हालाही चाहूल लागली वाटतं या बातमीची. बरं झालं तुम्ही आलात.
2: अगं मधु

0: गोड बातमी देणारी तुझी रसिका वहिनी कुठे म?
1: अगं बबी मावशी, कुठे असणार आहे ती? ऑफिसला. अगं ती आता मॅनेजर झालीय ना, जबाबदाऱ्या वाढल्या तिच्या.
0: हो की. अगं शबुताई, ती ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळते ग, पण तिला सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची. बरं
2: बबे, आतापर्यंत काय कमी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, पण आता
0: आता काय?
2: अगं काळजी वाटते ग मला.
3: अहो पुष्पा मावशी, पुन्हा एकदा प्रमोशन होत आहे तुमचं, काळजी कसली, आनंद वाटायला हवा.
2: आनंद तर आहेच ग, पण काळजी घेणं पण महत्वाचं आहे. आम्ही तर घेऊच ग काळजी, पण तिनं स्वतः पण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? तुला माहितीये ना रसिकाचा स्वभाव, तिला किती गडबड असते प्रत्येक कामाची. आता धावपळ थोडी कमी करायला नको का तिनं?
1: म्हणजे आता तिला नोकरी सोडावी लागेल?
0: नाही ग, नोकरी कशाला सोडायची आहे त्यासाठी? नोकरी करता करता तिने तिची काळजी घ्यायची आहे. मधू, आता तुझं काम वाढलंय बर का?
1: म्हणजे आता तिची सगळी काम मलाच करावी लागणार की काय?
2: अग काम म्हणजे काय तिला समजावून सांगायचं.
1: आता माझं कुठे लग्न झालंय आणि मी डॉक्टर थोडीच आहे तिला समजावून सांगायला, मला काय कळतंय त्यातलं?
3: अग तुम्ही तरुण पिढीतली मंडळी एकमेकांना छान समजावून सांगू शकता ना, पटतात एकमेकांच्या गोष्टी तुम्हाला, समवयस्कांचा फरकच पडतो ना.
2: अगं मधू, तुला माहितीये ना तुझ्या रसिका वहिनीचा स्वभाव, कोणत्याच कामाला ती कधी नाही म्हणत नाही. सगळीच कामं पूर्ण करायच्या नादात ती तिचा ताण मात्र वाढवून घेते. आपण बघतोय ना त्यामुळे ती किती थकून जाते.
1: हो ग, त्या कामांच्या नादात तिचं जेवणाकडे लक्षच नसतं बघ. एकतर वेळेवर जेवत नाही आणि काम राहिलंय काम राहिलंय असं म्हणत घाईघाईत जेवण करते.
3: मधू अग, किती चुकीची सवय आहे ग ही, त्याचे किती दुष्परिणाम होतात आरोग्यावर माहितीये ना.
2: आणि तुला सांगते बबे, पायऱ्या उतरताना सुद्धा नुसती घाई, दोन पायऱ्यांची एक पायरी करते बघ ती.
3: अगं बाई.
0: अगं मग तिला जरा नीट समजावून सांगा.
2: अगं बबे, काय काय आणि किती किती समजावून सांगायचं. तिला काही बोलायला गेलं तर तिला वाटतं आई सारख्याच टोकतात, पण तिच्यासाठीच सांगते ना मी हे सगळं. आता तुला सांगते, हिचं बोलायचं तोंड मोठं आणि खायचं तोंड लहान.
0: अगं छबुताई, असं करून कसं चालेल बरं? आता आईच जर खाऊन पिऊन मस्त असेल तर येणारं बाळ सुद्धा सुदृढ असेल ना, मग तिने ती काळजी घ्यायला नको का बरं?
3: पुष्पा मावशी, काय खावंसं वाटतं हो तिला? डोहाळे पुरवायला हवेत तिचे, काही डोहाळे लागलेत की नाही? तिला म्हणावं काहीही खावं वाटलं तर सांगत जा बरं का.
1: अरे वा, मज्जाच आहे मग आता आपल्या घरात रोज नवीन नवीन चटपटीत पदार्थ बनवणार.
0: हा म्हणजे वहिनीचं नाव आणि मधूचं गाव. मधू अगं आत्या होणार आहेस आता तू, थोडं जबाबदारीने वागायला शिक बरं.
1: घ्या, आता मी काय केलंय, घसरली का माझ्यावर गाडी?
2: मग असं होणारच ना. अगं असे चमचमीत चटपटीत पदार्थच फक्त तिला खायला घातले तर तिला पोषण कसं मिळणार? सकस चौरस आहार घ्यायला हवा ना तिनं,
3: आणि तोही वेळेवर. वेळेची अवेळ करायची नाही, त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावर होतो.
0: मग बाळ जर सुदृढ व्हायला हवं असेल तर आईनेही आधी स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. मधू, तुझ्या रसिका वहिनीला मस्त छान पैकी केशर दूध तयार करून देत जा बघ.
2: दुधाचं तर वावडच आहे आमच्या या रसिकाला, नक्कोच म्हणते.
0: अगं छबुताई, अशा वेळेला आपली आवड निवड बाजूला ठेवायची असते. तिला म्हणावं तिचं जीवन हे आता फक्त तिच्यासाठी नाही तर तिच्या बाळासाठी आहे. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आवडत नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात. पालेभाज्या खायच्या, वेळेवर जेवण करायचं, दूध प्यायचं. खाते की नाही ती भाज्या वगैरे?
2: तिथेही आनंदच आहे.
1: आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चो हिकडे.
0: मधू गाणी गाऊ नकोस नुसती आणि चेष्टेवारी नको नेऊस. अगं हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न नसतं. हिरव्या पालेभाज्या, फळं, काकडी, मुळा, गाजर, बीट यांचाही आहारात आवर्जून समावेश करावा लागतो. अगं
1: अगं बबी मावशी, आई हेच सांगत असते तिला, पण ती कंटाळा करती खायचा.
0: अगं मधू, कदाचित ते पिढीतलं अंतर आहे ना, त्याच्यामुळे असं होत असेल.
1: पिढीतलं अंतर?
0: अगं ते काय म्हणतात तुम्ही, कसली तरी गॅप ती काय असत ते?
1: अच्छा अच्छा, जनरेशन गॅप.
0: हा हा, तेच ते म्हणत होते ना मी तुला. अगं त्याच्यामुळे काय होते, छबुताईचं बोलणं आहे ना, तिला उपदेशाचे डोस वाटतात. पण तू तू तिला नीट समजावून सांगू शकतेस ना, कसं आहे समवयस्कांचं जरा व्यवस्थित पटत ग.
3: हे मात्र खरं. ह आणि तसंही नणन भाऊजींचं गुळपीठ आहेच.

0: की प्रत्येक गोष्टीत मधूचा सल्ला हवाच असतो रसिकाला. मधूने एखादी गोष्ट सांगितली की रसिकाला पटलीच म्हणून समजा, म्हणून तर मधूचा आनंददादा म्हणतो ना मधूला की ती म्हणजे रसिकाचं सल्लागार मंडळ आहे, हो की नाही?
1: हो ग रश्मी, अगदी खरं बोललीस बघ. मधूच्या सल्ल्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही. नणंद भाऊजाईचं नातं अगदी जिवलग मैत्रीचं.
2: म्हणूनच सांगतेय ना मी तिला की होणाऱ्या आत्याबाईंची जबाबदारी वाढली आता, तेव्हा जरा नीट लक्ष द्या.
3: मग या सल्लागार मंडळाने कोणते सल्ले देणं अपेक्षित आहे?
0: हा, सल्लागार मंडळाने द्यायचे सल्ले ऐका बर का. सगळ्यात आधी तर चौरस आहार. नुसताच आहार घेऊन उपयोगाचा नाही, तर त्यासोबत व्यायामही हवा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भारपणात योग्य असे व्यायाम करावेत. हा, आणि अजून रसिका बहिणीने जास्त ताण घेऊ नये असं हेतू तिला सांगायचे. कारण काय होतं माहितीये का, मानसिक ताणाचे दुष्परिणाम मग शरीराला भोगावे लागतात. आणि योगा क्लासला जाते ना रसिका?
3: अगं रश्मी वहिनी, मागच्या वर्षी ती गेली काही दिवस, पण नंतर कामाच्या व्यापामुळे तिला वेळच मिळत नव्हता म्हणून राहून गेलं ते पण.
2: अगं बाई, वेळ नाही म्हणून कसं चालेल? अशा कशा ग तुम्ही आजकालच्या मुली, म्हणे वेळ मिळत नाही. अगं वेळ मिळत नसतो, तो काढावा लागत असतो. तू असं कर, तिचा ना एक दिनक्रम तयार कर. नियोजनपूर्व कामं केली ना की मग ताणही कमी होतो आणि स्वतःसाठी वेळ देखील काढता येतो. आणि हा तिचा कामाचा भार जरा हलका करायला तू तिला मदत कर बघ. शिवाय तुझ्या आनंददादाची पण जबाबदारी आहे ना काही, बाप होणार आहे तो आता, तेव्हा त्याला सांग तिची व्यवस्थित काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ, तिला दवाखान्यात ने व्यवस्थित, तेव्हा तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आता कोणाची, आनंदचीच ना.
3: हो हो, बरोबर आहे चारू मावशी.
0: अहो पुष्पा मावशी, आपल्या कॉलनीमध्ये त्या लताताई गर्भसंस्कार वर्ग घेतात ना, त्यांच्याकडे पाठवणार रसिकाला.
1: अगं हो ग, बरं झालं आठवण केलीस. मधू तू आजच घेऊन जा ग तुझ्या रसिका वहिनीला, ऑफिसमधून आली की लगेच जा दोघी जणी तिकडे.
3: बरं आई, आजच घेऊन जाते हा तिला.
1: बरं झालं बबे तू आणि रश्मी आलात, ते माझी चिंता थोडी दूर झाली ग.
2: अगं छबूताई, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी, आणि आम्ही सगळे आहोतच की, कधीही काही अडचण आली की एकमेकांसोबत असतोच की आपण, काळजी कशाला करायची त्यात.
0: हो ना, आणि किती गोड बातमी दिली आहे रसिकाने. स्त्रीला लागलेली मातृत्वाची चाहूल हा तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. या क्षणाचा महोत्सव साजरा करायला हवा, नाही का?
2: मग
0: आणि पुष्पा मावशी, महोत्सव तर साजरा करायचाच आहे आपल्याला, पण त्याआधी जी काळजी घ्यायची आहे ना ती अशी आहे की आनंदला आणि रसिकाला दोघांनाही सांगा की आजकाल ना अनेक टेस्ट निघाल्यात की होणारं बाळ कसं असेल, त्यात काही व्यंग असेल का हे सुद्धा चेक केलं जातं बरं का. तर अशा टेस्ट डॉक्टरना विचारून करून घ्या.
2: अगो हे काय का आता नवीनच?
0: अहो आई, आधी तुमच्या पिढीच्या वेळेस कसं होतं की काही व्यंग असलेली मुलं किंवा काही आजार असलेली मुलं जन्माला यायची, तेव्हा कळायचं नाही ना पोटातल्या बाळाला काही आजार आहे किंवा काही व्यंग आहे. पण आता तसं राहिलं नाहीये, म्हणजे आता इतके अत्याधुनिक उपचार निघालेत आणि अत्याधुनिक टेस्ट पण निघाल्यात की जेणेकरून आपल्याला कळतं की गर्भारपणात बाळ कसं आहे, व्यवस्थित त्याची वाढ होतीये ना. तर दर महिन्याला तिला म्हणा डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करू नकोस, दर महिन्याला जा आणि व्यवस्थित डॉक्टर जे सांगतील तशा औषध गोळ्या व्यवस्थित घे.
1: हो म्हणूनच म्हटलं ना रश्मी, तू आलीस ते बरं झालं, किती छान सांगितलीस बघ समजावून.
0: अहो पुष्पा मावशी, कसं आहे आनंद आणि रसिका आजच्या पिढीचे आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असणारच, पण एक मोठी जाऊ म्हणून मी माझं काम केलं बरं का, कर्तव्य केलं.
3: हा अनुभवाचे बोल, बरोबर आहे. महोत्सव साजरा करायचा आहे ना वहिनी, मग काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊनच साजरा करूया मग आपण, म्हणजे वहिनीचेही डोहाळे पुरवले जातील आणि आपलीही मज्जा होईल.
2: अगं आधीच जा, आम्हाला ही बातमी सांगितली असती ते येताना काहीतरी छान घेऊन आलो नसतो का आम्ही. चल आता बनवूयात ग आपण, चला
0: चला चला.
1: ए मधू, मग आणूया ग आईस्क्रीम, रसिकाला पण आवडतच नाही तरी.
0: हो म्हणजे चटपटीत पदार्थ आई बनवतील आणि मधू बाहेरून आईस्क्रीम घेऊन येईल, चालेल?
3: ठीक आहे, आलेच घेऊन.
2: ए तुम्ही पार्टी करायचं म्हणतायत ना, छबूदे तिला काय आवडतं सांग बरं, गोडात आणि तिखटामध्ये काय काय खायला आवडतं सांग बरं.
1: अगं तिला गोड तिखट दोन्हीही आवडतं.
2: हो ना, मग एखादा आवडता पदार्थ सांग ना तिचा.
1: अगं गुलाबजामून तिला फार आवडतात बरं का.
2: बरं आणि तिखटामध्ये काय?

0: भाजी.
1: बर बर, मग आज आपण तेच करू. आणि मला काय वाटतंय माहिती का, ती येईपर्यंत आपण हे सगळे पदार्थ तयार करून ठेवू आणि ना तिला आल्यावर आपण छान सरप्राईज देऊ.
0: चालेल चालेल, आता थोडा वेळ येईलच ती घरी आणि आनंद येईल, म्हणजे मग आपण सगळे मिळून हा आनंद साजरा करूयात, नाही का?
2: अगदी सरप्राईज होईल मस्त.
0: चला चला लागा तयारीला. ही मधू कुठे गेली? सटकली वाटतं.
1: हा अगं, ती आईस्क्रीम आणायला गेली ना.
0: मला वाटलं काम अंगावर पडेल म्हणून बाहेर गेलेली दिसते.
1: रश्मी तू घे बरं भाज्या चिरायला, चल मस्त पावभाजी करूयात.
0: चला चला.
3: ऑफिसची वेळ

0: आईस्क्रीम आणायला गेली ना.
1: मला वाटलं काम अंगावर पडेल म्हणून बाहेर गेलेली दिसते.
0: रश्मी तू घे बरं भाज्या चिरायला, चल मस्त पावभाजी करूयात.
1: चला चला.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
4: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 13 ऐकलात. सहभाग होता
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे यांचा.
4: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

आधा कप गाजर, आधा कप मटर, आधा कप बीट, ब्रेड क्रम्स, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर. तर मैत्रिणी, याची कृती अशी आहे की सर्व भाज्या उकडून आणि कुस्करून घ्यायच्या, मसाले घालून मिश्रण छानपैकी तयार करून घ्यायचं, कटलेटचा आकार द्यायचा, मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून कमी तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं किंवा जास्त तेलात तळून घ्यायचं. झालेत आपले मिक्स व्हेज कटलेट तयार.

मैत्रिणींनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं आणि त्यासाठीच आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेज कटलेट। चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते। दोन बटाटे,

मैत्रिणींनो, आता ऐकूया मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे मातृसुरक्षा, राष्ट्र सुरक्षा. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते मी लीना पांडे. आणि मैत्रिणींनो, मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील प्रवास आहे. गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आई आणि बाळाचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी योग्य काळजी, पोषण, नियमित तपासणी आणि जागरूकता आवश्यक असते. त्यामुळेच मातृसुरक्षा दिनाच्या निमित्ताने आज आपण मातृ आरोग्य, सुरक्षित मातृत्व, गर्भवतींची काळजी आणि शासकीय आरोग्य सेवांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे, आणि त्या स्वतःही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मॅडम,

0: आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मातृसुरक्षा दिवस आपण साजरा करत आहोत, तर त्यानिमित्ताने मातृसुरक्षा दिनाचं महत्व तुम्ही काय सांगाल?
1: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मातृसुरक्षा दिन याचं उद्दिष्ट हे की गर्भवती महिलांची आपण नियमित तपासणी करायला पाहिजे, त्यानंतर ज्या उच्च जोखीम गर्भधारणा असतात त्यांना ओळखण्यासाठी सुद्धा हा दिनाला आपण सर्व गर्भधारण झालेल्या महिलांना तपासून त्याच्यामधनं ज्या जोखमीच्या माता आहेत त्या बाजूला करून त्यांचे प्रसूतीचे ठिकाण, त्याच्यानंतर पुढचे त्यांचे कसे जे पण नियोजन असेल ते आपण करतो. तसेच त्यामुळे आपण एक सुनिश्चित करतो की जी पण ही प्रसूती आहे ती सुरक्षित होईल. यामध्ये अजून जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये या दिनी आपण ज्या माता असतात त्या प्रत्येक गर्भवती महिलेला एक सुरक्षित मातृत्वाचा जो संकल्प आहे त्याच्याबद्दल आपण कल्पना देतो. यामध्ये त्यांना नियमित गर्भतपासणी, संतुलित आहार, त्याच्यानंतर जे गर्भधारणेमध्ये आवश्यक लसीकरण असतं ते कसे घ्यायचे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती देतो, वेळेवर उपचार. त्याच्यानंतर आज सुद्धा आपण बघतो की आपल्याकडे काही ठिकाणी, म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जरी मी ही गोष्ट जास्त बघितली नाही तरी पालघरसारख्या ठिकाणी मी जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक होते तिथे घरगुती प्रसूती करण्याचं प्रमाण अजूनही काही प्रमाणात दिसतं. तर या महिलांना त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे की घरी प्रसूती न करता या सगळ्या प्रसूती ज्या आहेत त्या संस्थेमध्ये व्हायला पाहिजे, सरकारी असो किंवा खाजगी असो, त्याचे महत्त्व आपण पटवून देतो. आणि हा जो दिवस आहे त्याचे ध्येय एकच आहे की सुरक्षित आई आणि निरोगी बाळ.
0: अगदी अगदी. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्याची काळजी किती आणि कशी महत्वाची असते?
1: असं म्हणतात की जर आई निरोगी असेल तर बाळसुद्धा निरोगी होतं, आणि बाळ जर निरोगी असेल तर आपलं राष्ट्रसुद्धा निरोगी असतं. आपलं सर्वांचं ध्येय हे पहिलं राष्ट्राचंच असायला पाहिजे. त्यानुसार गर्भधारणेच्या दरम्यान आरोग्याची काळजी का महत्वाची असते तर त्याच्यामुळे आपल्याला निरोगी बाळ व्हायला मदत होते. निरोगी आईमुळे बाळाची योग्य ती वाढ होते. अकाली प्रसूती ज्याला आपण प्री मॅच्युअर डिलिव्हरी असं म्हणतो तर प्री मॅच्युअर डिलिव्हरी या कमी होतात. कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, त्यानंतर माता मृत्यू, बालमृत्यू याचा धोका कमी होतो. आपण सर्वांनी बघितलं असेल की जर अकाली प्रसूती झाली तर ते बाळ असतं ते कमी वजनाचं असतं, त्याचे फुफ्फुसं जे असतात ते योग्य रीतीने वाढ झालेले नसतात. अशा बाळाला आपल्याला काचेच्या पेटीमध्ये आपण जे म्हणतो तर इथे आपल्याला ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये त्या मातेची पण खूप मेंटल हरासमेंट होऊ शकते. बाळासुद्धा बाळाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रसूती ही वेळेवर व्हायला पाहिजे याच्याकडे आपला कल असायला पाहिजे. एक वाक्य मी इथे ऍड करेल यावेळेस की जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आली तर मला आठवतं की त्यावेळेस मी ॲज अ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालयात जेव्हा जॉईन झाले होते तर त्यावेळेस माता मृत्यूचा दर त्यावेळेस जवळजवळ 350 पर हजारी एवढा जास्त होता.
0: बापरे.
1: त्यानंतर जी आपल्या सरकारनी NHM असेल किंवा विविध दिन साजरे केल्या गेले, विविध मातांसाठी योजना तयार केल्या गेल्या, आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तो दर आता 50 सुद्धा खाली आलेला आहे.
0: किती छान. डॉक्टर, गर्भवती महिलेनं नियमित तपासण्या का करून घ्याव्यात?
1: जसं आपण म्हटलं की सुरक्षित प्रसूती आपल्याला सुनिश्चित करायचं आहे. याच्यासाठी जर ती गर्भवती महिला याची आरोग्याची आपण देखभाल केली तर नक्कीच ती प्रसूती सुरक्षित होऊ शकेल. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम या महिलेला जशी ती गर्भ तिला धारण होतो तर 12 आठवड्यांच्या आतमध्ये, म्हणजे 3 महिन्यांच्या आतमध्ये अशा सर्व महिलांची आपण नोंदणी करून घेतो. त्यानंतर दर महिन्याला या मातेला आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण आशामार्फत बोलवून घेतो व तिथे आपण तिचं रक्तदाब असेल, तिचं रक्तक्षयाचं जे प्रमाण आहे किंवा हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते आपण दर महिन्याला चेक करतो. आपण वजन तिचं तपासतो, त्याच्यानंतर दर महिन्याला लघवी तपासतो. याच्यामध्ये आपण का एवढ्या सगळ्या तपासण्या करतो? कारण की सर्वप्रथम आपल्याला मधुमेह आणि रक्तश्रय आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला मी हे सांगते, प्रसूती दरम्यान जर रक्तदाब वाढला तर याचा जो परिणाम असतो तो बाळावर आणि मातेवर दोघांवर पण खूप वाईटरित्या होऊ शकतो. रक्तदाब जो बाळणपणामध्ये वाढतो याच्यामध्ये बाळाचा अकाली गर्भाशयातच मृत्यू होऊ शकतो किंवा ते बाळ जे असतं ते कमी दिवसांचं जन्माला येऊ शकतं. दुसरं म्हणजे की जी माता असते तर मातेला सुद्धा जर हा रक्त

0: दाबाचं प्रमाण जर जास्ती झालं आणि हे रक्तदाबाचं जे प्रमाण असतं ते 7व्या महिन्यामध्ये भरपूर वाढू शकतं, त्याच्यामुळे त्या मातेला पायावर सूज येणे, तिच्या रक्तामध्ये बरेचसे असे बदल होतात की त्याच्यामुळे आपल्याला बाळणपणानंतर झालेला रक्तस्त्राव हा कमी करता येत नाही, तिला झटकेसुद्धा येऊ शकतात आणि तिच्या लघवीमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स जे असतात ते सुद्धा येतात. त्यामुळे आपण दर महिन्याला रक्तदाब असेल, हिमोग्लोबिन असेल, वजन आणि लघवी तपासतो. हिमोग्लोबिन जेव्हा आपण तपासतो म्हणजे रक्तक्षय त्या मातेला आहे की नाही आपण हे जेव्हा तपासतो, तर त्याच्यामध्ये जर रक्तक्षय असेल तर यासुद्धा मातेला जे बाळाचं वजन असतं ते कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. नॉर्मल जेव्हा बाळणपण होतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1/2 लिटर रक्तस्त्राव हा नॉर्मली होतो आणि जेव्हा सिझेरियन सेक्शन एखाद्या मातेचं होतं तर त्याच्यात 1 लिटर हा रक्तस्त्राव नॉर्मली होऊ शकतो. जर ती माता स्वतःच तिला रक्तक्षय असेल किंवा तिच्यामध्ये रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं की ही माता तेवढा रक्तस्राव सुद्धा सहन करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे ती प्रसूती दरम्यान सुद्धा दगावण्याची शक्यता असू शकते. पण याच्यावर सुद्धा आपण उपाय करतो की जर शेवटच्या महिन्यामध्ये रक्तक्षयाचं जर आपल्याला प्रमाण वाटलं तर आपण त्या मातेला रक्त वाढवण्याची इंजेक्शन जी सगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. तिसरं वजनाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक आपण जर सरळसोट विचार केला तर वजनामध्ये दर महिन्याला 1 किलो वजन वाढणे अपेक्षित आहे, 1 ते 1.5 किलो. त्याच्यामध्ये खूप जास्त जर वाढ झाली तर कदाचित त्या मातेला सूज असू शकते सगळीकडे आणि त्याच्यामुळे ती वाढ झालेली आहे जास्ती. खूप कमी वाढ होत असेल तर आपण समजू शकतो की कदाचित बाळाला कमी वजनाचा धोका उद्भवू शकतो. तर हे सुद्धा महत्वाचं आहे की एक अप्रोप्रिएट प्रकारे तिचं वजन वाढायला पाहिजे. दर महिन्याला 1 ते 1.5 किलो आणि पूर्ण बाळणपणामध्ये जवळजवळ 14 किलो तिचं वजन वाढायला पाहिजे आणि ते आपण प्रॉपर म्हणतो. त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढलं तर ते सुद्धा धोकादायक आहे, कमी वाढलं ते सुद्धा धोकादायक आहे. त्याच्यानंतर लघवी आपण तपासतो कारण की सर्वांना माहिती आहे की आता असं म्हणतात की भारतामध्ये मधुमेहाचा स्फोट झालेला आहे. तर आपल्या बऱ्याचशा माता अशा आहेत की त्या मधुमेहाच्या एका इनिशियल स्टेजमध्ये असतात आणि जेव्हा त्यांना गर्भधारणा होते तर त्यावेळेस हा मधुमेह दिसायला सुरुवात होते. तर आपण जेव्हा लघवीची चेकअप करतो तर त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये साखर किंवा शर्करा आहे की नाही. आणि जर मधुमेह त्या स्त्रीला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त धोके आहेत कारण की अशा स्त्रीचे जे बाळ असतात त्याच्या बाळाची जी फुफ्फुसं असतात ती व्यवस्थित डेव्हलप होऊ शकत नाही आणि मग ते बाळ नंतर श्वास घेत नाही. दुसरा मधुमेहाचा हा धोका आहे की जे बाळ असतं ते जसं जास्त वजनाचं होऊ शकतं तसं कमी वजनाचं सुद्धा होऊ शकतं. आणि यापूर्वीच मी आपल्याला सांगितलेलं आहे की कमी वजनाच्या बाळांना मग त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवायला लागतं, कधी कधी त्यांची ब्रेनची किंवा मेंदूची ही वाढ असते ती होऊ शकत नाही व्यवस्थित. म्हणून मधुमेह बघणं हे खूप जरुरी आहे.
1: मग डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान अशी कोणती लक्षणं मातेमध्ये आढळतात की त्या मातेने आणि घरच्यांनी दुर्लक्ष करू नये? अशी
0: मोठा मोठी जर आपण विचार केला तर काही अशी लक्षणं आहेत की जी जरी आपण स्वतः डॉक्टर नसलो तरी ही लक्षणे जर आपल्याला दिसली तर आपण त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा एखादं उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय असेल आपण त्वरित तिथे जायला पाहिजे. याच्यामध्ये सर्वप्रथम येतं ते योनी मार्गामधनं रक्तस्त्राव. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा कधी कधी नॉर्मली पहिल्या 1.5 महिन्यामध्ये स्पॉट सारखा रक्तस्त्राव होऊ शकतो, तो नॉर्मल असू पण शकतो नसू पण शकतो. जर तो असेल तर त्याच्यामध्ये कारण हे असतं की काही गर्भाशयामध्ये काही अशा लेयर्स असतात की त्या पूर्णपणे एकत्र येण्यासाठी थोडा 1 ते 1.25 महिन्याचा वेळ लागू शकतो आणि त्या दरम्यान जी पाळीची तारीख आहे त्या तारखेला स्पॉटिंग आपल्याला दिसू शकतं. पण त्यानंतर जो रक्तस्त्राव होतो तो धोकादायक असतो आणि हा सुद्धा असू शकतो. सर्वप्रथम पहिल्या 3 महिन्यांमध्ये जो रक्तस्त्राव होतो तर त्याच्यामध्ये अबॉर्शनचे चान्सेस खूप असतात. याच्यामध्ये 2-3 प्रकारचे गर्भपात आहे, आपण त्याला डॉक्टरी लँग्वेजमध्ये मिस्ड अबॉर्शन म्हणतो, काही इनकम्प्लीट असतात, काही कम्प्लीट अबॉर्शन असतात. तर याच्यामध्ये आपण जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये त्वरित जायला पाहिजे आणि मग तेथील डॉक्टर किंवा ANM आपल्याला सोनोग्राफी करून देतील. आणि या सोनोग्राफी पण सर्वांना सांगायला आनंद होतोय की या सर्व सोनोग्राफी फ्रीमध्ये करून मिळतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यांपासून

0: 6 महिन्यांपर्यंत होणारा रक्तस्राव हा रक्तस्राव सुद्धा धोकादायकच आहे. दुसरं म्हणजे याच्यात काही काही कंडिशन्स अशा आहेत ज्या डॉक्टरांना माहिती असतात, त्या म्हणजे आम्ही त्याला म्हणतो प्लासेंटा प्रिव्हिया असेल किंवा ॲब्रप्शो प्लासेंटा असेल, तर अशा वेळेस हा रक्तस्राव होऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला त्वरित हायर सेंटरमध्ये जावं लागतं आणि सोनोग्राफी असेल किंवा तिथे जे निष्णात स्त्रीरोग तज्ज्ञ असतात त्यांनी तपासल्यानंतर ते डायग्नोसिस करून त्याला योग्य ती ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांपासून 9 महिन्यांपर्यंत जो रक्तस्राव होतो तर तो जास्त करून तो तर ॲबॉर्शनचा नसतो, कारण की ॲबॉर्शन हे जर व्हायचं असेल तर पहिल्या 5 महिन्यांमध्ये होऊन जातं. पण नंतरचा जो रक्तस्राव असतो त्याच्यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया नावाची अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात की जीवघेणी कंडिशन जी आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा माता अशा असतात की या रक्तस्रावामध्ये त्यांचा जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून कधीही जेव्हा 6व्या महिन्यात किंवा 7व्या 8व्या महिन्यात सुद्धा रक्तस्राव थोडा जरी झाला त्वरित आपण जवळच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन सोनोग्राफी करून कुठला डायग्नोसिस आहे त्यानुसार बघून मग तेथील ज्या ANM असतील तेथील जे डॉक्टर असतील हे आपल्याला कुठल्या हायर सेंटरला आपला बाळंतपणाचं स्थान निश्चित करतील. त्याच्यानंतर तिसरा एक लक्षण आपण बघतो की हातापायांना सूज येणे. मगाशी मी सांगितलं की जर प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळंतपणामध्ये जर गर्भधारणा झाल्यानंतर हातापायांना खूप सूज येत असेल तर त्याचे दोन कारणं असू शकतात. सर्वप्रथम पहिलं आणि जे साधं कारण आहे ते म्हणजे की रक्त क्षय असणे, म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असणे. हे आपण दर महिन्याला रक्ताचं चेकअप करतो त्यामुळे आपल्याला कळूनच येईल. आणि जर थोडंसं 6व्या 7व्या महिन्यानंतर कळलं तर आपण अशा पेशंटला अशा रुग्णाला आपण रक्त वाढवण्याचे इंजेक्शन्स देऊ शकतो. आणि जर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला कळलं की या स्त्रीला रक्तक्षय झालेला आहे तर तेव्हा आपण अशा स्त्रियांना रक्त सुद्धा चढवू शकतो. त्याच्यानंतर खूप महत्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे बाळाची हालचाल कमी वाटणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे असतं ते 1 तासामध्ये जवळजवळ 6 ते 7 तरी ते धक्का देतं. आणि जर तसं नसेल किंवा कधी कधी काय काही बाळ कमी सुद्धा देऊ शकतात, जे प्रत्येक स्त्री आणि बाळानुसार तो बदलतो, पण ते धक्के जर अचानक कमी झाले तर समजून घ्या की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. विशेषतः जर असे लक्षणं शेवटच्या 2 महिन्यांमध्ये वगैरे असतील तर ते अतिशय धोक्याचं लक्षण आहे. अशा वेळेस आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथं लक्षण आहे पोटदुखी आणि पाणी जाणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे आहे ते पोटामध्ये एक पाण्याची पिशवी असते ज्याला आपण ॲम्नियोटिक फ्लुइड असं म्हणतो. त्याच्या मध्ये बाळ हे तरंगत असतं आणि या पिशवीचं जे तोंड असतं तर गर्भाशयाची जी पिशवी असते तर ते तोंड बंद असल्यामुळे ही पिशवी फुटून जात नाही. परंतु काही काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात की ही पिशवी फुटून जाते आणि ही लक्षणं जास्त करून 6व्या 7व्या महिन्यातच दिसतात. अशा वेळेस त्वरित या रुग्णाला आपल्याला भरती करायला लागतं. तिला अँटीबायोटिक असतील, तिला बेड रेस्ट असेल, त्याच्यानंतर तिची पायाकडची बाजू वर करून तिला झोपवायचं असेल. आणि जर तिचं बाळंतपण जे आहे किंवा तिच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असेल तर अशा केसेसमध्ये आपण बाळंतपण सुद्धा करून घेऊ शकतो. जर आपण ह्या पाणी जाण्याच्या गोष्टीची काळजी घेतली नाही अशा वेळेस त्या बाळंतिणीला आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर तिच्या जीवास धोका पण होऊ शकतो. त्यामुळे हे पण महत्वाचं आहे की पाणी जर जात असेल किंवा पोट दुखत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर ताप येणे, झटके येणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण की आम्ही बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आदिवासी भागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि तिथे मलेरियाचं पण प्रमाण खूप जास्त आहे. तर आम्ही बघितलंय की ताप असेल किंवा झटके, तर मी आपल्याला बोलली की विविध कारणं असू शकतात, तर झटके असे कुठलेही आपल्याला लक्षणं दिसले तर आपण त्वरित डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण दाखवायला पाहिजे.
1: अगदी अगदी निश्चितच मैत्रिणींनो, डॉक्टरांनी सांगितलेली जी काही लक्षणं, कुठलीही लक्षणं आढळली तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टर, संतुलित आहाराचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, म्हणजे संतुलित आहार घेणं हे किती महत्वाचं आहे आईसाठी?
0: याच्यामध्ये मी असं सांगेल की संतुलित आहार हा गर्भधारणेच्या आधी सुद्धा महत्वाचा आहे, गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा महत्वाचा आहे आणि बाळंतपण झाल्यानंतर सुद्धा महत्वाचं आहे. याच्या सुरक्षित आहारामुळे आईला आवश्यक ते पोषण मिळतं.

0: रक्तक्षय कमी होतो आणि बाळाची वाढ आणि जन्मावेळीस बाळाचं वजन जे असतं ते अप्रोप्रिएट असतं. याच्यामध्ये आता बरेचसे मी बघितले गावामध्ये, कारण की मी गावामध्ये सुद्धा ग्रामीण भागांमध्ये रुग्ण बघितलेले आहे, मी बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे. तर बरेचदा काही काही लोकांमध्ये असतं की अरे तू जास्त खाऊ नको, नाही तर बाळाचं वजन वाढेल. आणि आजकाल सर्व डॉक्टर जे असतात ते सिझेरियन सेक्शन करून बाळाला काढतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, विशेषतः सासवा जर इथे बसलेल्या असतील तर असं काहीही करू नका. जे सिझेरियनचं प्रमाण जे वाढलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण असं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपण असं म्हणायचो की अरे बाळंतपण तिचं झालं म्हणजे तिचा दुसरा जन्म झाला. पण परिस्थिती आता अशी राहिलेली नाहीये. बरोबर आहे, आता माता मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आहार हा जर व्यवस्थित असेल तर त्याच्यामुळे बाळंतीण ही एक तिच्यामध्ये ताकद आणि तिच्यामध्ये एक एनर्जी येते, आणि दुसरं म्हणजे बाळाचं पण वजन व्यवस्थित होतं आणि त्याची मेंदूची जी वाढ असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे होते. म्हणून संतुलित आहाराचं खूप महत्व आहे.
1: खरोखर संतुलित आहार हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे, पण गर्भवती महिलेंसाठी हे विशेष करून संतुलित आहार घेणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, मग गर्भधारणेदरम्यान आवश्यक अशा कोणत्या लसीकरण असतात की जे तिने घ्यायलाच हवेत?
0: गर्भधारणेच्या वेळेस आवश्यक लसीकरण म्हणजे टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे ती आपल्याला घ्यायची आहे. या व्यतिरिक्त कुठलाही लसी घेण्याची गरज नाही आहे. जर शासनाने वेळोवेळी जर त्यावेळेस कुठल्या सांगितल्या तर आपण तशा प्रकारे देतो. पण टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे, टीडीची लस त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरिया असं दोन्ही पण असतं, तर ती आपल्याला देणं आवश्यक आहे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा गर्भवतीचं रक्त हे खूप कमी झालेलं असतं, म्हणजे तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, तर मग ते हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल, तिला कसा सल्ला द्याल?
0: तर ती प्रेग्नंट असेल तर त्याच्यामध्ये आपण तिला 3 महिने तिचे झाल्यानंतर म्हणजे 12 आठवड्यानंतर आपण तिला दर रोज 1 गोळी याप्रमाणे आयर्न फोलिक ऍसिडच्या गोळ्या देतो. त्याच्यानंतर खाण्यामध्ये तिला आपण सल्ला देतो की हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात, डाळी असतील, गूळ असेल, खजूर असेल, कडधान्य, अंडी. त्याच्यानंतर आपण जर नॉनव्हेज खात असाल तर लिव्हर आणि नॉनव्हेज याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला हिमोग्लोबिन हे मिळू शकतं, आयन हे मिळू शकतो. त्याच्यानंतर काही काही स्त्रियांना कृमीचा त्रास असतो की ज्याच्यामुळे त्यांना रक्तक्षय होतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्यांनी 3 महिन्यानंतर त्या कृमीनाशक गोळ्या घेऊ शकतात, त्या अगोदर ते घेणं योग्य नाही आहे. आणि आपली हिमोग्लोबिन जे आहे त्याची नियमित तपासणी त्यांनी करायला पाहिजे.
1: अगदी अगदी. मग सुरक्षित प्रसूतीसाठी कुटुंबाची भूमिका ही किती महत्वपूर्ण असते?
0: यामध्ये कुटुंबाची खूप मोठा एक आधार किंवा रोल म्हणता येईल. आपण सर्वांनी बघितलं असेल किंवा कधी कधी आपण जेव्हा टीव्हीवर वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये ज्या पाश्चिमात्य देश आहेत तर त्याच्यामध्ये बर्थ कंपॅनियन नावाची संकल्पना आहे जी आपल्या देशामध्ये सुद्धा आता आलेली आहे. तर याच्यामध्ये तिथे त्यांच्या जे नवरे असतात किंवा तिचा जो पार्टनर असतो त्यांना अलाव करतात की डिलिव्हरीच्या वेळेस, बाळंतपणाच्या वेळेस त्यांनी तिथे राहावं. जेव्हा ती स्त्री जेव्हा बाळंतपणाच्या आधी चेकिंगला येते दर महिन्याला तर त्यावेळेस बर्थ कंपॅनियन म्हणून तिची सासू असेल, तिची आई असेल किंवा तिची बहीण असेल यांनी सोबत येणं अपेक्षित आहे. म्हणजे की त्या स्त्रीच्या या नातेवाईकांना कळतंय की हिला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, हिला किती आराम द्यायला पाहिजे, हिने कुठले कुठले ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, हिला कुठला आता प्रॉब्लेम झालाय का, पायावर सूज आली आहे का, मधुमेह दिसतोय का, तर या सर्व गोष्टी त्या बर्थ कंपॅनियनला माहिती होतात. तसेच या स्त्रीचं बाळंतपण आपण कुठे करणार आहे ते ठिकाण आपण बर्थ कंपॅनियन सोबत फिक्स करतो आणि मग त्यावेळेस बर्थ कंपॅनियन तिथे तिच्यासोबत येऊन तिला साथ देतो. यामध्ये कुटुंबाची एक खूप महत्वाची ही भूमिका आहे. दुसरं म्हणजे कुटुंबानी तिला जो आराम असतो दुपारच्या वेळेस 2 तास झोपणे, त्याच्यानंतर पोषक आहार याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसूतीमध्ये कुटुंबाची जी भूमिका असते ती खूप महत्वाची असते.
1: अगदी. आणि डॉक्टर, यावेळेची थीम राष्ट्रीय मातृसुरक्षा दिवसाची थीम

0: आहे की ग्रामीण आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील महिलांसह प्रत्येक गर्भवती महिलेला दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं. तर मग ग्रामीण भागातील महिलांसाठी मातृसुरक्षेबाबत तुम्ही आणखीन कोणता सल्ला द्याल?
1: मातृसुरक्षा दिन हा प्रत्येक गर्भवती महिलेच्या सुरक्षित मातृत्वाचा एक संकल्प आहे. नियमित गर्भ तपासणी, संतुलित आहार, आवश्यक लसीकरण, वेळेवर उपचार आणि संस्थात्मक प्रसूती यामुळे माता आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहते. सुरक्षित आई, निरोगी बाळ हेच आपल्या सर्वांचे यादिनी ध्येय आहे आणि हाच संदेश आहे.
0: डॉक्टर, प्रसूतीनंतर आईच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली जावी, म्हणजे तिने स्वतः पण कशी घ्यावी आणि तिच्या कुटुंबियांनी पण कशी घ्यावी?
1: मी जेव्हा पालघर सारख्या बहुल आदिवासी भागामध्ये जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा जेव्हा काम केलं तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की तिथला जो आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये बाळंतपण झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 दिवसपर्यंत त्या स्त्रीला फक्त नाचणीची एकदम पातळशी पेज दिला जाते आणि त्यामुळे मग त्या मातेला जे स्तनपानासाठी दूध यायला पाहिजे ते येत नाही आणि हा त्यांचा खूप मोठा एक गैरसमज आहे की मातेला जर जास्ती खायला दिलं तर तिची प्रकृती खालावेल आणि ती पेजच फक्त तिला द्यायला पाहिजे असं तिथे आहे. आणि हे आपल्याकडे सुद्धा आपल्याला दिसतं, विशेषतः मराठवाड्याच्या ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनही तिथे अशी पद्धत आहे की मातेला बाळंतपणानंतर पेज दिल्या जाते विविध प्रकारची. तर तसे न करता अशा मातांना पुरेशी विश्रांती मिळायला पाहिजे, पौष्टिक आहार मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रसूतीनंतरच्या तपासण्या त्या तिने व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि ताप आला तर तिला त्वरित उपचार करायला पाहिजे. त्यामुळे बाळंतपणापर्यंत जेवढी काळजी महत्वाची आहे तेवढीच बाळंतपणानंतरची सुद्धा काळजी महत्वाची आहे. आणि याच्यात खूप महत्वाचं जे आपल्या देशासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा सल्ला सुद्धा आपण तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा तिथली परिचारिका असेल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे.
0: मग स्तनपानाचं आई आणि बाळासाठी काय काय फायदे होऊ शकतात?
1: स्तनपान हे अमृतपान आहे, जी नवीन संकल्पना आहे. बऱ्याचदा बाळाला आईपासून दूर ठेवल्या जाते आणि मी मगाशी जसं म्हटलं की पेज दिला जाते तसंच बाळाला सुद्धा बरीचशी मंडळी जी असतात घरात ती म्हणतात की नाही नाही ते पहिला चीक येतो तो बाळाला द्यायला नको. पण सर्वांना मी विनंती करेल की जो पहिला चीक असतो त्याच्यामध्ये खूप रोगप्रतिकारक असे गुणधर्म असतात आणि ते बाळासाठी खूप उपयुक्त असतात. आणि नवीन संकल्पनेनुसार प्रत्येक बाळाला जन्म झाल्या झाल्या स्तनपान द्यायला पाहिजे, किंबहुना प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. आणि जसं बाळाला BCG असेल म्हणजे लसीकरण केलं जातं किंवा हिपॅटायटिसचं लसीकरण केलं जातं तसंच त्याला व्हिटॅमिन के आणि स्तनपान सुद्धा तेव्हाच्या तेव्हाच द्यायला पाहिजे. याच्यानंतर बाळाला प्रत्येक मातेने जसं बाळ डिमांड करेल तसं दर 2 तासांनी असेल 1 तासांनी असेल ते स्तनपान दिलंच पाहिजे. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे वाढते. आईला जे बाळंतपणानंतर जो रक्तस्राव होतो तो सुद्धा एकदम कमी व्हायला मदत होते आणि याच्यामध्ये आई आणि बाळाचे जे नाते असते ते दृढ होते.
0: अगदी अगदी, खूपच छान. डॉक्टर, आपल्या बऱ्याचशा अशा शासकीय योजना आहेत ज्या गर्भवती मातेसाठी आहेत आणि त्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत, तर अशा कोणत्या शासकीय मातृसुरक्षा योजना आहेत की त्यांचा गर्भवती महिलांना लाभ मिळतो आणि त्यांनी घ्यावा?
1: सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठी योजना म्हणजे की आशा असतील, ANM असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, इथे प्रत्येक गर्भधारणा जी असते त्याची नोंदणी करून त्या गर्भवतीला मोफत उपचार केला जातो, औषधे मोफत दिल्या जाते, लसीकरण आणि प्रसूती सेवा ही मोफत दिल्या जाते. दुसरी मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जी आता सध्या महिला आणि बालकल्याण या खात्याकडे जरी वर्ग झालेली आहे तरी या सर्व ज्या माता असतात त्या मातांना पूर्ण गर्भधारणेच्या काळामध्ये जवळजवळ टप्प्याटप्प्याने 5,000 रुपयापर्यंत लाभ दिला जातो. याच्यामध्ये त्या काही काळ जर काम करू शकत नसतील, कामावर जाऊ शकत नसतील तर या पैशांमध्ये ते पोषक आहार घेऊ शकतात, औषधोपचार करू शकतात. त्यासाठी हा पैसा प्रत्येक मातेला दिला जातो. त्यानंतर JSSK जी योजना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मातेला बाळंतपणासाठी मोफतमध्ये आपल्या आरोग्य संस्थांमध्ये आणलं जातं. बाळंतपण झाल्यानंतर तिला मोफत त्यांच्या

0: घरी सोडलं जातं. तसंच प्रसूती झाल्यानंतर एक वर्षपर्यंत त्यांना मोफत अँब्युलन्स सेवा मिळते. तर या योजना माता आणि बालकासाठी आहेत.
1: याच्यासाठी त्या मातेने किंवा घरच्यांनी तशी नोंदणी करावी का?
0: तिने जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये नोंदणी केली म्हणजे 12 आठवड्यांच्या आतमध्ये तर तिला मातृवंदन योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर तिच्या बाळंतपणानंतर ती काही दिवस कामावर जाऊ शकत नाही म्हणून तिला 700 रुपये सुद्धा बाळंतपणानंतर दिले जातात. तर या काही योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकार आपल्याला लाभ देते.
1: अगदी अगदी खूपच छान. आणि या सगळ्या योजनांचा गर्भवती लाभ घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान योग आणि हलका व्यायाम हे कितपत उपयुक्त आहे?
0: गर्भधारणेच्या काळामध्ये जर आपल्याला दुसरी लक्षणं नसतील म्हणजे रक्तस्राव होणे किंवा जर तिथल्या डॉक्टरांनी बेड रेस्ट वगैरे अशी सांगितलेली नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर थोडं चालणे, त्याच्यानंतर गर्भवतीसाठी जे सुरक्षित योग आहेत तेवढेच करू शकतो. ते केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण सुधारतो आणि प्रसूतीला मदत होते. जसं आपण अभिमन्यूची जी कथा ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये कृष्णाने अभिमन्यू हा पोटात होता तेव्हा ती चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली आणि त्याला ती कळली, त्यांनी ती ऐकली पोटामध्ये, तर हे एकदम खरं आहे. जेव्हा पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस गर्भसंस्कार जे असतात ते सर्वांनी करायला पाहिजे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्या गर्भावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. विशेषतः जो परिवार आहे तर त्याचा याच्यामध्ये मोठा योगदान असू शकतं की घरातील वातावरण जे ते आनंदीदायी असायला पाहिजे आणि त्या गर्भाला पोषक असं असायला पाहिजे.
1: अगदी अगदी खूपच छान, खूपच छान. अगदी निश्चितच मैत्रिणींनो, आपल्या आजच्या संवादातून सुरक्षित मातृत्वासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी यांचं महत्व आपण जाणून घेतलं आणि याविषयीची उपयुक्त अशी माहिती आपल्याला डॉक्टर कांचन वानेरे यांनी दिलेली आहेत. त्याच्यासाठी मॅडम मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही आकाशवाणीत आलात, भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. विषय होता मातृसुरक्षा, राष्ट्रसुरक्षा.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर. बस आप सुनेंगे थोड़ी ही देर में.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
1: भारत ऑस्ट्रेलिया मॅच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं लेकिन एक साझा जुनून है. लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है. आज यहाँ केवल खेल की खुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है.
0: 3 दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे. न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 पूर्ण होत आहेत. भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली. यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्यांना वगळण्यात आल्यानं हे सुधारित प्रस्ताव मागवले होते. यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे. सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8,796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3,450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5,346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड मनिरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात

0: ची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आगे.

रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती. त्यावर मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारला. ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे असं आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित ग्राम प्रस्ताव मागवले होते. यावेळी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुस्ती कार्यातल्या धोकादायक परिस्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मोडकसागर सुमारे 82.7% आणि तानसा सुमारे 77.5% भरले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. 7 धरणांची एकूण साठवण क्षमता सुमारे 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. पालघर जिल्ह्यात वसई विरार परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती ही केवळ मुसळधार पावसामुळे नाही तर अनियंत्रित शहरीकरण आणि नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचं वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. पूरनियंत्रणासाठी या परिसराचं उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करून 15 ते 20 दिवसात सर्वंकष कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाईक यांनी काल नालासोपारा, नायगाव, ससून नवघर आणि सफाळे या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पूर ओसरल्यानंतर अवघ्या 12 तासात महावितरणने 2 लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: आणि मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं की खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्युरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: 3 दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा होत आहे. भारतीय सेना दलांच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. जास्त प्रमाणात इथाईल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. त्यामुळे 12% अधिक इथाईल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीलिटरपेक्षा जास्त प्रमाणातलं औषध यापुढे औषधांसाठी यापुढे परवाना आवश्यक आहे. मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची 9वी तुकडी आज भगवतीनगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक जत्था बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा जत्था पहलगाम मार्गे रवाना झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 येत्या 17 रद्द. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: संस्था ने करवाया.
3: जी जी, बहुत अच्छी बात है ये तो. और बताइए, क्या आज आप सुनना चाहेंगी?
2: मैं सुनना चाहती हूँ मेरा फेवरेट.

अरे वा, बाहेर जोरदार पाऊस पडतोय. मातीचा सुगंध सगळीकडे पसरलाय. थंडगार वारा मनाला एक वेगळीच ऊर्जा देतोय. पावसाचा प्रत्येक थेंब जसा आपल्या ठरलेल्या वाटेने जमिनीवरच येतो, तसंच आयुष्यातही प्रत्येक स्वप्नाला एक ठरलेलं लक्ष लागतं, एक अचूक निशाणा लागतो, जो फक्त धनुष्यबाणाचा नसतो, तो असतो आपल्या स्वप्नांचा, आपल्या ध्येयाचा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीचा.

तर मित्रांनो, पाऊस म्हणजे काय बरं? थांबायचा सिग्नल? तर नाही, पाऊस म्हणजे पुढे जाण्याची प्रेरणा. जसं पावसाचे थेंब न थांबता वरून सतत खाली पडत असतात, तसंच आपल्याला देखील आपल्या स्वप्नांचा पाऊस कायम चालू ठेवायचा आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पण अजून जोरदार एनर्जी सकट पाऊस पडणार आहे. हा पाऊस आपल्याला नेमकं काय बरं शिकवतो? की अडथळे आले तरी थांबायचं नाही, भिजायचं पण पुढे जायचं. आणि आज आपण अशाच एका मुलीची गोष्ट ऐकणार आहोत, जिने अडथळ्यांचा पाऊस झेलून आपला निशाणा साधलाय. तर मित्रांनो, आजच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट गायत्री देवडे तुमच्या सोबत आहे. आणि आपण बोलणार आहोत निशाण्याबद्दल. निशाणा हा फक्त खेळाच्या मैदानात नाही, तर आपल्याला आपल्या जीवनात पण लावावा लागतो. करिअरचा, स्वप्नांचा आणि सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा. मित्रांनो, एक वेळ होती जेव्हा म्हटलं जायचं की खेळ हे फक्त मुलांसाठी असतात. पण आज बघा, पीटी उषाने धावण्यात देशाचं नाव केलं, मॅरी कोमने बॉक्सिंगमध्ये जगाला हरवलं, सायना नेहवाल, PV सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला, मिथिला राजने क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीची नवीन व्याख्या दिली, आणि आता क्रॉसबो, शूटिंग, आर्चरी या सगळ्यांमध्ये पण आपल्या मुली नाव कमवत आहेत. आजकालच्या मुलींमधले बदल बघता आता मुली फक्त हाऊसहोल्डमध्ये नाही तर गोल ओरिएंटेड झाल्या आहेत. पण या प्रवासात तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो. त्या म्हणजे लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता. लक्ष म्हणजेच आपला जो फोकस आहे तो एकदा ठरवला की त्याच दृष्टीने पावलं उचलायची. दुसरं म्हणजे शिस्त, ज्यामध्ये रोज मेहनत करणं आणि रोज प्रॅक्टिस करणं, तेही न चुकता. आणि तिसरं म्हणजे आत्मनिर्भरता, की लोक काय म्हणतील, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, हे सगळं बाजूला ठेवून मी काय करू शकते याकडे लक्ष देणं. आजकालच्या मुलींनी स्वतःचं शरीर, मन आणि करिअर

0: तर या तिन्ही गोष्टी सांभाळायला शिकलं पाहिजे, कारण आता आजचं जग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी हिंमत लागते. आणि याच हिंमतीचं एक उदाहरण आज माझ्यासोबत आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात ना आपला निशाणा ठरवण्यासाठी? चला तर स्वागत करूयात क्रॉसबो चॅम्पियन, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती आणि आपल्या सर्वांसाठी खरी प्रेरणा असलेल्या संजना लुनावत यांचं. जालना महाराष्ट्रामधून येऊन 2015 पासून क्रॉसबो शूटिंगमध्ये भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी 2016, 2018 आणि 2020 साली नॅशनल गोल्ड मेडल आणि 2018 साली वर्ल्ड कप फायनल्स रशिया आणि 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील तिने भारताचं प्रतिनिधित्व केलंय. आणि नुकतंच जून 2026 उत्तराखंडच्या जिम कॉर्बेटमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो शूटिंग स्पर्धेत वरिष्ठ महिला वैयक्तिक गटात कांस्य पदक आणि मिश्र सांघिक गटात सुवर्ण पदक पटकावून तिने जालन्याचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलंय. याआधी 10 मीटर एअर रायफलमध्येही राज्य आणि पश्चिम विभागात तिने मेडल्स देखील जिंकले आहेत. IAU म्हणजेच इंटरनॅशनल क्रॉसबो शूटिंग युनियनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर पोहोचलेली सिनियर वुमेन कॅटेगरीमध्ये खेळणारी 18 मीटर फील्ड आणि 30 मीटर मॅच डिसिप्लिनची एक्सपर्ट ती फक्त शूटर नाही तर ती हजारो मुलींसाठी इन्स्पिरेशन आहे. फोकस असेल तर कुठलंही टार्गेट अशक्य नाही असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आणि तिचं नाव आहे संजना लुनावत. तर संजना, आजच्या युववाणी कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: मनपूर्वक आभार गायत्री. आणि क्रॉसबोला एवढं इम्पॉर्टन्स देण्यासाठी आणि क्रॉसबो हे काय स्पोर्ट्स आहे ते कळून घेण्यासाठी मला इथं बोलवले तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: नक्कीच. तर संजना, सुरुवातीला मला सांग की क्रॉसबो म्हणजे नेमकं काय आणि या क्रॉसबो किंवा शूटिंगच्या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: क्रॉसबो हे स्पोर्ट्स जे आहे ते सन 1956 पासून युरोपियन नेशन्समध्ये खेळलं जात आहे आणि आतापर्यंत कोणत्याही इंडियननी त्यामध्ये मेडल्स घेतले नाही. क्रॉसबो हे इव्हेंट खूप प्राचीन आहे. क्रॉसबो मध्ये जे रायफल असते त्याचे बेस घेतलं जातं, ट्रिगर जे असतं ते रायफलचं असतं आणि जे पुलिंग असते तिची लोडिंग करण्याची पद्धत ती आर्चरी सारखी असते आणि एरो रिलीज होतात जेव्हा आपण ट्रिगर प्रेस करतात.
0: ओके, म्हणजे रायफल आणि आर्चरी या दोघांचं मिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर संजना, मला सांग की नेमकं क्रॉसबो खेळला कसा जातो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं?
1: त्याची जी पोस्चर असतं ते रायफल शूटिंगचे पोस्चरला खूप मॅच करतात कारण की त्याचे जे बॉडी असतात आणि जे ट्रिगर असतात ग्रीप असती ती रायफलची असती पण त्याच्यावर एक स्ट्रिंग लावलेलं असतं आणि एरो रिलीज होतात. तर त्याची जी लोड करण्याची पद्धत आहे, कॉक करण्याची पद्धत आम्ही त्याला म्हणतात, तर ती मॅन्युअली असतात. तुम्हाला तुमच्या हातानी ती स्ट्रिंग पुल करायची असती.
0: ओके.
1: आणि मग जेव्हा ती स्ट्रिंग पुल करतात तुम्ही आणि एरो अडकवतात तुम्ही क्रॉसबो मध्ये, नंतर तुम्हाला ते उचलायचं असतं. तुम्ही क्रॉसबो उचलले तर तुम्हाला जसे आपण रायफलला ट्रिगर जे असतात तसे ट्रिगरिंग करायची आणि ते एरो रिलीज होतं.
0: ओके.
1: आणि जेव्हा ते एरो रिलीज होतात एक छोटासा तुम्हाला एक असं रिकॉइल येतात वेपनला.
0: अच्छा.
1: तुम्हाला फील होतं ते,
0: तर म्हणजे बो निघाला आहे, त्याचा
1: निघाला आहे एवढ्या प्रेशरने ते रिलीज होतात जे एरो असतं.
0: आणि त्याचं वेट किती असतं?
1: मी अबाउट 8 kg. इट डिपेंड्स तुम्ही मॉडिफाय केलं कसं मॉडिफाय केलं, तर 8 kg तर असतंच.
0: ओके, म्हणजे मिनिमम. तर त्याची म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते.
1: हो, कारण तुम्ही एक दिवसात म्हणजे तुम्ही एवढं स्ट्रिंगला लोड करणे त्याला प्रॅक्टिस लागते
0: आणि स्ट्रेंथ पण तेवढी आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे हे धनुष्यबाणासारखंच आहे काय?
1: धनुष्यबाणासारखं, पण याला रिलीज जे असतं एरो जे रिलीज होतात ते ट्रिगरच्या माध्यमातून होते.
0: ओके. पण तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस?
1: माझे मॉम जे आहे ते ऑलिम्पिक्स म्हणू किंवा कोणत्याही स्पोर्ट्सला खूप फॉलो करायचे आणि जेव्हा राज्यवर्धन सरनी मेडल घेतलं त्यांच्यासाठी ते खूप मेमरेबल मोमेंट होतं माझ्या आईसाठी. आणि मग जेव्हा अभिनव सरनी मेडल घेतलं ऑलिम्पिक्स शूटिंग मध्ये तर माय मॉम वॉज लाईक के हे का नाही करू शकतात, हे पण केलं पाहिजे, आपली मुलगी पण करायला पाहिजे. आणि माझे काकांना पापांना सगळ्यांना वेपन्स आणि जे असतं रायफल पिस्टल शूटिंग क्रॉसबो त्याची खूप म्हणजे आवड होती. तर घरी एक वातावरणाचं निर्माण झालं की चला आपण आपली मुलीला त्या क्षेत्रात टाकू.
0: अच्छा, तर मग तू स्पर्धा खेळायला कधी सुरुवात केली?
1: जालन्यामध्ये फॅसिलिटीज नव्हती तर आम्हाला पण म्हणजे खूप टाइम लागलं इन्स्टिट्यूट शोधायला, कोचेस शोधायला आणि प्रोफेशनली स्टार्ट करायला. तर जेव्हा मी 12th पास आउट झाले होते फर्स्ट इयरला आले तेव्हा माझे स्टार्ट झालं करिअरचं.

0: जेव्हा मी JNEC मध्ये होती तेव्हा माझं फर्स्ट मॅच मी खेळले होते आणि मग असं झालं की मी गुड रिझल्ट डिलिव्हर करत होते आणि माझ्या पॅरेंट्स आणि कोचेसच पण खूप सपोर्ट होतं तर त्यामुळे एक स्टेप वर जाणं असं सुरू झालं आणि मग स्टेटचे मग नॅशनलचे मग इंटरनॅशनल्स खेळू लागले.
1: अरे वा खूपच छान. पण मला सांग की 2015 तू या क्षेत्रामध्ये आली आणि 2016 तू तुझं म्हणजे नॅशनलमध्ये पदार्पण केलंस.
0: क्रॉसबो ही इव्हेंट मला 2014 मध्ये कळला होता की शूटिंग मध्ये हे पण विंग आहे क्रॉसबोचं.
1: ओके.
0: एक पिस्टल शूटरनी मला सांगितलं
1: म्हणजे याच्या आधी तू
0: रायफल शूटिंग करत होती मी.
1: अच्छा.
0: आणि मग मला कळलं तर मला एक होते की काय आहे नेमकं हे तर मी खेळले आणि मला असं वाटलं की क्रॉसबोमुळे माझ्या रायफलचं स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतं तर त्यामुळे मी स्टार्ट केलं. पण मला असं स्टेप बाय स्टेप हे कळलं की इंडियामध्ये कोणी मेडल घेतले नाही आतापर्यंत तर एक स्वतःनी एक गोल ठेवलं की इंडियासाठी मी कोणतंही मेडल एक पहिला मेडल इंडियासाठी मी आणून द्यावं. रायफल शूटिंग मध्ये इंटरनॅशनल मेडल आले पण क्रॉसबो मध्ये नाही आले सध्या.
1: ओके. मग क्रॉसबो मध्ये तू कोणकोणत्या म्हणजे स्तरावरती खेळली आहेस किंवा
0: क्रॉसबो स्टेट लेवल प्री नॅशनल्स नॅशनल्स वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियन साठी जे ट्रायल्स असतात ते खेळले मी ट्रायल्स 1 ट्रायल्स 2 ट्रायल्स 3 आणि वर्ल्ड कपचे फायनल्स मी खेळले होते.
1: ओके.
0: तर गायत्री क्रॉसबो मध्ये जर आपण स्टार्ट केले तर स्टेट प्री नॅशनल्स नॅशनल्स आणि वर्ल्ड कप साठी जे ट्रायल्स असते हे लेवल्स आहे सध्या खेळायचं गरजेचं असतं.
1: अच्छा. म्हणजे या सगळ्या लेवल्स मधून आपल्याला
0: जावं लागतं.
1: तर संजना मला सांग की तू बऱ्याच स्टेट नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेली आहेस आणि तू भारताचं प्रतिनिधित्व देखील केलंय तर मला सांग की तू जेव्हा बाहेर खेळायला जाते तेव्हा बाहेरचे जे म्हणजे तुझ्यासोबत असणारे प्लेयर्स असतात आणि तू आहे तर तुला त्यामध्ये काय फरक जाणवतो?
0: फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटतंय की इंडियाला रिप्रेझेंट करत आहे मी काहीतरी देशासाठी करत आहे
1: अगदीच.
0: पण एक जे मेन डिफरन्स आहे ते खूप प्रोफेशनली घेतात एथलेट्सला आणि त्यांचे जे मॅनेजमेंट आहे ते खूप प्रोफेशनली असतात डाएट सगळं ते फॉलो करतात. आपण थोडं म्हणजे कसं असतं की नाही आपली देसी टेक्निक्स पण लावतात आपण पण ते पूर्ण प्रकारे ते खूप प्रोफेशनल. गायत्री कसं असतं की आपल्या कंट्रीमध्ये पॅशन स्किल हार्डवर्किंग आहे सगळे ऍथलीट सगळे लोक खूप हार्डवर्किंग आहे पण त्यांच्या मध्ये ते जी शिस्त असती प्रोफेशनलिझम ते थोडंफार मिसिंग असतात आणि त्या ठिकाणी आपण खूप म्हणजे
1: कमी पडतं.
0: आणि दुसऱ्या देशात जर त्यांच्या ऍथलीटला काही खाणं असतं तर ते आपल्या डायटिशियनला न्यूट्रिशनिस्टला ते विचारून सगळं व्यवस्थितपणे करतात आणि आपल्यामध्ये ते मिसिंग आहे.
1: ओके. म्हणजे बाकी आपण सगळं स्किलफुल आहोत फक्त आपल्याकडे
0: खूप हार्डवर्किंग आहे. इंडियन्स खूप हार्डवर्किंग कॅटेगरी आहे
1: नक्कीच. आणि ते हार्डवर्क म्हणजे आपल्यासमोर तू एक उदाहरण आहेस की ते हार्डवर्क आणि तुम्ही तेवढं केलं तर आपण नक्कीच काहीतरी अचीव्ह करू शकतो. बरं मला सांग की तू भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक महिला म्हणून तुला काही अडचणी जाणवल्या का या क्षेत्रामध्ये किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो?
0: बघ कसं आहे की नाही की जेव्हा मी स्टार्ट केले होते तेव्हा जालन्यामध्ये शूटिंग रेंज नव्हती तर मला एक अडचणी आली शोधण्यासाठी कोचिंग घेण्यासाठी. आता ऑनलाईन आहे आणि त्या टाइमला मला असं माहित नव्हतं की गव्हर्नमेंट स्कीम्स एवढी सारी स्कीम्स आहे की आता तू बघ खेळो इंडिया आहे विविध
1: स्कीम्स आहे
0: किंवा प्लॅटफॉर्म्स आहे ज्याच्या माध्यमाने प्लेयर्सला सपोर्ट केलं जाते कोचिंग दिले जाते स्पॉन्सरशिप्स पण आहे प्रायव्हेट स्पॉन्सर्स पण येतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
1: सीएसआरच्या माध्यमातून
0: आणि वेगळे वेगळे जॉब्स अपॉर्च्युनिटी पण असतात गव्हर्नमेंट जॉब्स असतात तर ते सगळं मला माहित नव्हतं. आता म्हणजे एवढे वर्ष झाले आणि आता मला जे सगळं एक्सपिरियन्स एक्सपोजर मिळाले त्यानंतर आता असं वाटतंय की नाही हे पण आपण
1: करू शकतो.
0: तर हे सगळं माझ्या मिस झालं खूप सारं मिस झालं
1: त्यामुळे तुझा वेळ पण बराच गेला.
0: हो पण आता नॉलेज भरपूर आले तर आय एम हॅपी. बट स्ट्रगल्स असते प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतात पण सोल्युशन्स पण असतात तेव्हा तुम्हाला नाही भेटतात तुरंत सोल्युशन्स पण एक वेळ असं असतं की तुम्हाला माहित पडतं की हे पण करू शकतात.
1: ओके. तर संजना क्रॉसबो आणि शूटिंग हे दोन्ही खर्चिक गेम्स आहेत तर याची सुरुवात करताना किंवा यासाठी ट्रेनिंग फंडिंग ते सगळं तू कसं मॅनेज केलंस?
0: बघ जसं मी मेन्शन केलं की गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते पण मला हे प्रायव्हेट सेक्टर्स जे आहे त्यांनी मला स्पॉन्सर केलं होतं. मोस्ट प्लेयर्सला माहीत आहे की आपलं CV तयार करावं लागतं आणि ते वेगळ्या फर्म्स मध्ये कंपनीज मध्ये द्यावं लागतं आणि मग ते स्पॉन्सर्स देतात. असं नाही आहे की प्रायव्हेट सेक्टर्स प्लेयर्सला एन्डॉर्स करत नाही किंवा त्यांना हेल्प करत नाही. त्यांना फिनान्शियली त्या

0: हेल्प करतात, त्यांना जर कोचिंग पाहिजे असतं किंवा त्यांना इंजुरी झाली तर ते सगळं म्हणजे त्यांच्याकडे सोर्सेस असतात, ते हेल्प करतात.
1: ओके.
0: तर मला एक प्रायव्हेट फर्मनी हेल्प केलेला आहे आणि मी त्यांना रिप्रेझेंट करते.
1: ओके. म्हणजे जर कोणाला क्रॉसबो मध्ये यायचं असेल किंवा याच्यामध्ये पुढे जायचं असेल
0: किंवा शूटिंग मध्ये पण किंवा दुसऱ्या स्पोर्ट्स मध्ये पण प्रायव्हेट सेक्टर स्पॉन्सरशिप देतात.
1: ओके. तर संजना मला सांग की तू क्रॉसबो खेळतेस आणि महिलांसाठी पण तू एक इन्स्पिरेशन म्हणून आहेस की ज्यांना या क्षेत्रामध्ये आता यायचंय आणि कोणाला रायफल शूटिंग किंवा क्रॉसबो यामध्ये यायचं असेल त्यांना काय गाईड करशील?
0: जसं मी मेन्शन केलं आधी की गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, ग्रासरूट लेवलतून सपोर्ट करते आणि आता इतकी सारी फॅसिलिटीज गव्हर्नमेंटनी आणि प्रायव्हेट सेक्टर्सनी प्लेअरसाठी, स्पोर्ट्स पर्सन, ॲथलीटसाठी न्यू पॉलिसीज लागू केलेली आहे. तर युवकांनी किंवा सगळ्यांनी, असं नाही की फक्त युवक, सगळे वयगटाचे लोक येऊन एकदा तरी मला असं वाटतंय व्यक्तिगत की त्यांनी शूटिंग ट्राय करावं.
1: म्हणजे शूटिंगसाठी एज लिमिट नाहीये?
0: नाही, काही एज लिमिट नाही.
1: ओके. म्हणजे कोणी पण या क्षेत्रामध्ये येऊ शकतं. तर मला सांग की तुझ्या या अनुभवातून तू काय सांगशील की क्रॉसबो खेळण्यासाठी किंवा एक काय म्हणता येईल तुझं ते टार्गेट लक्ष अचीव्ह करण्यासाठी महत्वाच्या तीन गोष्टी कोणत्या असायला हव्यात?
0: फर्स्ट ऑफ ऑल ब्रीदिंग पॅटर्न एक असतात. तर आपले जसं योगा करतात आपण तर तसंच शूट करण्यासाठी एक ब्रीदिंग पॅटर्न असतात, ते फॉलो केलं तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट येतात.
1: ओके.
0: सेकंड थिंग स्ट्रेचिंग. शूटिंग आधी आणि शूटिंग नंतर आम्ही स्ट्रेच करतात कारण की जे बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्याला रिलॅक्स करण्यासाठी.
1: ओके.
0: आणि डाएट एक महत्वाचे फॅक्टर आहे की आपण काय आपल्या बॉडीमध्ये टाकतं. आपण गार्बेज फूड पण खाऊ शकतात आणि आपण चांगले फूड पण खाऊ शकतात, पण जेवढं फिट पर्सन आहे ते फक्त आणि फक्त गुड सप्लिमेंट्स, गुड डाएट फॉलो करणार. ज्या पर्सननी हे तीन जे आहे
1: गोष्ट
0: फॉलो केली त्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होणार नक्कीच. आणि एव्हरी स्पोर्ट्स पर्सन फॉलो दिस थ्री थिंग्स.
1: ओके. म्हणजे तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि ब्रीदिंग या तीन गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे अचीव्ह करायचे ते करू शकता. तर संजना तू क्रॉसबो आणि तुझ्या प्रवासाबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, पण मला सांग की एक मुलगी म्हणून तू या क्षेत्रात आलीस आणि तेव्हा तर या क्षेत्राला म्हणजे तेवढं नामांकन मिळालं नव्हतं, तर तुझ्या या पूर्ण प्रवासामध्ये तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे आणि तुला एक बाळपण आहे, तर या सगळ्या गोष्टी तू तुझ्या शूटिंगमध्ये कशा मॅनेज केल्यास?
0: फॅमिली सपोर्ट हे खूप महत्वाची गोष्ट असते कारण की लग्न आधी जसं असतं आपण सिंगल असतं तर आपली वेगळी जर्नी, वेगळं टाइम टेबल असतं.
1: बरोबर.
0: आणि लग्न नंतर खूप काही चेंजेस येतात, पण लकीली माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. सासरी पण, मम्मीजी, पापाजी, ते खूप सपोर्टिव्ह आहे. यावेळी मला असं होतं की मी नॅशनल खेळणार नाही कारण की माझं बाळ खूप लहान आहे, 6-7 months होतं. तर माझे जे दीदी जी आजी आहे आनंदजी डुंगरवार आणि ममता दीदी ते आले आणि त्यांनी मला बसून अर्धा तास त्यांनी जीजीनी सांगितलं तुला काही प्रॉब्लेम आहे, तुला का नाही खेळायचं, एवढे चांगली चान्सेस कोणाला नाही भेटती, तुला भेटत आहे, तू करू शकते, तर काय प्रॉब्लेम आहे. बाळाला आम्ही सांभाळते, माझी मदर इन लॉ जे आहे आणि पापाजी, त्यांनी त्याला, मी जेव्हा नॅशनलचा गेले होते त्या 5-6 दिवस त्यांनी त्याला पूर्ण सांभाळले. आणि जेव्हा मी अबुधाबीला होते मॅचेस करत होते तेव्हा माझे हस्बंड आले, त्यांनी खूप सपोर्ट केलं मला, त्याला त्यांनी सांभाळले. आणि जेव्हा मी आता इंटरव्ह्यूला जाते किंवा माझ्या मीटिंग्सला जाते जालना औरंगाबादला, तर माझे काकू, काका, दादी, पापा ते सांभाळते त्याला. आणि ते असं नाही की फक्त त्याच्यासाठी, मी पण तू कधी जाणार, चल तुझी तिकीट झाली का, जेवण झालं का, आणि माझे जे टिफिन असतात कारण की मी बाहेर बहुतेक वेळ माझे फ्लाईट्स असतात, टाइमच असं गॅप्स होतात.
1: बरोबर आहे.
0: फूडच, माझे सप्लिमेंटच
1: आणि दुसऱ्या देशात गेल्यावरती परत जेवणाचा पण प्रश्न.
0: मम्मी जिथे पण त्यांचे एवढे लक्ष असतात ना, संजना तू चालली तर आपल्याला हे करून द्यायचं आहे आणि आम्ही दोघे मिळून ते करतात. मम्मीजीच म्हणजे एवढं योगदान आहे, ते मला त्यांनी कधीही असं कडू दिलं नाही. आता
1: म्हणजे ते तुला मुलीसारखंच ठेवतात. अरे वा, किती छान. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही म्हणजे आफ्टर मॅरेज पण अचीव्ह करू शकता.
0: अँड असं आपल्यामध्ये म्हणजे एक समज झालेली आहे की जेव्हा एक स्पोर्ट्समॅन लग्न होतात तर त्याचे
1: संपतं.
0: माझे फादर इन लॉ, आता पापाजींनी सांगितलं होतं त्या दिवशी मी मीटिंगला आले होते इथं, तर बेटा तू बाळाची काळजी नको कर, पण तुला जे करायचं आहे ना तर तू 100% दे त्याच्यामध्ये. जर करायचं असेल तर असं नाही की 50% मी घरात आहे, 50% माझं लक्ष स्पोर्ट्स मध्ये आहे, तसं नाही. आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे.
1: तू तुझं 100% स्पोर्ट्स मध्ये दे, असा त्यांनी तुला सपोर्ट केला.

0: असं पण फॅमिलीज असतात की जे तुम्हाला प्रोत्साहित करणार आणि तुम्हाला ते सक्सेसफुल बनवून दाखवणार.
1: नक्कीच, तुला त्यांनी एवढा सपोर्ट केला म्हणूनच तू आता जून मध्ये देखील आपल्यासाठी गोल्ड मेडल देखील घेऊन आली आहेस. त्याबद्दलही तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आपण आता कार्यक्रमाच्या एंडिंग कडे वळत आहोत, तर जाता जाता मला सांग की अनेक पालक असतात किंवा पॅरेंट्स असतात, त्यांच्या मुलांना म्हणजे स्पोर्ट्स मध्ये म्हणा किंवा अशा क्षेत्रामध्ये टाकायला घाबरतात किंवा जनरली स्टडीज वरती फोकस करतात, तर त्यांना तू काय सांगशील?
0: मला असं वाटतंय की हेल्थ साठी, फिजिकल मुवमेंट साठी स्पोर्ट्स एक खूप महत्वाचे तर योगदान करतात आपले ओव्हरऑल लाईफमध्ये. तर प्रत्येक पॅरेंट्सनी किंवा प्रत्येक पर्सन काहीतरी हॉबी म्हणून म्हणावं किंवा प्रोफेशनली त्यांनी एक स्पोर्ट्सला काहीतरी वेळ समर्पित करावं. आणि त्यांनी असं नाही की मला हे करायचं इंटरनॅशनल खेळायचं किंवा नॅशनल, पण मी आज जे करत आहे उद्या त्यापासून चांगलं करावं, रिझल्ट चांगलं यायला पाहिजे, तसं लक्ष ठेवून त्यांनी स्पोर्ट्समध्ये यावं.
1: नक्कीच. तर संजना, तू वेगवेगळ्या स्पर्धा खेळलेली आहेस, पण मला सांग या सगळ्या स्पर्धांमधला तुझा असा कुठला मेमोरेबल क्षण आहे का?
0: हो, माझा आहे एक खूप पर्सनल क्षण आहे तो. जेव्हा मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते युरोपमध्ये, युरोपची मॅचेस स्टार्ट होते आणि माझं जे फेस ऑफ सुरू होतं ते वर्ल्ड रँकिंग तिची नंबर 2 ची होती.
1: बापरे.
0: आणि तिचे बरोबर म्हणजे जेव्हा मी खेळले तर मला असं वाटलं की नाही, मी लाईफमध्ये काहीतरी केलं, मी इथं आले आणि मी तिच्या बरोबर एक मॅच करत आहे. आणि तो क्षण म्हणजे मी ती मॅच जिंकली नाही,
1: ओके,
0: पण तिच्या बरोबर उभं राहून मी एक गेम खेळले आणि इंडियाला तिथं पोहोचवले मी.
1: बरोबर आहे,
0: तो म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं.
1: नक्कीच, म्हणजे तू वर्ल्ड रँकिंग 2 जी आहे तिच्यासोबत इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि गेम सुद्धा खेळलीस.
0: Yes.
1: नक्कीच, खूपच छान. तर याबरोबरच कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आपण वळत आहोत. तर आज तू कार्यक्रमात आलीस आणि क्रॉसबो शूटिंग या खेळाबद्दल आम्हाला माहिती दिलीस आणि तुझा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला इथं बोलवण्यासाठी आणि आकाशवाणीने मला हे संधी दिली की माझी जर्नी जी होती क्रॉसबो मध्ये प्रवास ते ऐकण्यासाठी आणि दुसरे प्लेयर पर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम आकाशवाणी बनलं, त्यामुळे मी खूप खूप मनापासून आभार मानते आकाशवाणीचं. आणि गायत्री, माझ्याकडून कोणी जरी इन्स्पायर होऊन किंवा जी जर्नी आहे त्यातून काहीतरी शिकून त्यांनी लाईफमध्ये काहीतरी अचीव केलं तर त्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही.
1: नक्कीच, आणि आपण अशी आशा करूयात की आजच्या कार्यक्रमातून जेही श्रोते आपला कार्यक्रम ऐकतायत बरेच जण या क्षेत्रामध्ये येतील किंवा एखाद्या तरी स्पोर्ट्सशी जोडले जातील. धन्यवाद. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात क्रॉसबो शूटिंग प्लेयर संजना लुनावत यांच्याशी साधलेला संवाद. मित्रांनो, संजनाशी बोलून एक गोष्ट तर नक्की कळाली, लक्ष मोठं असेल तर मार्ग पण कठीण असतो, पण जेव्हा लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता सोबत असेल तेव्हा कुठलाही बाण चुकणार नाही. तुमचंही लक्ष एक्झाम असेल, जॉब असेल, बिझनेस असेल किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, लक्ष कुठलंही असो फक्त सुरू करा, कारण चालणारी व्यक्ती चुकते पण थांबणारी नक्कीच मागे राहते. मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे जोशपूर्ण गाणं.

ते गाणं ऐकल्यावर नक्कीच तुमच्याही अंगात ऊर्जा भरली असेल. तीच ऊर्जा घेऊन आता कामाला लागा आणि आपला निशाणा साध्य करा. याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत, फक्त युववाणीवर. तोपर्यंत लक्ष ठरवा, मेहनत करा आणि लक्षात ठेवा, निशाणा जवळ आहे, फक्त बाण शोधण्याची गरज आहे. बाय बाय फ्रेंड.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमाण कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही

ते म्हणाले, विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. 5वी बहुमताच्या जोरावर सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक, शिर्डीतील साईबाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्याभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बनीज यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपात पातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्थी कार्यातल्या धोकादायक स्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भूराजकीय तणावामुळे गेले दोन दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये

0: सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार आज वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज दडवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: प्रणव हरिदास आणि कोरस यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: 2019 कर्जमाफीतील लाभार्थ्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव हिवाळी अधिवेशनात आणणार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मागील अधिवेशनातच असा ठराव आणण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही ठरावाचं कामकाज दाखवण्यात आलं नसल्याचा मुद्दा भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यावर आगामी अधिवेशनात हा ठराव घेतला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. रामटेक येथील श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक 2026 विधेयक आज सभागृहात संमत करण्यात आलं. मंदिराचं उत्तम प्रशासन व्यवस्थापन करणं, राज्य शासनाच्या देखरेखीखाली त्याच्या मालमत्तेचं संरक्षण व्यवस्थापन, धार्मिक परंपरांचं जतन आणि भक्तांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयक संमत करण्यात आलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्री जया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरच्या चर्चेदरम्यान केली. बदली प्रक्रिया क्लिष्ट झाली असून अनेकदा 5-6 टप्प्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालते. त्यामुळे काही झालं तरी शाळा सुरू होण्यापूर्वी बदली पदोन्नतीचा निर्णय केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्या आणि मागणी या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य आरोग्य सुविधांबाबत निर्णय केला जाणार असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात सांगितलं. भाजप सदस्य राजेश वानखडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर हरीश

0: पळे हिरामण खोसकर यांनी उपप्रश्न विचारले. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि निकष यात बदल करण्यात येईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांमध्ये आता कर्करोगासंदर्भातील पेट स्कॅनचा प्राथमिक पातळीवरच समावेश करण्यात येणार असून कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. तर भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी ट्रस्टची रुग्णालयं महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणावीत अशी मागणी केली. त्यावर सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मंत्री आंबेडकरांनी सांगितलं. रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून भविष्यात राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील तसंच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याक विभागाकडून उर्दू घरासाठीची नवी व्यवस्था उभी करताना आयटीआय सारख्या अन्य संस्था हटवून ती उभारली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबईत काही ठिकाणी असे प्रकार घडल्याचं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर दूध संकलनात 20-25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिली. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. आपण सीबीआयला याबाबत तपास करण्याबाबत पत्र लिहिलं होतं, मग तो तपास का सुरू झाला नाही अशीही चर्चा झाली. सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एएआयबीचा रिपोर्टही यात महत्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही हातात घेऊ शकतो, त्याआधी आम्ही घेणार नाही, त्यामुळे त्याची वाट पाहतो आहोत. एएआयबीच्या अहवालाबाबतची माहिती घेतली असता ब्लॅक बॉक्समधील सगळा डेटा डाऊनलोड झाल्याची माहिती आहे. आपण आज केंद्र सरकारचीही चर्चा केली, साधारणतः जानेवारीपूर्वी हा अंतिम रिपोर्ट येईल, हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विनंतीवरून परदेशातल्या तज्ञांची मदत घेतलेली आहे, त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीआधी हा अहवाल येईल. आपलं सातत्याने यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणीही काहीही वेगळा विचार करण्याची गरज नाही. या प्रकरणातले सत्य बाहेर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: आताच आपण ऐकलं विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध मंत्री अतुल सावे यांची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा मंत्री डॉ उदय सामंत यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्यं. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे. महामंडळाकडे मुख्य कंपनी आणि 11 उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतून ओबीसी आर्थिक विकास महामंडळांना निधीअभावी लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सावे म्हणाले की महामंडळामार्फत थेट कर्ज 20% बीज भांडवल योजना वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा शैक्षणिक कर्ज व्याज परतावा महिलांसाठी स्वयंसिद्ध व्याज परतावा अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्य कंपनीला 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून 11 उपकंपन्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच सन 2026-27 साठी अतिरिक्त 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एखाद्या उपकंपनीला निधीची आवश्यकता भासल्यास मुख्य कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. सन 2025-26 मध्ये 3,993 लाभार्थ्यांना 21,66,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तसंच सन 2026-27 मध्ये मागच्या 4 महिन्यात 395 लाभार्थ्यांना सुमारे 10 कोटी 68 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. महामंडळ

गटासाठी बेलापूर इथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलं असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथे लाभार्थी मेळावे घेण्यात आले. या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून जेसीबी, ट्रॅक्टर, टॅक्सी, ट्रक, मिनी ट्रक आदी व्यवसायांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही सावे यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगरविकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल.

0: यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगर विकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल, तसंच महिन्याभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगर विकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 97 सदस्य अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती, त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मंजुरी मिळाली होती, त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359.67 कोटी रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,740.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. यासंदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं, असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947.74 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे, त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल, असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 21 आषाढ शके 1948, दिनांक 10 जुलै 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. जलसंधारणाचा ध्यास धरू, भूमी सुजलाम सुफलाम करू. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कुक्कुटपालन याविषयी. मुक्काम पोस्ट मारडी तालुका माण जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी आप्पासाहेब गायकवाड यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. आमची शेती आमचा परिसर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे की शेतीला जर शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर आपल्याला शेती ही व्यावसायिकदृष्ट्या अधिक फायदेशीर करता येऊ शकते. आता या शेतीपूरक व्यवसायामध्ये कुक्कुटपालन म्हणा, पशुपालन म्हणा, अशा बरेच प्रकारचे पूरक उद्योग आहेत की जे आपली शेती सांभाळून आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येतात. शिवाय त्या व्यवसायाची मदत ही शेतीला होऊ शकते, अगदी खताच्या दृष्टीनं म्हणा किंवा इतर दृष्टीनं सुद्धा. म्हणजे शेती आणि हा व्यवसाय जर एकमेकांवर अवलंबून असला तर आपल्याला उत्पन्नाचा स्रोत हा अधिक मिळू शकतो, आपलं आर्थिक उत्पन्न चांगल्या पद्धतीनं वाढू शकतं. फक्त त्याची सांगड योग्य घालणं खूप महत्वाचं आहे. तर कुक्कुटपालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय आहे. पूर्वी प्रत्येक शेतकरी म्हटलं की त्याच्याकडं एक कोंबड्यांचं असायचं, शेळी असायची, गाईगुरं असायची. पण आता हा जर स्वतंत्रपणे व्यवसाय जर करायचा म्हटला तर चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो, कारण त्यामध्ये अनेक आधुनिक तंत्र आलेली आहेत आणि त्या तंत्राचा वापर करून आपण हा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि आपला आर्थिक फायदा करून घेऊ शकतो. कुक्कुटपालनामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं किंवा करार पद्धतीनं हा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीनं करता येतो. फक्त त्याचं नियोजन व्यवस्थित असणं महत्वाचं आहे आणि एक नोकरीसारखा आर्थिक परतावा देऊ शकतो हा व्यवसाय. तर हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आपल्या मुलाखतीसाठी मुक्काम पोस्ट मारडी तालुका माण येथील आत्मनिर्भर शेतकरी आप्पासाहेब गायकवाड आलेले आहेत आणि त्यांनी गेल्या 4 वर्षापासून करार पद्धतीनं कुक्कुटपालनाचा व्यवसाय केलेला आहे. कशा पद्धतीनं हा व्यवसाय त्यांना फायदेशीर ठरलाय, काय काय अडचणी आल्यात, कशा पद्धतीनं हा व्यवसाय केला म्हणजे फायदेशीर होऊ शकतो, याच्याबद्दलची माहिती आज जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, तुम्ही शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन निवडलेलं आहे, ह्याची सुरुवात कशा पद्धतीनं झाली आणि कुक्कुटपालन हा व्यवसायच का तुम्ही निवडला?
2: याच्यामध्ये मॅडम, जो आमचा भाग आहे मान तालुक्याचा, याच्यामध्ये प्रामुख्यानं पाऊस कमी असतो, त्यामुळे जी शेती आमची आहे ही बऱ्यापैकी हंगामीच आम्हाला करावी लागते. पावसावर आमची शेती अवलंबून आहे. मग अपेक्षित

0: उत्पन्न असं आम्हाला त्याच्यामध्ये भेटत नाही, म्हणून शेतीला एक जोडधंदा मिळावा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी एक शेतीपूरक व्यवसायच्या शोधात आम्ही होतो. आणि कुक्कुटपालन हा व्यवसाय निवडला याचं कारण असं की याच्यामध्ये कमी जागा लागते, म्हणजे साधारणपणे जी जागा आहे ही कमी असावी लागते, आणि दुसरं असं की जास्त पाणीही त्याला लागत नाही, हाही विषय होतो. आणि बाजारामध्ये आता जर परिस्थिती बघितलं तर जे मटण मांसाचे दर आहेत हे जास्त आहेत, आणि जी नवीन पिढी आहे ही पर्याय म्हणून चिकनकडे पाहते, आणि भविष्यामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाला एक चांगले दिवस येतील किंवा जास्त मागणी आहे चिकनला, आणि हा विषय लक्षात घेऊन मग कुक्कुटपालन हा व्यवसाय निवडला.
1: बर, मग आता हा व्यवसाय कुठलाही आपण निवडतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात, तर अशा पद्धतीनं काही अडचणी आल्या का तुम्हाला, कारण तुम्ही करार पद्धतीनं कुक्कुटपालन करताय म्हणून?
0: अडचणी म्हटलं तर मॅडम, व्यवसाय म्हटलं की अडचणी ह्या राहतातच, मग याच्यामध्ये नैसर्गिक अडचण ही एक फार मोठी अडचण
1: निर्माण,
0: हवामान बदलाची एक अडचण येऊ शकते, ती एक समस्या याच्यामध्ये आहे. आणि दुसरं असं की मग बाकी फार मोठी काय याच्यामध्ये समस्या नाही, जे काही काम आहे आतलं मॅनेजमेंट आहे ते योग्य पद्धतीनं जर केलं तर काय फार मोठी समस्या याच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही,
1: म्हणजे चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय आपण करू शकतो. पण आता कुठलाही व्यवसाय म्हटलं तर सुरुवातीला जागेची उपलब्धता असणं महत्वाचं आहे, मग याच्यासाठी आपण ज्यावेळेला करार पद्धतीनं करतो त्यावेळेला जागेची उपलब्धता कशा पद्धतीची असावी किंवा काय असणं आवश्यक आहे ज्यावेळेला हा व्यवसाय सुरू करायचा त्यावेळेला?
0: जागेची उपलब्धता एक तर स्वतःची जागा असावी, आणि नसेल तर आपण करार पद्धतीनं दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या शेतकऱ्याकडून आपण जागा घेऊ शकतो.
1: परंतु किती मोठी पाहिजे?
0: हा, त्यासाठी हे शेड जे आहे हे पूर्व पश्चिम ह्याची प्रामुख्यानं जी दिशा आहे हे पूर्व पश्चिमच असावी लागते, आणि मग त्याच्यामध्ये जे अंतर आहे ते 200 फुटापासून अगदी 300 फूट लांबीपर्यंतची शेड आहेत, जी रुंदी आहे ही 30 फुटापेक्षा जास्त नसावी लागते, जास्तीत जास्त 30 फुटच रुंदी त्याची, आणि लांबी मग 200 फुटापासून 300 फुटापर्यंत चालते त्याला.
1: मग आता व्यवसाय ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला जागेच्या बरोबरच भांडवलाची पण आवश्यकता लागते, मग याच्यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची कशा किती आवश्यकता लागते आणि त्याची पूर्तता कशा पद्धतीने केली तुम्ही?
0: याच्यामध्ये शेड उभारणीसाठी जो करार पद्धतीनं जर कुक्कुटपालन व्यवसाय करायचं म्हटलं तर करार पद्धत म्हणजे असं असतं की ज्या कंपनीबरोबर आपण हा कुक्कुटपालन व्यवसायाचा करार करतो पक्षी ते देतात, त्याचं खाद्य ते देतात, आणि मेडिसिन ह्या सर्व गोष्टी ते देतात, फक्त आपल्याला जागा शेड पाणी आणि देखभाल हे स्वतः आपल्याला उभं करावं लागतं. मग शेडसाठी थोडंफार स्वतः भांडवल टाकावं लागतं, नसेल तर बँका आहेत किंवा काय पशुसंवर्धन विभागाच्या योजना आहेत या माध्यमातून आपल्याला कर्ज उपलब्ध होतं.
1: बरं, म्हणजे जरी व्यवसाय सुरू करायचा म्हणला तर भांडवलाचा प्रश्न अशा पद्धतीनं
0: सोडवता येतो,
1: अनुदान वगैरे आपल्याला मिळू शकतो. बरं, आता ज्यावेळेला आपण व्यवसाय सुरू केला त्यावेळेला कंपनीचा करार जो असतो त्यावेळेला एक ठराविक पक्षी तुम्हाला दिले जातात, साधारण कितीची बॅच असते, किती पक्ष्यांची बॅच असते?
0: शेडच्या लांबी रुंदीवर अवलंबून असतं मॅडम, साधारण 1.5 म्हणजे 1.5 फुटाला एक पक्षी हा अशा पद्धतीनं तो दिला जातो. जर 6,000 किंवा 6,500 स्क्वेअर फुटाचं जर शेड असेल तर 4,200 किंवा 4,300 पक्षी आपल्याला दिला जातो कंपनीकडून.
1: तुमच्याकडे किती आहेत सध्या?
0: आता माझ्याकडे 4,500 पक्षी असतात.
1: बरं, म्हणजे सुरुवातच तुमची 4,500 पक्षापासून झाली. बरं, मग आता ज्यावेळेला हे पक्षी तुम्हाला कंपनीकडून दिले जातात त्याची सुरुवातीला म्हणजे एक दिवसाचं असतं ते,
0: एक दिवसाचं पिल्लू,
1: त्याची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते एक दिवसाच्या पिल्लाची?
0: एक
1: आणल्या
0: जेव्हा कंपनीच्या हॅचरी मधून जेव्हा हे पिल्लू बाहेर पडतं त्यावेळेला त्याला आमच्या शेडमध्ये म्हणजे जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे पाठवलं जातं, आणि त्यावेळेस जेव्हा एक दिवसाचं पिल्लू आपल्याकडे येतं त्यावेळेस हे प्रवास करून दमलेलं असतं. सर्वात महत्वाचा विषय असतो की जे
1: वाहतुकीचा
0: हॅचरी ज्या आहेत ह्या खूप लांब आहेत कंपन्यांच्या, आणि तिथून आपल्याकडे येईपर्यंत 100-125 किलोमीटरचा प्रवास करून ते एक दिवसाचं पिल्लू आपल्याकडे येतं, आणि सुरुवातीला ते ट्रेसमध्ये असतं, तणावामध्ये असतं, तर त्यासाठी त्याला आपण सुरुवातीला ग्लुकोज पाणी देतो. हा, याच्यासाठी त्याला एक राऊंड केला जातो, प्रत्येक राऊंडमध्ये एक साधारण 300-500 पिल्लं कशी बसतील या पद्धतीचं नियोजन केलं जातं,
1: म्हणजे तशी रचना
0: केली जाते, आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याला ग्लुकोजचं पाणी आपण देतो एक दिवस, आणि हे ग्लुकोजचं पाणी वगैरे दिल्यानंतर हा पक्षी फ्रेश होतो, आणि त्यानंतर मग हा परत खाद्य म्हणजे फीड इंटेक्ट करा.

0: सुरुवात करतो, खाद्य खातो.
1: पहिल्या दिवशीची काळजी ही खूप महत्वाची,
0: खूप महत्वाची. आणि दुसरं असं की जी आपली देशी कोंबडी असते ही त्या पिल्लांना उब देण्यासाठी पंखाखाली घेते, याला त्याची काही व्यवस्था नसते.
1: हो बरोबर.
0: त्यामुळे मग याला जे काय ते आपण शेडचा जो काय ब्रूडिंग एरिया त्याला म्हटलं जातं, या ब्रूडिंग एरियामध्ये आपल्याला लाईट म्हणजे साधारण 1500 वॅट असेल किंवा 1000 वॅटच्या ट्यूब किंवा बल्ब्स त्या एका राऊंडमध्ये आपल्याला जोडावे लागतात आणि अशा पद्धतीनं त्याचे उष्णता आणि टेम्परेचर आपल्याला मॅनेज करावं लागतं.
1: म्हणजे हे बॅच येण्याआधीच तुम्हाला याचं सगळ्याचं नियोजन करावं.
0: हा, बॅच येण्याअगोदर नियोजन करावं लागतं. तत्पूर्वी मग कसं असतं, त्याच्याखाली जी तूस असते म्हणजे तांदळाचा जो कोंडा असतो तो खाली टाकावा लागतो, त्याच्यावरती जो वर्तमानपत्राचा आपला पेपर आहे तोही टाकावा लागतो आणि त्याच्यावरती मग खाद्याचं आणि पाण्याचं भांडं ठेवून मग पिल्ल त्याच्यावर टाकावी लागतात. दुसऱ्या दिवशी परत तो पेपर आपल्याला काढावा लागतो.
1: बर. आणि त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या विष्ठेचे पण वेगळे नियोजन करायला लागतं?
0: नाही, त्याच्यामध्ये काय होतं मॅडम, त्याच्यापासून जे त्याची विष्ठा वगैरे आहे ते तांदळाचा कोंडा असतो, त्यामुळे ते शोषून घेतलं जातं, त्यामुळे ते ओलसरपणा जो त्याच्यातला असतो तो शोषून घेतला जातो. आणि जेव्हा हा संपूर्ण बॅच जाते 42 ते 45 दिवसानंतर त्यावेळेस त्याचं रुपांतर हे खतामध्ये होतं. मग प्रत्येक खत पिकासाठी आपण ह्या खताचा वापर करू शकतो.
1: म्हणजे हा एक दुहेरी फायदा आहे की खतांची सुद्धा निर्मिती आपल्याला होऊ शकते, म्हणजे आपल्या शेतीला तर उपयोगी पडतोय
0: शिवाय
1: आपण त्याची विक्री पण करू शकतो.
0: निश्चित.
1: मग आता साधारण हा 40 ते 45 दिवसाचा कालावधी आहे, याच्यामध्ये त्याचं वजन वाढणं हे खूप महत्वाचं आहे, कारण आपलं टार्गेट ते आहे की वजन जेवढं चांगलं बसेल तेवढं तुम्हाला दर मिळणार
0: आहे.
1: मग हे वजन वाढण्यासाठी जे खाद्य दिलं जातं त्याचं नियोजन किंवा वेळापत्रक कशा पद्धतीनं असतं?
0: याच्यामध्ये बघा, मी थोडासा एक विषय हे करेन की बऱ्याच लोकांच्या मध्ये गैरसमज आहेत की ही जे बॉयलरची कोंबडी आहे, चिकनची कोंबडी आहे, ह्याला इंजेक्शन देऊन मोठं केलं जातं असे समज आहेत. तसा कुठलाही प्रकार याच्यामध्ये होत नाही.
1: खाद्यावर नुसतं,
0: खाद्यावरती याच्यामध्ये याचं वजन जलद वाढण्यासाठी त्याला त्या पद्धतीनं त्या खाद्यामध्ये प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजे योग्य प्रमाणात त्या खाद्यामध्ये मिक्स असतात की जेणेकरून 42 ते 45 दिवसामध्ये त्याचं वजन वाढतं. एक दिवसाचं जे पिल्लो असतं त्याचं 40 ते 50 ग्रॅम वजनाचा तो पक्षी आमच्याकडे येतो आणि जेव्हा तो 45 दिवसाचा विक्रीचा होतो त्यावेळेस साधारण 2500 ते 2500 किलो वजनापर्यंतचा तो पक्षी होतो. आणि याचं कारण असं की त्याच्यामध्ये मका आहे, तांदूळ कोंडा आहे, गहू आहे, ज्वारी आहे, प्रथिनामध्ये जर बघितलं तर सोयाबीन पेंड असेल, शेंगदाणा पेंड असेल, सूर्यफूल पेंड आहे, अशा पद्धतीची जी वजन वाढण्यासाठी जास्त जे घटक आहेत ते त्याच्या खाद्यामध्ये आहेत, त्यामुळे त्याचं वजन झपाट्यानं वाढतं.
1: पण हे देण्याचं
0: जे टायमिंग आहे हे शक्यतो त्याला संध्याकाळी आणि सकाळी खाद्य दिलेलं चांगलं, कारण दिवसभर ऊन असते आणि त्यामुळे तो पक्षी खाद्य खात नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे सकाळी 10-11 वाजेपर्यंत तो खाद्य खातो आणि मग रात्रभर तो खाद्य खात असतो. 2 वेळा त्याला खाद्य द्यावं लागतं.
1: म्हणजे 2 वेळा तुम्ही तिथं भेट देणं महत्वाचं आहे.
0: दोन वेळा भेट तर द्यावीच लागते, पण शक्यतो एक माणसानं दिवसभर तिथं थांबलेलं योग्य पडतं.
1: बरोबर. पाण्याच्या वेळा किंवा खाण्याच्या वेळा म्हणा
0: किंवा काय होऊ शकतं, म्हणजे शेड असते त्याच्यामध्ये मग कोंबड्यांच्या पिल्लाचा आवाज येतो, कधी मग ज्या वन्य प्राणी आहेत मग कुत्रा असेल, मांजर असेल, किंवा जे शेड आहे हे जर डोंगराळ भागात असेल तर अगदी लांडगा तरस हे प्राणी सुद्धा शेडच्या सभोवताली फिरतात आणि मग त्याला हा पक्षी घाबरतो.
1: बरोबर.
0: पक्षी घाबरतो किंवा कदाचित शेडचं नुकसान करून ती तार तुटून आत पण जाऊ शकतो, त्यामुळे एक माणूस
1: कायम
0: शेडवर थांबणं आवश्यक असतं.
1: बर. याच्यामध्ये आता ज्या वेळेला आपण वजन वाढीचा विचार करतो किंवा त्याच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे, मग या आरोग्यासाठी काही लसीकरण वगैरे काही केलं जातं का किंवा काही औषधं दिली जातात?
0: लसीकरण त्याला करावं लागतं, कारण जे त्याला वेगवेगळे येणारे जे आजार आहेत या आजाराच्या दृष्टीनं आपल्याला त्या पक्षाला लसीकरण करावं लागतं.
1: मग ते कशा पद्धतीने करतात?
0: त्याच्यामध्ये एक आहे, प्रत्येक पक्षी पकडायचा आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक ड्रॉप सोडावा लागतो. अशा पद्धतीनं तो प्रत्येक पक्षी म्हणजे साधारणपणे 5 ते 7व्या दिवशीचं लसीकरण करावं लागतं, पण 18 ते 21व्या दिवशी सुद्धा लसीकरण करावं लागतं. कि मग गंभोरो आहे किंवा राणीखेत सारखे आजार आहेत किंवा संसर्गजन्य जे काय आजार होऊ शकतात अशा आजार होऊ नयेत यासाठी ते लसीकरण
1: करावं लागतं सुरुवातीच्या दिवसात म्हणजे आल्यापासून?
0: नाही, असं काय, 5 ते 7 दिवसांमध्ये पहिलं लसीकरण करावं लागतं, त्यानंतर 18 ते 21 दिवसांमध्ये पुन्हा दुसरं करावं.
1: त्याचंही वेळापत्रक ठरलेलं आहे.
0: ठरलेलं आहे
1: आणि त्यानुसार आपणच म्हणजे पोल्ट्री धारकांनीच ते करणं महत्वाचं
0: करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण करार पद्धतीनं हा व्यवसाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये कंपनीकडून

0: त्या संदर्भातले जे काही अनुभवी सुपरवायझर असतात, डॉक्टर्स असतात, ते लोक येतात आणि त्याच्यामध्ये काय होतंय त्या पक्ष्याला याचे ते पूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन करतात की बा ह्याला हा आजार आहे किंवा भविष्यात हा आजार त्याला होऊ शकतो 4-2 दिवसांमध्ये. मग त्याची पूर्वतयारी म्हणून ते अगोदरच आपल्याला सल्ला देतात आणि मग ते आपण त्या पद्धतीने करून घेतो.
1: लसीकरण थोडस निरीक्षण ठेवणं सल्ल्याचं पुढं हे करणं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये स्वच्छता पण खूप महत्वाची आहे.
0: बरोबर.
1: आणि ती स्वच्छता त्यांच्या आरोग्यावर परिणाम करते. बरोबर. स्वच्छता करताना अगदी सुरुवातीपासून कशा पद्धतीने केली जाते, स्वच्छता किती महत्वाची आहे?
0: स्वच्छता याच्यामध्ये खूप महत्वाची आहे, कारण जर अस्वच्छता असेल तर त्याच्यामध्ये अनेक अस्वच्छतेमुळे सुद्धा त्याचे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्वच्छता पहिल्यांदा शेडच्या सभोवतालचा जो परिसर आहे हा स्वच्छ असणं गरजेचं आहे. शेडच्या सभोवताल गवत झाडी हे असलं काही ठेवून चालणार नाही, कारण त्यासाठी शेडच्या बाजूचं वातावरण जे आहे ते स्वच्छ असावं लागतं. आणि शेडच्या आतमध्ये जे असेल ह्याच्यासाठी सुद्धा हवा खेळती असावी लागते. मग याच्यामध्ये जे काही पडदे असतात साईडचे, ते पडदे मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाचं असतं. तेही खाली घेऊन हवा पास झाली पाहिजे
1: आणि
0: खेळती राहिली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे तूस आहे, जे तांदळाचा कोंडा आपण खाली टाकलेला आहे, हा दररोज तो हलवावा लागतो. हा याचं कारण असं की जर तो आपण हलवला नाही तर त्याची कायम विष्ठा एका जागेवर पडून किंवा पाणी सांडून ते ओलं होतं, आणि जर ओलं झालं तर ते विष्ठा आणि ते हे एकत्र झाल्यामुळे त्याच्यापासून अमोनिया सारखा जो काही वायू आहे तो तिथं तयार होतो, आणि तो जर जास्त प्रमाणात वाढला तर मग त्या पक्ष्याला श्वसनाचे वगैरे आजार होतात,
1: होऊ शकतात.
0: स्वच्छता खूप महत्वाची आहे याच्यामध्ये.
1: आणि पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं?
0: पाण्याचं नियोजन हे करत असताना लाईटचा सर्वात महत्वाचा विषय असतो. कधीही लाईट असते नसते, आणि मग हा पाण्यात जर त्याला नसेल पक्ष्याला तर हा स्ट्रोक बसतो. हा पाणी जर नसेल तर त्याला स्ट्रोक बसतो. त्यामुळे पाण्याची व्यवस्था त्याला शेडमध्येच 1-2 हजार लिटरची टाकी असावी लागते. आणि दुसरं असं की शेडच्या बाजूला सुद्धा 4-5 हजार लिटर पाणी आपल्याला पुरेल 2 दिवस अशा पद्धतीने स्टोरेज सुद्धा असावं लागतं.
1: हा म्हणजे हे खाद्य आणि पाण्याचे जर व्यवस्थापन चांगलं असलं तर आरोग्य हे चांगलं राहतं.
0: खाद्य आणि पाणी खूप महत्वाचं आहे याच्यासाठी.
1: त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तापमान नियंत्रण. म्हणजे तापमान जर चांगल्या पद्धतीने, म्हणजे वेगवेगळ्या ऋतूमध्ये ते तापमान नियंत्रण ठेवणं महत्वाचं असतं. मग ते तापमान नियंत्रण कशा पद्धतीने ठेवलं जातं? त्याला ऑटोमॅटिक काही बसवलंय का कशा पद्धतीचं?
0: जेव्हा उन्हाळ्याचा विषय असतो मॅडम तेव्हा उष्णता आपल्याकडे खूप असते. याच्यासाठी जे शेडचं जे छत आहे याच्यावरती आपण ऊसाची पाचट टाकली तरी चालतं, किंवा बरेचसे शेतकरी त्याच्यावरती सुद्धा स्प्रिंकलर बसवतात की पत्रा थंड राहिला की आतलं वातावरण थंड होतं, ही एक बाजू. बरेच शेतकरी आत फॅनमध्ये सुद्धा बसवतात, आणि जेवढं थंड वातावरण राहील उन्हाळ्यामध्ये तेवढं ते पोषक ठरतं. नसेल तर मग त्या उन्हानं त्याला त्रास होतो आणि अगदी अटॅक त्याला येतो पक्ष्याला.
1: म्हणजे
0: जास्त उष्णता होऊन सुद्धा पक्ष्याला अटॅक बसतो. त्यामुळे ते वातावरण थंड ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय फार मोठे त्याला काय उष्णता द्यायची आवश्यकता लागत नाही, कारण वातावरण सभोवतालचं सर्व थंड असतं. फक्त पडदे मॅनेजमेंट आणि आतली स्वच्छता खूप महत्वाची असते.
1: आणि तिथं बल्ब वगैरे काही बसवायला लागतात काही?
0: हा बल्ब उजेड तर असावाच लागतो. उजेड हा असावा लागतो
1: उष्णतेसाठी वगैरे.
0: हा उष्णतेसाठी जो जेव्हा पहिले 1-8 दिवस आहेत त्या पहिल्या 8 दिवसांमध्ये त्याला उष्णता लागते, पुन्हा नाही लागत.
1: एकदा ते वाढीला लागल्यानंतर,
0: हा एकदा वाढीला साधारण 200-250 ग्रॅम वजनाचा तो पक्षी झाला की पुन्हा त्याला उष्णता लागत नाही.
1: बरं. मग आता हे 40-45 दिवसाची एक बॅच म्हणून मग वर्षभरात अशा किती बॅचेस आपण घेऊ शकतो?
0: वर्षभरामध्ये जर त्या शेतकऱ्यांनी रेग्युलर काम केलं, म्हणजे बॅच गेली की लगेच खत काढलं, पुन्हा शेड स्वच्छ केलं, 15-20 दिवसाचा गॅप मध्ये राहतो दोन्ही बॅच मधील अंतर, त्यावेळेस शेड निर्जंतुकीकरण असेल किंवा रिकाम थोडस ठेवलं स्वच्छता करण्यासाठी 15-20 दिवसाचा कालावधी लागतो. जर असा कंटिन्यू बॅच घेतला तर 5 बॅचेस होतात
1: वर्षभरामध्ये. म्हणजे एक हमखास पैसा मिळून देणारा हा व्यवसाय असं
0: म्हणजे हमखास पैसा याच्यामध्ये मिळू शकतो.
1: मग आता हा शेतीपूरक व्यवसाय तर खरोखरच चांगलाच आहे. तुम्ही शेतीला शेतीपूरक म्हणून या व्यवसायाची निवड केलीत. मग आता इतर जे शेतीपूरक व्यवसाय त्याच्या तुलनेमध्ये हा व्यवसाय किती फायदेशीर वाटतोय तुम्हाला?
0: इतर व्यवसायाच्या तुलनेमध्ये हा का फायदेशीर वाटतो की कंटिन्यू आपण बॅच घेतो. जर वर्षाच्या 4-5 बॅचेस झाल्या तर आपल्याला एक ठराविक रक्कम कंपनी बरोबर जेव्हा आपण अग्रीमेंट करतो तेव्हा काही ठराविक रक्कम कंपनीला त्या शेतकऱ्याला देणं भाग असतं. हा मग त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत करारात.

0: की मग तो पक्षी किती दिवस राहिला, त्यानं खाद्य किती खाल्लं आणि त्याचं वजन किती, हा रेशो काढला जातो आणि त्याच्यावर तो शेतकऱ्याचा मोबदला अवलंबून असतो. म्हणजे फार नाही पण हमखास उत्पन्न असं दर 45 दिवसाला किंवा दर 2 महिन्याला शेतकऱ्याला येतं. आणि इतर व्यवसायाच्या तुलनेत जर बघायचं म्हटलं तर उत्पन्न किंवा ते येईल का नाही याची शाश्वती नसते.
1: म्हणजे विक्रीची शाश्वती आहे.
0: हा विक्रीची शाश्वती आहे. माल जो आपण तयार करतोय हा कंपनी घेऊन जाते, त्यांचे व्यापारी असतात ते घेऊन जातात आणि ते गेल्यानंतर जे काही आपलं वजन आहे आणि ते पक्षानं एकूण खाल्लेलं खाद्य ह्याच्यावर आपल्याला एक अंदाजे रक्कम ही हमखास मिळते.
1: म्हणजे एक आर्थिक दृष्टीनं हा खूप फायदेशीर असा व्यवसाय आहे आणि वर्षभरामध्ये आपल्याला 4 ते 5 वेळा याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो आणि शिवाय आपण शेती करत करत हा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं
0: करू
1: शकतो. आता शेतकरी जे हा व्यवसाय सुरू करणार आहेत किंवा सुरू करतील तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कशा पद्धतीनं हा व्यवसाय सुरू केला तर फायदेशीर होऊ शकेल? म्हणजे काही होणाऱ्या चुका असतील त्यातल्या, त्या आधीच कशा आपण त्याच्यावर ओव्हरकम होऊ शकतो किंवा त्या चुका टाळू शकतो?
0: जे काही शेतकरी आहेत किंवा अजून जे काय सुशिक्षित बेकार वर्ग आहे, नोकरीच्या शोधामध्ये आपण बरीच मुलं पाहतो की MIDC मध्ये नोकरीमध्ये अगदी किरकोळ पैशामध्ये लोक काम करतात. मग ह्या मुलांनी जर समजा हा शेतीपूरक व्यवसाय निवडला तर भविष्यामध्ये एक स्वतः व्यावसायिक म्हणून सुद्धा ते उभं राहू शकतात. आणि याच्यामध्ये काळजी अशी की जेव्हा सर्वात महत्वाचं शेडचं जे बांधकाम आहे, हे बांधकाम करत असताना काही जे काही त्रुटी होणार आहेत त्या भविष्याच्या दृष्टीने ह्या होऊ नयेत याची दक्षता फक्त घेणं गरजेचं आहे. बाकी दुसरी काय फार मोठी याच्यामध्ये समस्या आहे अशातला काही भाग नाही बांधकामामध्ये. त्रुटी त्याच्यामध्ये असा होऊ शकतात की पहिल्यांदा शीडची जी दिशा आहे ही पूर्व पश्चिम असावी लागते. दुसरं असं पूर्व पश्चिम जागा निवडावी लागते. त्यानंतर दुसरी एक काळजी अशी घ्यावी लागते की जी रुंदी आहे, जरी आपली जागा तिथे जास्त असेल तरी ती 30 फुटापेक्षा जास्त रुंदी नसावी, कारण ते व्हेंटिलेशन राहत नाही, हवा खेळती राहत नाही 30 फुटापेक्षा ज्यादा जागा असेल तर. ती एक दक्षता घेणं गरजेचं आहे. दुसरं असं की जे पत्रे आपले आहेत ते बरेच शेतकरी त्या शेडच्या बरोबर पत्रे बाहेर सोडत नाहीत. शेड पासून म्हणजे जी भिंत आहे त्या भिंतीपासून साधारण 1-2 फूट बाहेर आपले पत्रे असणं गरजेचं आहे. याचं कारण का तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पावसाचं पाणी 2 फूट बाहेर पडतं. जर समजा ते भिंतीबरोबरच असतील तर ते पाणी तिथंच पडतं आणि त्या पडणारे पाणी पुन्हा आत पण येऊ शकतं पावसाचं. मग परिणामी त्याची तूस ओली होते. तूस ओली झाली की मग पुन्हा एखादा बुरशी किंवा अमोनिया सारखे आजार पण वाढतात. ती एक दक्षता घेणं गरजेचं आहे. दुसरं मग जे काय भांडी आहेत, पाणी आहे, याची जी काही पाईपलाईन वगैरे आहे तेही त्यांनी व्यवस्थित स्वच्छता आणि चांगल्या दर्जाची करणं गरजेचं आहे. जी साईडची जागा आहे हे सुद्धा चांगल्या दर्जेची वापरणं गरजेचं आहे.
1: म्हणजे साधारण ही काळजी सुरुवातीपासून जर घेतली तर आपल्याला हा व्यवसाय नक्कीच
0: फायदेशीर ठरू शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की शेतीला शेतीपूरक व्यवसायाची निवड करताना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि कुक्कुटपालन आता करार पद्धतीनं सुद्धा चांगले आर्थिक परतावा आपल्याला देऊ शकतो. फक्त थोडासा अभ्यास, नियोजन आणि जागेची उपलब्धता असणं खूप महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा व्यवसाय आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. तर गायकवाड सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना तुमच्या कुक्कुटपालन या शेतीपूरक व्यवसायाची माहिती दिली, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे तसंच शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट मारडी तालुका माण जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी अप्पासाहेब गायकवाड यांची कुक्कुटपालन याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्ते
2: सर. आपण कालच्या भागापासून आपल्या शेतकरी बंधूंना एकात्मिक पीक पोषण किंवा संतुलित पीक पोषणाविषयी बोलतोय. पीक पोषणापेक्षा जमिनीचं भरण पोषण महत्वाचं आहे हे तुम्ही कालच्या भागामध्ये सांगितलं. मग ह्या पोषणामध्ये जमिनीतला सेंद्रिय कर्ब आहे त्याचं महत्व किती आहे आणि ते वाढवण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न करणं गरजेचं आहे?
3: आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर आपण बघितला तर त्या ठिकाणी 0.5% पेक्षाही कमीच आहे. आप

0: आपल्याला चांगली जमीन कधी मानता येईल की ज्या वेळेस त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो 1% पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. हा सेंद्रिय कर्ब आपण 40-50 वर्ष जर पाठीमागे गेलो तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब आपला 4% पर्यंत होता आणि त्यामुळे उत्पादन जे आहे ते सहजासहजी कुठलीही खतं वगैरे न वापरता चांगल्या पद्धतीचं व्हायचं. परंतु काळानुरूप सेंद्रिय खताची उपलब्धता असेल किंवा पीक पद्धतीत होणारे बदल असतील आणि मशागती काही चुकीच्या पद्धतीचा वापर असेल याच्यामुळे सेंद्रिय कर्ब जो आहे तो जमिनीचा या ठिकाणी दिवसेंदिवस घटत गेला. आता ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होण्याला प्रामुख्याने कारण जे आहेत ते म्हणजे ज्यावेळेस उष्ण हवामान जास्त असते, बघा आपल्याकडे शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसातच जमिनीची नांगरट करतो आणि नांगरट केल्यानंतर ज्यावेळेस जास्त तापमान असते त्यावेळेस सेंद्रिय पदार्थाचं विघटन फास्ट होतं आणि त्यामुळे जमिनीतला सेंद्रिय कर्ब जो आहे तो कमी होतो. दुसरी गोष्ट, आपले शेतकरी पिकाचा अवशेषाचा वापर करत नाहीत. आता जागरूकता झाली, आता करू लागलेत, परंतु पूर्वी जर बघितलं तर पाचट असेल किंवा भाताचा कोंडा असेल किंवा त्या ठिकाणी गव्हाचं काड असेल, पराठे असतील, काही मूळ असतील, ही शेतातच त्या ठिकाणी जाळून टाकली जायची. त्याच्यामुळे ह्या अन्नद्रव्याचा जे नाश व्हायचा आणि ते जाळल्यामुळे जे तापमान तयार व्हायचं त्यामुळे जमिनीतले जीवाणू जे आहेत हे जीवाणू मरून जायचे, त्यामुळे त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब कमी होतोय अशी परिस्थिती आहे. मग हा जमिनीतला सेंद्रिय कर्ब म्हणजे तरी काय? तर जे सेंद्रिय पदार्थ आहेत कुजणारे, म्हणजे पाला असेल, पालापाचोळा असेल, शेणखत असेल किंवा इतर घटक असतील, हे जमिनीमध्ये कुजून जो चांगल्या पद्धतीचा ह्युमस तयार होतो जो पिकाला उपयुक्त राहतो, पिकाच्या उत्पादन वाढीसाठी उपयुक्त राहतो, जमिनीची संरचना चांगली होण्यासाठी उपयुक्त राहतो, जमिनीची जलधारण क्षमता वाढण्यासाठी उपयुक्त राहतो, हा सेंद्रिय कर्ब म्हणता येईल त्याला. तर हा अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा घटक जो आहे तो जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे. याचबरोबर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीनं जमिनीला आच्छादन करणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि कमीत कमी पिकाची शेताची जी आहे नांगरट असेल किंवा मशागत असेल जेवढ्या कमी पद्धतीनं करू तेवढी जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकून राहायला मदत होईल. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी SRT सारखं तंत्रज्ञान विकसित झालं की ज्या ठिकाणी 20-25 वर्ष शेताची नांगरटच केली जात नाही अशा ठिकाणी निश्चितच 4-5 वर्षापर्यंत जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आपल्याला दिसून येत. दुसरी गोष्ट, आपल्याकडे फळशेती भरपूर होते, या फळशेतीमध्येही जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आपल्याला निश्चित दिसून येतो. त्यामुळे आच्छादन असेल, शून्य मशागत पद्धत असेल या गोष्टीचा जर वापर केला तर सेंद्रिय कर्ब वाढायला आपल्याला निश्चित मदत होते.
1: अगदीच खरंय. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.

बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या